ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा।

भंडारी माता भंडारी देव भंडारी माता भंडारी।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

0: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
5: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, खरं तर सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं म्हणजे ह्या गेल्या 1-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच वेळेस विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाटा शोधत असतो. काही जणांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असतं, काही जणांना मेडिकल फील्ड म्हणजे त्या डॉक्टर्स होणं. आणि आजही आपला मराठवाडा रिजन असेल किंवा आपल्या धाराशिव जिल्हा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात जर पाहिलं तर डॉक्टर आणि इंजिनियर होणं हे खूप मोठं स्वप्न म्हटलं जातं. आणि त्यातल्या त्यात डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्यासाठीच्या ज्या एक्झाम्स असतात म्हणजे नीटची एक्झाम जी म्हटली जाते, NEET नीटची एक्झाम, ती अतिशय कठीण, भारतातली सर्वात एक कठीण परीक्षा मानली जाते. आणि त्यासाठी आपले आजकालचे पालक तर 8वी 9वी 10वीपासूनच त्या पद्धतीचा फाउंडेशन कोर्स लावणं किंवा त्या पद्धतीच्या ट्युशन्स लावणं, एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला लावणं आणि त्या पद्धतीनं नीट या एका एंट्रन्स एक्झामची तयारी करायला लावणं, अशा पद्धतीचं चित्र आपण सर्व ठिकाणी पाहतो. आणि अशा वेळेस मग बरेच जण पालक जे असतात ते आपल्या जीवनातला काही भाग सॅक्रिफाईस करून आपल्या मुलांच्या या भवितव्य घडवण्यासाठी आणि नीटची एक्झाम क्रॅक करून त्यांचा मेडिकलला नंबर लागावा, ते एक यशस्वी डॉक्टर व्हावेत यासाठी प्रयत्न करत असतात. आणि याच अनुषंगानं जर पाहायला गेलं तर ही नीटची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन यश संपादन करणारे जे विद्यार्थी असतात ते खूप तुरळक असतात, आपल्या भागातले पण खूप तुरळक असतात. अगदी त्याच पद्धतीनं नीट एक्झाममध्ये 720 मार्कांपैकी 662 मार्क घेऊन अतिशय खूप चांगलं यश संपादन केलेला एक आपला युवा मित्र आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे. तो मूळता राहणारा सास्तूर तालुका लोहाऱ्याचा आहे, पण गेली अनेक वर्ष तो धाराशिव शहरामध्ये स्थायिक आहे. त्याचं नाव आहे पारस महावीर कनले आणि त्यानं नुकतीच नीटची एक्झाम दिलेली आहे. तो लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि त्याच ठिकाणी त्यानं संपूर्ण त्याची तयारी केली आणि आज नीट या एक्झाममध्ये 720 पैकी 662 मार्क घेऊन तो अतिशय उत्तम असं यश त्यानं संपादन केलेलं आहे. आता नीटच्या एक्झामनंतर प्रवेश प्रक्रिया पण आता सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशनची आणि त्याच्यानंतर ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. पण साधारणतः 662 मार्कला त्याला एम्समध्ये सुद्धा नंबर लागण्याची संधी निर्माण झालेली आहे. तेव्हा आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. त्याच्या या यशाचा नेमका टप्पा कसा त्यानं गाठला याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पारस, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये.
6: थँक्यू सर, नमस्कार. मला इथं बोलवण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
5: तर पारस, ज्या पद्धतीनं मी आता थोडासा तुझं इंट्रोडक्शन करताना सांगितलं की तो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये तो शिक्षण घेत होता आणि आता नीटच्या या एक्झाममध्ये तुला साधारणतः 720 पैकी 662 मार्क पडलेले आहेत, तर ह्याची या रँक पण असते, तर ते रँक काय ते अगोदर आम्हाला सांग.
6: ऑल इंडिया रँक म्हणजेच AIR 807 आहे आणि कॅटेगरी OBC होती माझी, त्या OBC रँक 247 होती.
5: 247 म्हणजे समजा आपण साधारणतः असा जर विचार केला म्हणजे जे मला थोडंसं नॉलेज आहे त्याप्रमाणे किंवा जे मला माहिती मिळाली त्यानुसार साधारणतः एक 20-25 लाख विद्यार्थी नीटच्या एक्झामला बसतात. किती बसले होते
6: यावर्षी? 24 लाख होते.
5: 24 लाख होते. मग हे 24 लाख विद्यार्थ्यांनी जी नीटची एक्झाम दिली त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी पास झाले म्हणजे एलिजिबल झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुझा रँक जो आहे तो 807 आहे, म्हणजे ऑल इंडिया लेवलला. म्हणजे साधारणतः जे पहिले 1000 विद्यार्थी असणार त्याच्यामध्ये तुझा 807 क्रमांक आहे.
6: हो,
5: तर हे एक आहे. आणि ओबीसी मध्ये 247 म्हणजे ओबीसी मध्ये काही 1000 विद्यार्थी पास झाले असेल मग त्यामध्ये सुद्धा तुझा 247. तर या पद्धतीचं जर यश पाहायला गेलं तर आज ज्यावेळेस तुला हा नीटचा रिझल्ट लागला त्या दिवसापर्यंत तुझी मानसिक अवस्था कशी होती ते सांग. म्हणजे मग तो अभ्यास कसा केला ते नंतर आपण ते समजून घेऊया.
6: परीक्षा झाल्यानंतर तरी मी थोडासा लो कॉन्फिडंट स्वतःला समजत होतो, कारण पेपर मला फिजिक्स थोडंसं टफ गेलं होतं आणि केमिस्ट्री बायो जसं कॉलेजच्या पेपरमध्ये येतं तसंच होतं पूर्ण. मग मी स्वतःला थोडंसं डिप्रेस्ड असल्यासारखं समजत होतो. मग घरी गेल्यानंतर जेव्हा पेपर चेक केला तर मार्क्स तर चांगले होतेच, पण फिजिक्स जो माझा सर्वात फेवरेट विषय असून देखील त्यात सर्वात कमी मार्क्स होते माझे. 147 होते 180 पैकी. तर ते मला वाटत होतं की आपलं कदाचित एम्स दिल्ली जाईल आणि तसंच होत आहे थोडस.
5: अच्छा, म्हणजे तुला मग किती मार्क्स मिळाले फिजिक्स मध्ये?
6: फिजिक्स मध्ये 180 आउट ऑफ 147.
5: म्हणजे जे

0: होत्या. तर ज्यावेळेस तू पहिल्यांदा नीटची एक्झाम दिली होती त्यावेळेसची काय मानसिकता होती आणि ज्यावेळेस तुला हे लक्षात आले की आता परत एकदा एक्झाम द्यावी लागणार आहे?
1: ज्यावेळेस 3 मेला पहिली एक्झाम दिली आम्ही त्यावेळेस मला वाटत होतं की पेपर फार सोपा आहे, पण मी फिजिक्समध्ये परत तिथं तेच केलं की माझ्या सिली मिस्टेक खूप झाल्या त्या पेपरमध्ये. सिली मिस्टेक्समुळून माझा परत तिथंही फिजिक्समध्ये स्कोअर खूप कमी आला आणि सोप्या पेपरमध्ये मला 665 येत होते 3 मेच्या परीक्षेला. तो सर्वात सोपा पेपर असेल होता तरी देखील मला 665 येत होते आणि जे माझ्या सोबत माझे क्लासमेट्स होते त्यांना सर्वांना 700-690 असे स्कोअर्स येत होते. तर तेव्हा मी थोडा स्वतःला म्हणलं की एवढ्या सिली मिस्टेक्स करणं काही योग्य नव्हतं.
0: तर म्हणजे पहिली एक्झाम तू दिल्यानंतर सुद्धा तुला म्हणजे कमीच मार्क मिळत होते असं तुझं म्हणणं आहे? सोपा सोपा
1: सिली मिस्टेक्स केल्या होत्या मी फर्स्ट एक्झामला, पण जेव्हा कळलं की पेपर लीक झालाय आणि एक सेकंड चान्स आहे तर मी स्वतःला इम्प्रूव्ह करायचा एक महिना. तेव्हा 1 महिन्यात मी जेवढा 2 वर्ष सिरियस नसेन त्याच्या 10 पट सिरियस 1 महिन्यासाठी होतो मी.
0: अच्छा, मग तू असं निगेटिव्हली नाही घेतलं का की अरे मी पहिली एक्झाम दिली आहे पुन्हा असं? कारण बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची पहिली एक्झाम जे 3 मेची झाली आहे ती दिल्यानंतर स्वतः त्यांना नर्वसनेस आला असं तसं काही विषय?
1: पहिल्या 2-3 दिवस असं वाटलं, पण मी जेव्हा विचार केला की पहिला पेपर सोपा आलाय म्हणजे नक्कीच दुसरा पेपर एकदम अवघड येणार, तर कदाचित आपल्याला सिली मिस्टेक्स जे आधी केल्या त्याला इम्प्रूव्ह करण्याची एक संधी मिळाली, मग ती तसा विचार करून मी अभ्यास करायला सुरुवात केली.
0: तुझ्यासोबतचा जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये काय डिस्कशन व्हायचं तुझ्या मित्रांमध्ये जे ही सगळ्या गोष्टी तयारी करत होते आणि त्यांनी पहिले एक्झाम दिल्यानंतर सुद्धा त्यांना काय असं म्हणजे काय असं डिस्कशन म्हणजे मला ते काय जाणून घ्यायचं आहे की या नीट पेपरच्या लीकच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ते इतकं गाजलं की जे नीटच्या एक्झाम देणारे विद्यार्थी होते त्यांच्या मानसिकतेचा काय भाग होता ते समजून घ्यायचं.
1: त्यांच्यावर असं काही विशेष नव्हतं, म्हणजे जेवढे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे मित्र होते माझे ते सर्वच पॉझिटिव्हलीच विचार करत होते की आपल्याला अजून काहीतरी बेटर करताच येईल. मागच्या वेळेस सोपा होता तर होता, पण
0: त्यातल्या त्यात तू लातूरमध्ये होतात, लातूर पॅटर्नचा एवढा गवगवा झाला होता, पुन्हा लातूरमध्येच म्हणण्यामुळे असं काही
1: नाही, तसं काही
0: चर्चेचा विषय झाला नाही. बरं, पण तू हे पॉझिटिव्हली घेतला आणि मग सेकंड एक्झाम. मग आता ज्यावेळेस तू दुसऱ्या वेळेस नीटची एक्झाम देत होता आणि तुला हे कुठं ना कुठंतरी माइंड बॅक ऑफ माइंड चालूच होतं की दुसऱ्या वेळेस परीक्षा देत असताना एवढी काय सोपी असणार नाही, अवघड असणार आहे. तर मग ती एक्झाम दिल्यानंतर तुला काय अनुभव आला किंवा पहिल्यांदा दुसऱ्याचं जर कम्पॅरिझन केलं तर?
1: म्हणजे पहिल्यामध्ये एकदम नॉर्मल पेपर होता की जर तुम्ही 2 वर्ष नॉर्मल स्टडी केली आहे तरी पण तुम्हाला 600 मार्क पडू शकतात, पण सेकंड पेपरमध्ये फिजिक्स एकदम लेवलच्या अप गेलता, एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण कॅल्क्युलेटिव्ह टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स जास्त होते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेमरी ओरिएंटेड क्वेश्चन त्यांनी एकदम ट्विस्ट करून विचारलेले होते. बायो दोन्हीत सेमच होतं पहिल्या पेपरमध्ये पण दुसऱ्यात पण, पण फिजिक्स केमिस्ट्रीत फार प्रमाणात व्हेरिएशन्स होत्या त्यामुळे दोन्ही पेपरची लेवल एकदम डिफरंट होती.
0: तर मित्रांनो, आपण ही जे चर्चा करत आहोत ते पारस महावीर कंदले याच्याशी. त्यांना नीटच्या एक्झाममध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की 662 मार्क मिळवलेले आहेत 720 पैकी, ऑल इंडिया लेवलची रँक जी आहे ती 807 आहे आणि OBC मधली रँक जी आहे ती 247 आहे आणि त्याने हे सगळं अचीव्ह केलेलं आहे. पण एकूणच नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये जे काही आपण वादळं गेल्या 2 महिन्यामध्ये पाहिली अनुभवली त्यानुसार विद्यार्थ्याची काय मानसिकता असू शकते हे पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला एक सांग की पारस, आता पारसची थोडीशी पार्श्वभूमी पण अशी आहे की पारसचा मोठा भाऊ जो आहे तोही मेडिकल म्हणजे MBBSच करतो आणि त्याचं फायनल इयर सुरू आहे, ते कुठं आहे ते एक सांग.
1: दिल्ली जवळील हापूर गावात तो MBBSची डिग्री कम्प्लीट करत आहे आणि आता त्याचं फायनल इयर झालं आहे.
0: अच्छा, तर विषय असा आहे पारस की जसा तुझा मोठा भाऊ त्याचं नाव काय?
1: तेजस महावीर कंदले.
0: अच्छा, तर तेजस महावीर कंदले म्हणजे त्याचा एक तुला तुझ्यासमोर एक आदर्श होता किंवा एक इन्स्पिरेशन होतं की चला माझा मोठा भाऊ डॉक्टर होतोय म्हणून तुला पण डॉक्टर व्हायचं आहे असा काही विषय होता की कसं होतं? म्हणजे तुला हे कधी रिअलायझेशन झालं की मला MBBS किंवा या क्षेत्रामध्येच करिअर करायचं?
1: हे आधीपासूनच होतं, म्हणजे भावाला पाहिलं असं नाही पण आधीपासूनच मला डॉक्टर,
0: आधी म्हणजे कधी किती कितवीत असल्यापासून किंवा असं काय
1: 4th-5th पासूनच मला वाटायचं की आपण डॉक्टर व्हावं आणि त्यावेळेसच माझ्या भावाने प्रिपरेशन चालू केली होती, पण त्याला ते 11वी 12वीला तेवढं परफेक्टली जमलं नाही आणि त्याला ड्रॉप्स घ्यावे लागले. तर त्याच्यावरून मला लक्षात आलं की पुढची एक्झाम्सची जी एवढी मोठी
0: लेवल
1: आहे ती आपल्याला क्रॉस करण्यासाठी आधीच तयारी चालू करावं लागेल.
0: अच्छा, असं काय घडलं होतं 4th-5th मध्ये असताना की तुला वाटलं की नाही मला मेडिकल फील्डमध्ये जायला हवं किंवा डॉक्टर व्हायला हवं?

0: म्हणजे डॉक्टर्स हे कसं आहे की देवानंतर त्यांच्या त्यांनाच असं मानतो की जीवन देण्याचं त्यांच्याकडे एक
1: आणि
0: माझे वडील पण मेडिकल फील्ड मध्येच आहेत तर त्यांच्या
1: काय करतात
0: वडील आरोग्य खात्यात एमपीडब्ल्यू आहेत आणि त्यांचे सिनियर सर्व डॉक्टर्स असतात तर तेही माहिती
1: त्यामुळे ते घरामध्ये तसं थोडंसं वातावरण होतं आणि बाकीचा विषय होता. बर मग आता हे ज्यावेळेस तू चौथी पाचवीला तुला कुठेतरी रिअलाइज झालं की नाही मला आता याच सेक्टरमध्ये मेडिकलमध्ये जायचंय पुढे आणि तो भावाचं प्रिपरेशन पण पाहत होता, मग तुझं हे चौथी पाचवीपासूनचं असेल किंवा इयत्ता दहावीपर्यंतचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये तू तुझ्या स्वतःची मानसिक आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशी तयारी करत होता ते सांग.
0: चौथी पाचवीत तर मी पूर्ण म्हणजे जे स्कूलमध्ये शिकवतात
1: तेवढ्यापुरतंच
0: करत होतो, पण कोविडच्या नंतर आणखीन सिरियसनेस वाढली कारण त्यावेळेस कोविडच्या नंतरची जी एक्झाम होती 2021 ती माझ्या भावाची लास्ट अटेम्प्ट होती. त्या अटेम्प्टमध्ये त्याला सेमी गव्हर्नमेंट मिळेल एवढे मार्क्स आले होते तर तिथून जास्त सिरियसनेस आली आणि चालू केलं की मी तेव्हा सातवीत असेन त्यावेळेसपासून जास्त
1: काय असं काय करत होता सातवी आठवीत असल्यानंतर की म्हणजे जे रेग्युलर आता जे मुलं सातवी आठवी नववीत जाणार आहेत ते स्कूलची स्टडी करत असणार आहेत किंवा त्यांच्यापेक्षा तू असं वेगळं काय करत होता.
0: मी जास्त करून एनसीआरटीत असे काही बायोलॉजी स्पेसिफिकली की कोणत्या डेप्थपर्यंत आपल्याला जाऊन एनसीआरटी किती चांगल्या प्रमाणे समजता येतील जेणेकरून 11वी 12वीला जेव्हा तुम्ही ती एनसीआरटी वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीत काय डिफरन्स आहे, कसे लेवल्सचा डिफरन्स आहे आणि तुम्ही आधी काय कन्सेप्ट शिकल्यात आणि 11वी 12वीला त्या कन्सेप्ट कशा त्यांनी एक्सप्लेन केल्या एनसीआरटीत या गोष्टी बायोच्या बाबतीत केल्या होत्या आणि फिजिक्समध्ये तेव्हापासूनच छोटे मोठे असे साधे सुधे न्युमेरिकल्सचा प्रयत्न मी करायचो.
1: बर मग आता मला एक सांग अजून, तू तुझा 8वी 9वी 10वी कुठं झालेला आहे?
0: 8वी 9वी 10वी मी धाराशिव येथे केली.
1: अच्छा, मग आता स्कूलला केलं म्हणजे अर्थात ते सीबीएसईचा विषय होता, तर असा काय डिफरन्स असतो का की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही फरक आहे असं तुला वाटतं का?
0: नाही एवढा नाही, कदाचित मी म्हणेन की स्टेट बोर्ड थोडस वास्ट राहील सीबीएसई पेक्षा.
1: बर बर, मग आता हे तू सीबीएसईची सगळी स्टडी करत असताना जे काय तुझ्या स्कूलमधले टीचर्स असणार, जे काय तुला सिलेबस देत असणार किंवा शिकवत असणार आहे तो एक भाग असणार आहे. सेकंड थिंग म्हणजे तुझी सेल्फ स्टडीचं आणि तुझं स्वतःचं अंडरस्टँडिंग होतं. तर धाराशिव सारख्या ठिकाणी राहून तू असं कधी ट्युशन्स लावलेल्या होत्या का किंवा काय असा काय विषय होता का 8, 9, 10 मोस्टली?
0: हो, ट्युशन्स केलेले आहेत मी.
1: अच्छा, कुठे केले?
0: धाराशिव मधील सायन्स अकॅडमी, तिथं 8वी 9वी 10वी केले स्पेसिफिकली, 8वी तर नाहीये.
1: बर मग आता ते ट्युशन्स लावण्याची काय गरज पडली तुला असं वाटतं की का तुझं अंडरस्टँडिंग त्याच्यामुळे वाढलं, कन्सेप्ट क्लिअर झाले, काय काय विषय नेमका होता?
0: ऍक्च्युली मी असं ट्युशन लावण्यात असा माझा पर्सनल विचार नव्हता, ही ओपिनियन माझ्या भावाचंच होतं. त्यांनीच मला म्हटलेलं की तू ऍटलीस्ट डेमो करून बघ, तुला लक्षात येईल, कारण माझ्यासोबत जे झालं ते तुझ्यासोबत नको व्हायला. तर या गोष्टीला मी थोडंसं सिरियसली घेऊन पाहिले डेमो वगैरे, जे मला पर्सनली चांगले वाटले कारण पुढे त्याचा फायदा नक्कीच होईल वाटलं, त्यामुळे मी केलं ते.
1: अच्छा अच्छा, बर मग आता ही जे तुझी स्टडीची पद्धत होती किंवा हे तू 10वीपर्यंतच्या ज्या सगळ्या काही गोष्टी करत होता, मग त्याच्यानंतर 10वीनंतर एक मोड येतो तो म्हणजे आपल्या भागातले बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की आपण लातूरच्या शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट पास करावी आणि त्याच्या पुढचं जे त्यांचं क्रीम विद्यार्थी घेतात आणि त्याच्यावर पूर्ण वर्क करतात तो एक भाग असतो. असं काय डोक्यात होतं अगोदरपासूनच की तू धाराशिवमध्ये राहून सुद्धा नीटचं क्रॅक करू शकला असता, असं काय विषय होता?
0: ऍक्च्युली आमचं असं होतं की जर शाहूला आमचा नंबर नाही लागला तर आम्ही इथूनच धाराशिवमधून प्रिपरेशन करणार होतो.
1: अच्छा, हे कसं ठरवलं तुम्ही की लातूरलाच जायचं म्हणून, किंवा त्याच्यासाठी काय मग वेगळं काही केलं का, म्हणजे शाहूची स्क्रीनिंग टेस्ट हे करावं म्हणून, क्रॅक करावं म्हणून, त्याच्यासाठी काय वेगळं?
0: जे 2 वर्षात मी 9वी 10वीत फाउंडेशन कोर्स केला होता मी तेच पूर्ण प्रेफर केला आणि आमची जी एनसीआरटी होती स्टेट बोर्डचे 10वीचे पुस्तक होते तेच अजून डिटेल वाचण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका त्यांच्या प्रिव्हियस इयरच्या ते सोडवायचा प्रयत्न केला, तर फिजिक्समध्ये न्यूमेरिकलचे पॅटर्न समजण्याचा प्रयत्न केला, अशा गोष्टीतून समजलं.
1: बर मग आता असा जर आपण विचार केला समजा की तुझं 10वीपर्यंत जे शिक्षण आहे ते पूर्ण धाराशिवमध्ये झालं, ठीक आहे, तो शाहूची एक्झाम पण क्रॅक केली आणि त्याच्यानंतर तुझा शाहूला नंबर लागला हे लक्षात आलं, मग आता तिथून पुढचा प्रवास कसा होता? कारण जसं मला माझ्या नॉलेजमध्ये आहे की तू तिथं तुझ्या आईवडिलांसोबत राहिलेला होता, तुझे आईवडील तर इथं सर्व्हिस करतायत धाराशिवमध्ये, तर हे कसा डिसिजन झाला की म्हणजे तू लातूरमध्ये कसं राहायला गेला, काय नेमकं फर्स्ट फेज कसा होता, ऍडमिशन घेतल्यानंतरचा फर्स्ट फेज कसा होता?
0: ऍडमिशन घेतल्यानंतर मी पहिले 2 महिने हॉस्टेलवरच होतो ऍक्च्युली, पण तिथं असं पर्टिक्युलर स्टडीचं वातावरण मला वाटलं नाही.
1: कुठे? हॉस्टेल.
0: हॉस्टेलवर. मला असं एकांतमध्ये अभ्यास करायची आधी पूर्वीपासूनच सवय होती. मग ती तिथं होत नव्हतं माझ्याशी तेवढं बेटर हॉस्टेलवर. तर मी आई वडिलांना या गोष्टीबद्दल सांगितलं तर त्यांनी केलं माझ्यासाठी घर. त्यांनी म्हटलंय की थोडी प्रॉब्लेम होईल पण पाहून घेऊ. म्हटलं
1: नाही थोडी नाही, कशी प्रॉब्लेम झाली ते सांग. म्हणजे नेमकं काय झालं? तुझे आई वडील लातूरला राहायला आले म्हणजे नेमकं काय झालं?
0: आता दोघं पण सर्व्हिसला आहेत. आई शिक्षिका आहे आणि वडील आरोग्य खात्यात आहेत. तर दोघांना पण रोज 70-75 किलोमीटरची अपडाऊन करायला लागणार होती हे त्यांना माहीत होतं. तरी देखील त्यांनी म्हटलं की आपण करूच, काय त्यात प्रॉब्लेम नाही. म्हटले आपण करूया.
1: बर. मग आता हे जाणीव तुला कुठेतरी होते की तुझे आई वडील दररोज 70-75 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटरचा प्रवास दररोजचा करणार आहेत आणि तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर मग हे तुझं डेली रुटीन जे आहे ते कसं होतं? म्हणजे आता तो हॉस्टेल तर सोडल्या होतं, तर कॉलेजचं रुटीन कसं असायचं आणि तुझी सेल्फ स्टडी असेल किंवा काय असेल त्याचं एक थोडंसं सांग.
0: कॉलेज आमचं 7 चालू व्हायचं सकाळी आणि ते दुपारी 3 असायचं. तर 7-10 पहिलं आमचं 3 लेक्चर्स व्हायचे आणि 10 आमचा ब्रेक असायचा. मग पुढे 11-3 पूर्ण कंटिन्यू 3-4 लेक्चर्स व्हायचे आणि त्यानंतर 3 कॉलेज सुटलं की 3:30 मी घरी येत होतो आणि परत फ्रेश वगैरे होऊन काय मला नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर ते करून मी लगेच 4 अभ्यासाला बसत होतो. आणि जे कॉलेजमध्ये आज शिकवले आधी तर मी तेच रिवाईज करायचो. जे फिजिक्समध्ये आधी सर्वात पहिलं तर मी फिजिक्सच चालू करत होतो घरी गेल्या गेल्या. तर आधी ज्या कन्सेप्ट त्यांनी सांगितल्यात कॉलेजमध्ये त्या रिवाईज करणं, त्याचे सॉल्व्ह प्रॉब्लेम पाहणं आणि मग त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं, एवढं मी 2.5 करत होतो. 2.5-3 फिजिक्सला मी डेली देतच होतो.
1: आता हे फिजिक्सचं झालं आणि बाकीचे सब्जेक्ट
0: हे करून मग मी मला 7 एवढं करून मग तोपर्यंत माझे आई वडील आलेले असायचे 6:30. मग ते जेवण वगैरे करून मला 7:30 होत होते. लवकरच जेवण करत होतो मी. मग पुढे 7:30 स्टार्ट करत होतो केमिस्ट्री. त्यात पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे मेमरी ओरिएंटेड पण आहे आणि थोडंसं आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर असलं पाहिजे. तर मी ते माझं केमिस्ट्रीत फेवरेट पार्ट असलं म्हणून सगळ्यात आधी मी तेच करून घेत होतो आणि मग त्यानंतर फिजिकलकडे जाऊन डायरेक्ट न्यूमेरिकल्स करत होतो. कारण जास्तीत जास्त मी प्रयत्न करायचो की फिजिकलच्या कन्सेप्ट वर्गातच क्लिअर व्हायच्या, घरी जास्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज पडू नये. आणि शेवटी मग इनऑर्गॅनिकला मी वेळत असतो. असं मला होत होते 10-10 होते हे दोन करण्यातच.
1: अच्छा. मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक मिसिंग गोष्ट आहे ती म्हणजे मॅथमॅटिक्स विषय. मग आता तू एवढं CBSEचं शिक्षण घेतलं होतं सगळं होतं, मग तू असा मॅथमॅटिक्सचा असा काही विषय नाही केला होता का? डोक्यामध्ये घेतला नव्हता का की इंजिनिअरिंग किंवा अशा काही गोष्टीमध्ये काहीतरी पाहावं म्हणून?
0: नाही, आधीपासूनच म्हणजे बायोलॉजीत रुची होती तर मी मॅथ्सकडे तेवढं लक्ष
1: जास्त लक्ष नाही दिलं. आणि 11-12 ग्रुप कसा होता? म्हणजे जनरल
0: PCB
1: होता आणि मॅथमॅटिक्सचा विषय ठेवलाच नव्हता. तर मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं की 7 तर 3 तुझे क्लासेसचा विषय होता, त्याच्यानंतर तू घरची स्टडी करायचा, मी एवढं सगळं केल्यानंतर तुला पुन्हा मग जसं काही एक्स्ट्रा ट्युशन्स म्हणा असं काही अशाची आवश्यकता नाही भासली काय?
0: जास्तीत जास्त मी सेल्फ स्टडीवर कुठं क्लास केलेच नाही मी.
1: म्हणजे हे कशामुळे? की शाहूचा पॅटर्नच तसा होता की काय? कारण आपण लातूर म्हणलं की पाहतो की अनेक तिथं क्लासेस आहेत, अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, अनेक जण ट्युशन्स लावतात तिथं विद्यार्थी, अर्थात त्याच्यातून सुद्धा त्यांना सक्सेस मिळतच नाही असं नाही, पण असा काय विषय होता की शाहूचा तसा पॅटर्नच तसा होता की तुझा वैयक्तिक काय विषय होता असं?
0: शाहूचा पॅटर्नच ॲक्च्युली तसा आहे. ते तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या सेल्फ स्टडीतच गुंतवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला इनडायरेक्टली असं म्हणतात की तुम्ही सेल्फ स्टडीच करा, आम्ही शिकवणार आणि तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुम्हाला इतर क्लासेसची काय आवश्यकताच नाही. असाच तो पॅटर्न आहे, त्यालाच ते लातूर पॅटर्न म्हणतात ॲक्च्युली.
1: अच्छा. म्हणजे आता तू एक असं बोलताना म्हटलं की तू काहीतरी 10-11 पण झोपायचा असा विषय आहे आणि म्हणजे हे कसं असायचं? म्हणजे आम्ही तर असं बऱ्याच वेळेस ऐकलं होतं की ओव्हरनाईट स्टडी करायची असं बरंच काय काय असायचं, असं काय विषय
0: नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं आहे की मी मॉर्निंग स्टडीला जास्त प्रेफरन्स देत होतो की सकाळी 4-4:30 जर तुम्ही उठून प्रयत्न केला 6:30 चांगल्या स्टडीचा तर ते मला चांगलं ग्रास्प होत होतं. ती माझा पॅटर्न त्या.
1: अच्छा. म्हणजे ते तुझा तसा वैयक्तिक होता, पण असं अशी गरज नाही आहे की तू म्हणजे समजा ज्यांना पहाटे तर सगळ्यांनीच 5:30-4 उठावा असा काही विषय नाही.
0: तुम्ही जर ओव्हरनाईट करू शकता तर तेही चांगलंच आहे.
1: तर म्हणजे जसं तुला पहाटे उठून अभ्यासाला तुला चालना मिळायची तशी सगळ्यांनाच होईल असं आपण
0: भाग नाही.
1: पण समजा तुझा जो विषय होता म्हणजे साधारणतः 10-10:30 वाजे पण स्टडी करणं किंवा सकाळी 7 उठून कॉलेजला जाणं, त्याच्यामुळे जर रात्रभर स्टडी केलं तर पुन्हा मग ह्या पण एक तुला विषय महत्वाचा होता की दिवसभर कॉलेजमध्ये तुला विथ अटेंड राहायचं, व्यवस्थित राहायचं आहे. तर आता हा सगळा जर भाग पाहिला तर असा काय डिफरन्स असतो कॉमन विद्यार्थ्यामध्ये? कारण तू आता जसं स्कूलला इथं होता म्हणला तर तुझ्यासोबत 10-15-20-5-25 क्लासमेट तुझे असणारच आहेत पुन्हा ते, तर असा काय डिफरन्स असतो की जे यश तुला मिळतं ते इतर विद्यार्थ्यांना मिळत नाही, असं काय असतं नेमकं, काय बेसिक डिफरन्स तुला जाणवला?
0: माझ्या मते डिसिप्लिननी हार्डवर्क करणं हाच सर्वात मोठा डिफरन्स.
1: अंडरस्टँडिंगचा काय विषय येतो का?
0: अंडरस्टँडिंग, हां, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं हे सगळ्यात बेसिक आहे. ते पण आहे की तुम्ही जर म्हटलं की मला हे यायला लागलंय पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करताना येत नाही तर मग तुम्हाला ते येत नाही. म्हणणं वेगळं आणि सॉल्व करताना कळणं हे दोन्हीत जमीन आसमानचा फरक आहे. ते परत ते बेसिक तर आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं ते आहे. मग त्याच्या पुढे सर्व आहे की तुमचं सेल्फ स्टडी, हार्डवर्क, डिसिप्लिनने हार्डवर्क या सर्व गोष्टी डिपेंड करतात.
1: अच्छा, तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत किंवा जे अतिशय इन्साइटफुल असे आपल्याला जे काही पॉईंट्स मिळत असणार आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत. कारण आपण पारस महावीर कनलियाच्याशी बोलत आहोत आणि त्यानं 720 पैकी 662 मार्क त्यानं नीटमध्ये मिळवलेले आहेत आणि त्याला आता एम्स मिळण्याची खूप चांगली शाश्वती आहे आणि ते आपण त्यासाठी शुभेच्छा पण देणार आहोत. तर याच अनुषंगानं हा एक प्रश्न होता की मग तुला असा डिस्ट्रक्शनचा काही असा विषय नव्हता का? कारण आम्ही जनरली पाहतो की 8-9 आजकाल मुळांकडे मोबाईल आहे, टी व्ही आहे, एवढं मोठं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, तर तसं म्हणजे तुझं काही नाही आहे का?
0: म्हणजे माझ्या केसमध्ये आणि माझ्या मोठ्या भावाच्या केसमध्ये पण सेम आहे की आम्हाला 12th मोबाईलच मिळालेला नाही आहे.
1: अच्छा, हां.
0: तर त्यामुळं असं म्हणजे सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शनचा प्रश्न काय उद्भवत नाही.
1: तुझ्यासोबतचे मित्र म्हणा किंवा असं काही म्हणा असा काही विषय नव्हता का?
0: म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाकडे असा मोबाईल पर्टिक्युलर स्वतःचा मोबाईल नव्हताच, कोणाकडेच नव्हता.
1: मग तुला काय वाटतं की त्याचा तुला बेनिफिट झाला की काय विषय झाला असं? म्हणजे
0: बेनिफिटच झाला, कारण मी मला जर काही वाटलं की काही पाहायचंय थोडं बहुत तर मी ते पप्पांच्या किंवा आईच्या मोबाईलवरच पाहत होतो, तर त्याच्या व्यतिरिक्त नाही, जास्त पाहणं नव्हतंच मोबाईलचं माझ्याकडे.
1: बरं, मग याचा जर विचार केला तर मला अजून एक थोडासा असा प्रश्न पडतो की जे कॉमन विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे त्यांनी मूळच त्यांच्याकडे ते टॅलेंट नसल्यामुळे त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांनी प्रॅक्टिसमध्ये कमी पडतात का, त्यांचे पॅरेंट्स कमी त्यांना पडतात का, टीचर्स कमी पडतात, असं तुला काय जाणवलं ह्या 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या आणि 11वी, 12वीच्या जर्नीमध्ये?
0: म्हणजे सर्वात बेसिक प्रॉब्लेम मला वाटते की विद्यार्थी सिरियस नसतो मॅक्सिमम गोष्टीत. आणि कधी कधी असं होतं की जरी विद्यार्थी सिरियस असला तर तो स्वतःला खोटी अशा दाखवत राहतो की मला कन्सेप्ट कळायला पण त्याला कळालेलं
1: नसतं. म्हणजे ते स्वतःच रिअलायझेशन करणं गरजेचं आहे की सेल्फ रिअलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे जाता येत. अच्छा, म्हणजे हे स्वतःलाच खोटं नाही बोलताय, जगाला बोलताय. अच्छा बरं, तर पारस आता एक असा एक प्रश्न येतो की सध्याचं युग कसं आहे की तीन प्रकारे स्टडी करता येऊ शकते. म्हणजे जसं एक तुझी पद्धत आहे की तुझा फॉर्च्युनेटली शाहूला नंबर लागला आणि फॉर्च्युनेट म्हणजे अर्थात ते तू तेवढे म्हणजे कष्ट घेतलेले होते, तेवढा अभ्यास केला आणि तू ते एक्झाम त्यांची स्क्रीनिंग टेस्ट क्रॅक केल्यामुळे त्यांची जी एलिट बॅच असते त्या बॅचमध्ये तुझा नंबर लागला आणि त्यांनी त्या पद्धतीने तुझ्याकडून काम करून घेतलं. पण ते सगळं तुझ्याकडून स्टडी करून घेत असताना सुद्धा तू सेल्फ स्टडीला पण महत्त्व दिलं आणि त्याप्रमाणे तुझे कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे तो तुझ्याकडे आज एक सक्सेस आहे. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कॉलेज तर करायचं पण त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावायच्या. म्हणजे समजा कॉलेजला कुठेतरी एका ठिकाणी राहायचं पण लातूरमध्ये जायचं किंवा कुठेतरी जायचं दुसऱ्या सिटीमध्ये आणि जे काही सब्जेक्ट असतात ते वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावणं किंवा एकाच क्लासला अटेंड करून त्या ठिकाणी क्लास करणं आणि त्याप्रमाणे मग यश मिळणं न मिळणं शेवटी त्याच्यावर डिपेंड राहणार. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन सिस्टीम. आजकाल ऑनलाईन पण बऱ्याच फॅसिलिटी अवेलेबल झाल्या आहेत, वेगवेगळे या ठिकाणी कंपनी आहेत की जे एज्युकेशन देतात, मग IIT असेल, मेडिकलचं असेल किंवा कुठल्याही स्ट्रीमचं असेल. तर ह्या तिन्हीमधला जर आपल्याला थोडासा डिफरन्स समजून घ्यायचा म्हणला तर तुला काय वाटतं की नेमकं काय असं चांगलं असू शकतं किंवा काय असतं असं, किंवा जो विद्यार्थी आता समजा 10th आहे आणि यावर्षी 11th-12th जाणार आहे त्यांना पुढचे 2 स्टडी करणार आहे तर त्याच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीचं एखादे चांगले पॉईंट्स मिळू शकतील ॲज अ गायडन्स.
0: आता हे आपल्या स्वतःवर डिपेंड करते की कोणता मोड ऑफ एज्युकेशन तुम्हाला चूज करायचा. आता माझा कम्प्लीट जो मोड ऑफ एज्युकेशन होता तो कम्प्लिटली ऑफलाईन होता. त्यात ऑनलाईनचं काहीच म्हणजे असं 1% पण इंटरफरन्स नव्हता त्यात ऑनलाईनचा. तर तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणतं चूज कराल. आता ऑफलाईनमध्ये तर पूर्ण 1-to-1 इंटरॅक्शन असतं, टीचर समोर आहे, तुम्ही आहेत. तर माझ्या मते तर सर्वात बेस्ट मोड तोच असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर सेकंड तुम्ही म्हणला की कॉलेज एक क्लासेस केले, तेही एक चांगला उपाय असू शकतो. पण जर तुमच्याकडे करण्याची ॲबिलिटी आहे तर तुम्ही कुठूनही करू शकता, तसं काही नाही. आणि थर्ड मोडमध्ये ऑनलाईनमध्ये पण मी हेच म्हणेन, पण कदाचित माझ्या मते फर्स्ट अँड सेकंड मोडच बेटर आहे ऑनलाईनपेक्षा माझ्या मते.
1: अच्छा, आता हे तुझं मत झालं. पण आता असं आपण थोडंसं इमॅजिन करूयात की तुला जेवढे मार्क्स पडले शाहूला क्रॅक करण्यासाठी, म्हणजे ते त्यांची स्क्रीन टेस्ट क्रॅक करण्यासाठी, तुझ्यापेक्षा फक्त ज्यांना 1-2 मार्क्स कमी पडलेले आहेत पण ते आता शाहू कॉलेजला लागू शकत नाही आहेत, मग असं थोडंच म्हणता येऊ शकतं की त्यांच्याकडे ते टॅलेंट नाही आहे. 1-2-4 मार्क बाय अनफॉर्च्युनेटली त्यांना नाही मिळाले. मग त्यांनी जर अशा वेळेस जर समजा ऑनलाईनचं चूज केलं, त्यांचे कन्सेप्ट तर क्लिअर होत आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी मग काय काळजी घेतली पाहिजे?
0: त्यांनी सर्वात बेसिक काळजी घ्यावी की तुम्हाला मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन येऊ नये.
1: अच्छा,
0: आणि त्याला सोडून त्यांनी लेक्चर्स पूर्ण करावे, मॉक टेस्ट एक मिस करू नये, आणि रिव्हिजन कंटिन्युअसली करत राहावं. फिजिक्स आणि केमिस्ट्रीत तर कंटिन्युअसली रिव्हिजन असलीच पाहिजे. बायोत तरी तुम्ही थोडासा गॅप घेऊन करू शकता, पण फिजिक्स केमिस्ट्री अशा आहेत की प्युअरली कन्सेप्च्युअल आहेत, त्याला कंटिन्युअस रिव्हिजन करणं, मॉक टेस्ट, जास्तीत जास्त प्रश्न करणं, आणि लेक्चर्स, क्लास नोट्स ह्या सर्व गोष्टी रिवाईज करणं, तर ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच कदाचित.
1: अच्छा, मग आता ही जी तुमची नीटची किंवा कुठलीही अशी जी ऑफलाईन एक्झाम होते, तर त्या ऑफलाईन एक्झाममध्ये तुम्हाला काय नेमकं असं जाणवलं की जर समजा कुणी ऑनलाईन जर स्टडी करत असेल आणि ऑनलाईन स्टडी करत असताना त्यानं दिवसभर जे आहे ते समजा आपल्या घरी करत असेल, समजा एका रूममध्ये करत असेल सेपरेट, तर तो ठीक आहे ना, ऑनलाईन करतंय, सेल्फ स्टडी करतंय, आयसोलेट पण झालेला आहे. पण ज्यावेळेस तो ऑफलाईन एक्झामसाठी जातोय, कारण 6 महिने, वर्ष, 2 वर्ष त्यांना ऑनलाईनच केलेले आहेत, आणि अचानक जर तो समजा ऑफलाईनच्या एक्झामला जात असेल, तर सायकोलॉजिकली आणि बाकीच्या सगळ्या दृष्टिकोनातून त्याला काय गोष्टी फेस कराव्या लागू शकत असतील? म्हणजे समजा तुला तर ते कदाचित तुझ्या आजूबाजूला जर कोण ऑनलाईनवाले आले असतील, किंवा तुझे जर कोण मित्र कंपनी असतील की ज्यांनी ऑनलाईनच केलेलं आहे पण त्यांनी सक्सेस मिळवलेला आहे, तर अशांशी जर कधी तुझी चर्चा झाली असेल, म्हणजे नंतर म्हणतो एक्झाम नंतर किंवा अगोदर पण, तर तुला काय वाटतं
0: असं त्यांना काही विशेष प्रॉब्लेम फेस करायची गरज जाणवणार नाही, कारण शेवटी बबलिंग करणं एक काय लय मोठा टास्क नाही
1: आहे.
0: म्हणून त्यामुळून एवढी काय प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही. जर त्यांनी महिनाभर आधी जरी 3-4 मॉक टेस्ट जर ऑफलाईन दिले असतील तरी त्यांच्यासाठी पुष्कळ होईल.
1: अच्छा,
0: काही जास्त गरज नाही.
1: बर. मग आता जसं की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं होतं, दुसरी गोष्ट अशी होती की तुझा मोठा भाऊ पण MBBS कम्प्लीट करत आहे, त्याचं पण स्ट्रगल तू पाहिलेलं होतं, आणि त्या स्ट्रगलनंतर तुला एक इन्स्पिरेशन मिळालं की तुला जास्त अधिकची मेहनत करावी लागणार आहे. जसं पहिली नीटची एक्झाम दिल्यानंतर सुद्धा तुला असं वाटलं की नाही, आपल्याला 1 महिना तू अजून जास्त सिरियस झाला, आणि त्या पद्धतीनं तू सेकंड एक्झामचं प्रिपरेशन केलं. आणि तुला एक्सपेक्टेड होतं का की असं काहीतरी तुला एवढे मार्क्स मिळू शकतील, म्हणजे अर्थात तू पेपर चेक केलेले होते, तुला माहीत होते की एवढेच मार्क्स मिळणार आहेत, तरी सुद्धा आम्ही काही वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या होत्या की त्यांनी ते काय आन्सर शीट जी मिळाली होती त्याच्यावर केलं, पण त्यांना भरपूर मार्क मिळालेले होते, पण ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस कमी मार्क्स मिळाले, असं काही मनामध्ये फिअर होतं काय होतं नेमकं असं काही?
0: नाही, म्हणजे मी एक्झामच्या जस्ट नंतर जेव्हा मार्क्स कॅल्क्युलेट केले होते माझे अक्युरेट तेवढेच मार्क्स आले होते. मी 662 कॅल्क्युलेट केले आणि रिझल्टमध्ये पण तेवढेच आले होते. माझ्या बाबतीत तर तसं
1: नाही घडलं. मग ज्यावेळेस तू हे तुझ्या आईवडिलांशी चर्चा केली की मी आन्सर की चेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे मार्क्स मिळत आहेत आणि असं, आणि ते तर ते ठीक आहे म्हणून सांगितलं, पण शेवटी ॲक्च्युअल रिझल्ट हातात येणं तर गरजेचं होतं. त्यावेळेस मग तुझ्या आईवडिलांचं काय म्हणणं होतं की ओके ठीक आहे किंवा काय असं?
0: असं काही विशेष नाही, त्यांना चांगलंच वाटलं की आपण 2 वर्ष अपडाऊन केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळालं आणि एम्स कदाचित आपल्याला चांगलं मिळणार.
1: आणि ज्यावेळेस ॲक्च्युअली नीटचा रिझल्ट आला त्यावेळेस मग
0: त्यावेळेस जास्त आनंद झाला त्यांना की चांगलं झालं आता मिळणार एम्स.
1: बर. मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं तू जितक्या पॉझिटिव्हली घ्यायला लागला, म्हणजे आता जेवढी आपण तुझी जर्नी आता जवळपास गेले एक 1/2 तास ऐकत आहोत, तर त्या जर्नीमध्ये म्हणजे असा एकही क्षण मला जाणवला नाही की जिथं तू कुठं असं डिप्रेस झालेला आहेस किंवा तुला कुठं काहीतरी असं खूप अडचणी आल्या आहेत, किंवा तुला वाटलं की नाही असं असं काही जाणव ना, तू खूप पॉझिटिव्हली बोलला की नाही सगळं असं झालं, तू सातवी आठवीपासून सगळं तयारी करत होता, पुन्हा पॅटर्न पण लावला कुठला, त्याच्यानंतर तुझं शाहूचं क्रॅक पण झालं, एवढं सगळं झालं, पण कधीतरी एखादा क्षण असा आला असेल की बस झाला, एक भाऊ डॉक्टर होता आता मला काय गरज आहे, मी आपलं उगं सगळं सोडून देतो निवांत बसतो किंवा काहीतरी दुसरं करतो, असं कधी काय जाणवलं?
0: नाही असं नाही, पण जेव्हा कमी मार्क्स पडायचे तेव्हा वाटायचं की प्रिपरेशन तर चांगले करायलो तर मार्क्स काय येत नाहीत असं वाटायचं मनाला, आणि थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटायचं. पण शेवटी ती मॉक टेस्ट होती आणि फायनल एक्झाम 2 वर्षानंतरच आहे, तर ते समजून मी स्वतःला त्यातून बाहेर काढत होतो. आणि परत
1: काय पद्धत असायची बाहेर काढण्याची स्वतःला, म्हणजे असं काय टूल्स यूज करायचा की ज्याच्यामुळे तो त्याच्यातून बाहेर पडायचा?
0: सर्वात बेसिक तर मी म्हणजे माझं फेवरेट तर मी हनुमान चालीसा ऐकत होतो.
1: अच्छा बरं.
0: आणि कधी मध्ये मेडिटेशनही केले करत होतो. तर
1: अच्छा, म्हणजे हनुमान चालीसा ऐकणं हा एक भाग तुझा
0: म्हणजे ते माझं फेवरेट होत.
1: अच्छा, मग असं कधी आता एवढे धुरंधर 1-2 आलं होतं, मग कधी असं त्या चित्रपटाला जायचं पाहायचं असं?
0: नाही, म्हणजे मी लिस्टच केलेली की एकदा एक्झाम झाली की हे सर्व पाहायचंय मला.
1: अच्छा, म्हणजे जोपर्यंत एक्झाम किंवा 2 वर्ष हे जोपर्यंत स्टडी करायचं तोपर्यंत ह्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. अच्छा बर, तर आता मग नेक्स्ट काय? मग आता शेवटी झालं, नीटची एक्झाम झाली, त्याचा रिझल्ट लागला, तुला जे हवं आहे ते यश मिळालं, तू जे इमॅजिन केलं ते, आता इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे? म्हणजे आज तर आपण मुलाखत घेतोय, ती म्हणजे 5 ऑगस्टला घेतोय, तर काय नेमकं आता म्हणजे पुढची प्रोसेस काय असणार आहे?
0: आता आजपासून तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली आहे 5 ते 13 तारखेपर्यंत, आणि 14 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होणार आहे. तर मग आपले चॉईसेस भरून त्यांना लॉक करणं, आणि मग मला वाटतं 23 तारखेला अलॉटमेंट लेटर येते, मग त्याच्यानंतर सप्टेंबर मिड किंवा ऑक्टोबरपासून कॉलेज चालू होईल.
1: अच्छा बर, मग आता हे तुझं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुला काय हो, म्हणजे आमची तर म्हणजे तुला खूप शुभेच्छा आहेत की तुझं जे स्वप्न होतं दिल्ली एम्स तुला मिळावं म्हणून, पण ठीक आहे समजा, तर तुला काय वाटतं की तुझं आता नीटच्या एक्झाममध्ये तुला किती मार्क्स पडणार आहेत हे तू कॅल्क्युलेट केलं होतं, ते तुला मिळालेले आहेत सगळं, तर तू असं काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन केलेलंच असणार ना, तर तुला काय वाटतं?
0: कदाचित एम्स भोपाल मी प्रेफर करेन, आता एम्स दिल्ली.
1: एम्स असे किती एम्स कॉलेज आहेत भारतात?
0: 18 ते 19 आहेत.
1: अच्छा हा
0: डॉट, तर त्यातलं
1: टॉप मोस्ट
0: दिल्ली आणि सेकंडच जोधपूर आहे, तर जोधपूर किंवा भोपाल ट्राय करेन मी.
1: बर, आपलं महाराष्ट्रात नागपूर पण आहे.
0: हा ते 5th नंबरचं कॉलेज आहे ते, तर तेही ट्राय करून.
1: अच्छा मग पण तुला भोपाल किंवा जोधपूर असं मिळावं अशी अपेक्षा आहे तुझ्या ॲज पर द रँक आणि याच्यानुसार. बर, तर आता हे झालं, मग आता त्याच्या पुढे MBBS झाल्यानंतर आता ठीक आहे डॉक्टर झालं, पण असं कोणीतरी एम्सला जाऊन फक्त MBBS करून तर कोण थांबणार नाही, त्याच्या पुढे काही ना काहीतरी विचार करणारच, तर असं काही तू विचार केलेला की एखादं स्पेशलायझेशन करायचं आहे किंवा असं काय? म्हणजे हे खूप अर्ली स्टेज आहे, तरी पण तुला असं काही असा विचार केलेला आहे का?
0: असं जर मी स्पेशलायझेशन करायचं ठरवलंच तर माझी फेवरेट ब्रांच असेल कार्डिओ सर्जरी, तर मी तिथं जायचा प्रयत्न करेन.
1: अच्छा, हृदयरोग तज्ञ असं जे म्हणतात ते. अच्छा बर, आणि असं एवढंच आहे का याच्यापेक्षा अजून काय वेगळं स्वप्न पाहिलेलं पण आहे?
0: म्हणजे सगळ्यात प्रायमरी तर मला सध्या माझे पॅरेंट्स पण हेच म्हणतात की तू UPSC का ट्राय करत नाही, आता मोठा भाऊ करणार आहे PG वगैरे, तर तू UPSC ट्राय केली तर बेटर होईल. तर मग त्या दोन्ही आणखीन मी थोडासा कन्फ्युज आहे, पण त्यापैकी एकच मार्ग निवडन PG
1: किंवा UPSC. अच्छा, UPSC असं का? म्हणजे घरच्यांनी म्हटले म्हणून की असं तुझ्या पण डोक्यामध्ये असं कुठं तर आहे बेसिक इन्स्टिंक्ट जो म्हणतात असं, म्हणजे असं काय नेमकं असं?
0: म्हणजे पॅरेंट्स मला म्हटले की तुझी स्टडी करण्याची आणि एक ठिकाणी बसून एकदम स्टेबल राहून अभ्यास करण्याची ॲबिलिटी आहे, तर तू UPSC केलं पाहिजे, घरातून कोणतरी एक क्लास 1 अधिकारी असावं असं त्यांचं म्हणणं.
1: सुपर क्लास 1. अच्छा बर, म्हणजे ते पण एक स्वप्न आहे. तर पारस, खरं तर आम्हाला म्हणजे खूप म्हणजे छान वाटलं की तू एवढ्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडला. खरं तर तुझ्या आईवडिलांनी पण खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं याच्यासाठी, आणि त्यांनी म्हणजे तुझ्यासाठी 2 वर्ष एवढं देणं, आणि ते पण त्याला पण तू पूरक असं यश मिळून दाखवलेलं आहे. पुढे पण तुझ्या ॲडमिशनच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणारच आहेत, पण जसं तू म्हटला होता की तुला तुझ्या थोडंसं डिप्रेशन किंवा लो फील झालं की तू हनुमान चालीसा ऐकणं असा एक तो भाग असायचा. पण नीटचे एक्झाम झाल्यानंतर किती चित्रपट पाहिले मग?
0: आता सध्या तर खूप पाहिले, तसं काय म्हणजे जेवढी लिस्ट होती ती 50% पेक्षा जास्त.
1: कुठे पाहिले चित्रपट?
0: OTT वर, थिएटरला, असे
1: पाहिले असं एकट्याने जाऊन?
0: नाही, मित्र होते.
1: मित्र म्हणजे असं मित्रांसोबत असं पण आहे विषय. अच्छा अच्छा बर. तर मग असे हे सगळे चित्रपट तुला असे जेवढे काय आत्ता चित्रपट पाहिलेले असणार आहेत किंवा साईड बाय साईड कधी तर कानावर असं गाणे वगैरे कुठले तर चित्रपटातले पडलेलेच असणार आहेत किंवा असं असं तुला असं कुठलं असं एखादं गाणं तुझ्या सध्या डोक्यात चालू आहे की जे आपण ह्या मुलाखतीच्या नंतर प्ले करू शकतो असं कुठलं गाणं आहे?
0: ते धुरंधरमधलं अक्षय खन्ना वाला.
1: अच्छा अच्छा बर. अच्छा ठीक आहे. हां ते ह्याच्यामधलं बलुचिस्तान मध्ये काहीतरी गाणं ते लोकल फोक सॉन्ग येतं ते त्या पद्धतीचं ते सॉन्ग. अच्छा त्या एंट्रीचं. तर ही खूप चांगलं असं आपलं डिस्कशन झालेलं आहे. मी तुझ्या पुढच्या या सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा देतो, तुझ्या आईवडिलांना शुभेच्छा देतो आणि तुझ्या ह्या म्हणजे सासूरचं पण सगळे जे कनले फॅमिली आहे ते पण ऑब्व्हियस आहे की त्यांनी पण ते खूप आनंदी झालेले असणार तुझ्या ह्या सगळ्या यशाला बघून. तर तुला निश्चितच एम्स मिळावं, टॉप मोस्टचं एम्स मिळावं ही रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. तू कार्डिओमध्ये तुला स्पेशलायझेशन करायचं असंही म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये पण मिळावं आणि UPSCचा जो विचार केलेला आहे 100% त्याच्यामध्ये पण यश मिळावं, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव तू पुढे करत राहावं अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, पारसला जर तुम्हाला काही विचारायचं असेल की नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये किंवा अजून कशा पद्धतीने सेल्फ स्टडी करायला हवी, कारण बरेच जण आपण ट्युशन्स क्लासेस ऑनलाईनचा पण विचार करतो, तर त्याला जे अनुभव आलेले त्याविषयी तुम्हाला पण मार्गदर्शन करू शकेल. पण अर्थात फोन करत असताना शक्यतो अगोदर व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तो तुम्हाला रिप्लाय करू शकेल. तर तुझा नंबर पण सांग.
0: 74-98-60-70-10
1: 74-98-60-70-10 हा क्रमांक आहे आणि या क्रमांकावर आपण शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या पद्धतीनं तो तुम्हाला रिप्लाय पण करेल. तर पारस, मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तू रेडी करण्याबद्दल.
0: थँक्यू सर. थँक्यू.
1: धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण https://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 99705900. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: सोशल एक्स।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर, मोबाईल 82 91 21 87 35, प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10।
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण पाहतो आहोत आपल्या भागामध्ये बऱ्याच अंशी चांगला पाऊस होताना दिसतो आहे आणि या चालू पावसाळी हंगामामध्ये आपलं पशुधन आहे त्याचीसुद्धा योग्य पद्धतीनं काळजी घेणं शेतकरी बांधवांनी खूप महत्त्वाचं झालेलं आहे। तर या संदर्भामध्ये जे पशूंचं आहार नियोजन आहे त्याच्यावरसुद्धा शेतकरी बांधवांनी काम करणं गरजेचं झालेलं आहे। आहाराची जी योग्य पद्धत आहे त्याच्या संदर्भात शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे। तर पावसाळ्यामध्ये एकूणच आपण जे पशूंचं किंवा जनावरांचं आहाराचं नियोजन करत असतो त्या नियोजनाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी कोणती भूमिका घेणं आवश्यक आहे या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर परिणाम होत असतो। पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात। पावसाळ्यात जनावरांमध्ये दुधजीवर होण्याची जास्त शक्यता असते। हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं असतं। मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे, काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये पर्जन्यमान आहे। अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोघांचाही जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो। पर्यायाने उत्पादन आणि पशुपालन व्यवसायाच्या अर्थकारणावर याचा परिणाम होत असतो। पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर त्याचा परिणाम होत असतो। पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात काही बाबी शेतकऱ्यांनी जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे। याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे बघणार आहोत, आपण पावसाळा म्हटलं की हिरवा चारा आला आणि त्याचं व्यवस्थापनसुद्धा करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। पावसाळ्यामध्ये सुरुवातीला एकतर चारा लागवड केलेली असते किंवा पावसाच्या पाण्यामुळे कोवळे गवत मोठ्या प्रमाणात उगवलेले असते। अशा कोवळ्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात त्याची पचनक्रिया बिघडून अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते। कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेले दिसते, परंतु दुधातील फॅट, SNF आणि इतर घटकांचे प्रमाण तुलनेने कमी झालेले आपण पाहत असतो। पावसाळ्यामध्ये जनावरांना केवळ हिरवा चारा न देता वाळलेला चारा आणि हिरवा चारा यांचं मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात वाळलेला चारा उपलब्ध असावा याकरिता आपण त्यासाठी उन्हाळ्यामध्येच नियोजन करणं गरजेचं असतं. हिरव्या चाऱ्याची जास्त वेळ कुठी करून साठवणूक केल्यास कुबट वास येऊ शकतो, त्यामुळे असा चारा जनावरे आवडीनं खात नाहीत. याकरिता हिरव्या चाऱ्याची गरजेनुसार कुट्टी करावी. एकदाच दिवसभराची किंवा उद्या सकाळसाठीची कुट्टी करून जास्त प्रमाणात ठेवू नये. चारा पावसात भिजलेला असल्यास किंवा त्यावरती पाणी जमा झाल्यास असा चारा जनावरे जास्त प्रमाणात खात नाहीत. पर्यायाने त्यांच्या पोषण तत्वांची गरज पूर्ण होत नाही, याचा परिणाम वाढीवर आणि उत्पादनावर होऊ शकतो. याकरिता त्यावरील पाणी निघून जाण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच असा चारा आपण पशूंना देऊ शकतो. पावसाळ्यात चाऱ्यास चिखल लागण्याचे प्रमाण वाढलेले असते. असा चिखल लागलेला चारा जनावरांनी खाल्ल्यास आरोग्य बिघडते, जंताचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे चाऱ्यास चिखल लागू नये याची सुद्धा आपण काळजी घेणं खूप गरजेचं असतं. जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून वेळोवेळी काढून स्वच्छ राहील याची काळजी सुद्धा शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे. गव्हाणीला चिकटलेला हिरवा चारा वेळोवेळी न काढल्यास त्यासुद्धा कुबट वास येऊ शकतो, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते. त्यामुळे अशा चाऱ्यावर टाकलेला दुसरा चाराही जनावरे पूर्ण खात नाहीत. असा शिल्लक बुरशीजन्य चारा जनावरांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे शक्यतो शेतकरी बांधवांनी चाऱ्याची साठवणूक कोरड्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवला आहे तेथे पावसाचे पाणी जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. असा चारा भिजल्यास त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते, चारा हा काळा पडू शकतो, त्यामुळे अशा चाऱ्याचा अपव्यय होऊ शकतो. डबक्यात किंवा शेतात साठलेले पाणी जनावरांना पाजू नका. अशा पाण्यामुळे एकतर जंत प्रादुर्भावाची शक्यता असते किंवा त्या शेतात खते दिली असल्यास त्याचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन जनावरांना विषबाधासुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं सहसा आपल्याकडं जर बोरचं पाणी उपलब्ध असेल, विहिरीचं पाणी उपलब्ध असेल, असं पाणी जनावरांना शक्यतो आपण पाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ज्वारी वर्गातील पावसाळ्यात पेरलेली पिके उगवली असल्यास अशी पिके कोवळ्या अवस्थेत जनावरे खाणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्यावी. अन्यथा कमी पावसामुळे वाढ खुंटलेली ज्वारीवर्गीय पिके जनावरांच्या खाण्यात आल्यास किरळ लागण्याची दाट शक्यता असते. नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेच पुरेसा चीक पाजणं गरजेचं आहे, जेणेकरून यातून या वासरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकते. पावसाळ्यात आजारांना ही वासरे सहजासहजी बळी पडणार नाहीत. पावसाळ्यात पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवण्याची सोय करावी. बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये. ज्या भागात पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खाण्यासाठी दिला जातो. अशावेळी जनावरांमध्ये पोषण तत्वांची कमतरता निर्माण होत असते. पावसाळ्यात एकदम थंड पाणी देऊ नये, यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण पशूंचे कमी होऊ शकते. शरीर तापमान टिकवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी जनावर जास्त चारा खाऊ शकते. याकरिता या काळात जास्तीच्या चाऱ्याचा पुरवठा सुद्धा असणं गरजेचं आहे. या काळात चारा खाण्याचे प्रमाण कमी असेल तर त्यात वाढ उत्पादन याच्यावर परिणाम दिसून येऊ शकतो. म्हणून चाऱ्याची चव वाढवण्यासाठी प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. पावसाळ्यात थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित स्निग्ध पदार्थांचाही आपण वापर करू शकतो. मंडळी, यानंतर बघूयात क्षार मिश्रण आणि ऊर्जायुक्त आहाराचा वापर, ज्याची आताच आपण चर्चा केली. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांमध्ये दुग्धज्वर होण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं खूप गरजेचं आहे. जनावर विण्याअगोदर 15-20 दिवस क्षार मिश्रणाचे प्रमाण थोडे कमी करावे, जेणेकरून दुग्धज्वरापासून जनावरांचा आपणास बचाव करता येऊ शकतो. जनावरांना जीवनसत्व ई आणि सेलेनियमचा पुरवठा सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये चरायला जाणाऱ्या जनावरांचे खूर हे खूप मऊ होत असतात, त्यांना इजा होते. खूर व्यवस्थित राहण्यासाठी जनावरांच्या आहारात झिंक, कॉपर, कॅल्शियम याचबरोबर लायसिन आणि मिथोऑनिन या अमिनो आम्लांचा सुद्धा योग्य प्रमाणात आपण पुरवठा करणं गरजेचं असतं. स्टार्च, नत्र पुरवठा करणे हे पचनक्रियेसाठी उपयोगी ठरत असतं. पोषण तत्वांची कमतरता होऊ नये याकरिता या जनावरांच्या आहारात क्षार मिश्रण तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार पशुखाद्याचा वापर देखील आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. पावसाळ्यात थंड वातावरणामुळे जनावरांची ऊर्जेची गरज वाढते, ऊर्जा ही शरीर तापमान वातावरणातील तापमानासोबत ठेवण्यासाठी गरजेची असते. म्हणून आहारात ऊर्जायुक्त घटकांचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पशूंचं पावसाळ्यातील जे आहार नियोजन करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व विषय इथं पाहिलेले आहेत, त्यानुसार ऊर्जायुक्त खाद्यान्न देणं त्यांना खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचाच वापर न करता त्याबरोबर वाळल्या चाऱ्याचा किंवा सुक्या चाऱ्याचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वापर करतो. याचबरोबर विषबाधा होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. पाणी देत असताना ते पाणी त्यांना पिण्यासाठी देत असताना त्याचीसुद्धा काळजी शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

घर ताहिरवा शेला पांघरून नवा भर जरी ताहिरवा शेला पांघरून नवा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

श्रोतेहो स्वरबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जीवनाचे विविध रंग आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्या संदर्भातील गीतं आपण या ठिकाणी ऐकतोय. कार्यक्रमात यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीतकार आहेत जयदेव आणि चित्रपट आहे हम दोनों.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत. गायक कलाकार अनुप घोषाल आणि चित्रपट आहे मासूम.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी यांच्या आवाजातील निदा फाजली यांचं गीत. संगीतकार आहेत उषा खन्ना आणि चित्रपट आहे आप तो ऐसे ना थे.

श्रोतेहो, स्वरबहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदगी या थीमवरील गीतं आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील संतोष आनंद यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे शोर.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत. संगीतकार आहेत शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे अंदाज.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मन्नाडे. गीत आहे योगेश यांचं, संगीतकार आहेत सलील चौधरी आणि चित्रपट आहे आनंद.

0: कभी तो हंसाए।
1: आपकी कसम या चित्रपटातील हे गीत गात आहेत किशोर कुमार, गीत आहे आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार आहेत आर डी बर्मन। हे गीत आपण ऐकतोय स्वर बहार या कार्यक्रमातून।

0: जाते।
1: श्रोतेहो स्वरभार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदगी या थीमवरील गीत आपण ऐकत आहात। कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत किशोर कुमार, गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे सफर।

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात काला पत्थर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील साहिर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोतेहो स्वरबहार या कार्यक्रमाच्या विषयी आपण आपली मतं नोंदवू शकता, आम्हाला आपल्या प्रतिक्रिया पोहोचवू शकता, यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 9970 500 900, अर्थात 9970 500 900। आपण स्वरबहार या कार्यक्रमात पुन्हा भेटणारच आहोत एका नव्या थीमसह। आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर। मोबाईल 82 91 21 87 35। प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10।
2: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा लिया तुम्हाला भेटायला बिग स्टार घेऊन। आजचा आपला बिग स्टार कोण आहे याची उत्सुकता तुम्हालाही लागलेलीच असणार आहे। तर आपल्या अदाकारीनं अनेकांना घायाळ करणारी आणि तिच्या बहारदार व्यक्तिमत्वानं, सौंदर्यानं आणि अभिनयानं तिनं प्रेक्षकांवर राज्य केलं। तिच्या अभिनयाची जादू आजही आपल्याला घायाळ करते। बॉलिवूडची चांदणी अर्थात आपल्या लाडक्या श्रीदेवी। तर आता तुम्हाला समजलंच असेल, आजच्या आपल्या बिग स्टार आहेत आपल्या चांदणी अर्थात श्रीदेवी।

बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम वरून. आजच्या आपल्या स्पेशल बिग स्टार आहेत हवा हवाई गर्ल, बॉलिवूडची चांदनी अर्थात आपल्या लाडक्या श्रीदेवी. दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटातून अनेक कलाकारांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकलं. त्यातील एक महत्वाचं नाव म्हणजे श्रीदेवी. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील शिवकाशी येथे झाला आणि त्यांचं खरं नाव काय होतं हे बऱ्याच जणांना माहिती नसेल आणि आपण ऐकलं तर आपल्याला ते वेगळंच वाटेल. सांगते मी, श्रीअम्मा यंगरे अय्यप्पन हे त्यांचं मूळ नाव. ऐकून वेगळं वाटलं ना? त्यांचे वडील शिवकाशी येथे वकिलाचा व्यवसाय करत होते. कंधान करुणाई या तमिळ चित्रपटाद्वारे वयाच्या 4 वर्षी बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजची आपली बिग स्टार आहे हवा हवाई गर्ल, बॉलिवूडची चांदनी अर्थात आपल्या लाडक्या श्रीदेवी. लहान श्रीदेवींना मल्याळम भाषेतील पोंबट्टा या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांनी वयाच्या 9व्या वर्षी राणी मेरा नाम या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी बी नागी रेड्डी निर्मित आणि सेतू माधवन दिग्दर्शित जुली या हिंदी चित्रपटात नायिका लक्ष्मी यांच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। आजच्या आपल्या बिगसाळ या कार्यक्रमात आपण जाणून घेतोय आपल्या हवा हवाई गर्ल बॉलिवूडची चांदनी अर्थात आपल्या लाडक्या श्रीदेवी यांच्याबद्दल। के बालचंदर दिग्दर्शित मुरुंदो मुदुचू या तमिळ चित्रपटात श्रीदेवी या वयाच्या 13व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेते कमल हसन आणि रजनीकांत यांच्यासोबत त्यांनी प्रमुख भूमिका साकारली। हा चित्रपट खूप गाजला आणि त्यांनी स्वतःला दक्षिण भारतीय सिनेमांच्या अग्रगण्य अभिनेत्रींपैकी एक म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं। कमल हसन आणि श्रीदेवी यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली। त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये 30 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं। बिगस्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिगस्टार आहेत बॉलिवूडची चांदनी अर्थात श्रीदेवी। 1979 साली भारती राजा दिग्दर्शित सोलवा या हिंदी चित्रपटामध्ये श्रीदेवींनी मुख्य भूमिका केली। जितेंद्र सोबतच्या हिम्मतवाला या चित्रपटातून श्रीदेवींनी सौंदर्य आणि नृत्य या गुणांवर रसिकांचं लक्ष वेधून घेतलं। या चित्रपटाला रौप्य महोत्सवी यश प्राप्त झाल्यानं श्रीदेवी यांना हिंदी चित्रपट सृष्टीत सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला। त्यांच्या सुरुवातीच्या हिंदी चित्रपटांमध्ये रेखाजी आणि नाज या अभिनेत्रींनी त्यांचं हिंदी डबिंग

आरजी प्रगती सोबत तुम्ही एन्जॉय करताय बिग स्टार शो, आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत द लेजंड श्रीदेवी, मवाली जस्टिन चौधरी, तोहफा, नया कदम, मकसद, मास्टरजी, आखिरी रास्ता, कर्मा, नागिन, नजराना, मिस्टर इंडिया, वक्त की आवाज, निगाहें, चांदनी, खुदा गवाह, लम्हे या यशस्वी हिंदी चित्रपटांमुळे लोकप्रिय अभिनेत्री म्हणून श्रीदेवींना ओळख मिळाली. या वाटचालीत त्यांनी बऱ्याच अविस्मरणीय भूमिका साकारल्या, त्यामुळं श्रीदेवींची अभिनयाची जाण असलेली अभिनेत्री अशी ओळख पुढे झाली. त्यांनी रवी टंडन दिग्दर्शित नजराना या चित्रपटात स्मिता पाटील यांच्या बरोबरीनं भूमिका साकारली. व्यावसायिक चित्रपटातील त्यांचा झपाटा आणि लोकप्रियता पाहून त्यांना लेडी अमिताभ असंही म्हटलं जायचं.

जाग उठा इंसान, बलिदान, औलाद, सल्तनत, भगवान दादा, राम अवतार, शेरनी, नाकाबंदी, रूप की राणी, चोरों का राजा, आर्मी अशा अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. त्यांचे हे चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरले.

0: आरजे प्रगती सोबत तुम्ही एन्जॉय करताय बिग स्टार शो आणि आजची आपली बिग स्टार आहे बॉलिवूडची चांदनी हव हवाई गर्ल म्हणजेच आपल्या लाडक्या श्रीदेवी. 1983 ते 1997 या साली श्रीदेवी यांनी विविध अंगी भूमिका साकारल्या. शेखर कपूर दिग्दर्शित मिस्टर इंडिया या चित्रपटामध्ये वृत्तपत्र निवेदिका ही त्यांची भूमिका खूप लोकप्रिय झाली. त्यातील त्यांची गाणी आणि नृत्यही गाजली. पंकज पराशर दिग्दर्शित चालबाज या चित्रपटातील अभिनयामुळे त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या चित्रपटामध्ये त्यांनी दोन जुळ्या बहिणींच्या भूमिका साकारल्या जी पात्रे पूर्णपणे भिन्न होती. तसंच यश चोप्रा दिग्दर्शित चांदनी हा त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील एक महत्वपूर्ण चित्रपट ठरला.
1: चांदनी

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत खूप जास्त स्पेशल. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत बॉलिवूड चांदनी अर्थात श्रीदेवी.

यश चोप्रा यांनी त्यांच्या नृत्य आणि अभिनय कौशल्यासह त्यांचं सौंदर्य अचूक टिपलं आणि त्या बॉलिवूडची चांदणी म्हणून व्यापकपणे ओळखल्या जाऊ लागल्या. यश चोप्रा दिग्दर्शित लम्हे हा त्या काळच्या पुढचा धाडसी प्रेमकथा असलेला चित्रपट श्रीदेवी यांनी भिन्न स्वभाव आणि भिन्न वयाच्या दोन भूमिका साकारत आपल्या अभिनयाची चतुरस्त्र दाखवली. खुदा गवाह, गुमराह, लाडला आणि जुदाई या चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांच्या अभिनयाची प्रशंसा खूप झाली. विशेष म्हणजे चालबाज, लम्हे, खुदा गवाह आणि गुरुदेव अशा चार चित्रपटात श्रीदेवी यांनी दुहेरी भूमिका साकारली.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. आणि आजच्या आपल्या बिग स्टार या कार्यक्रमात आपण जाणून घेतोय श्रीदेवी यांच्याबद्दल. 1996 मध्ये श्रीदेवी यांनी निर्माता बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केलं. 70 दशकात श्रीदेवींना पहिल्यांदाच पडद्यावर बघून बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले होते. श्रीदेवींना बघितल्यानंतर मिस्टर इंडिया चित्रपटासाठी श्रीदेवीलाच घेण्यावर बोनी कपूरनी ठाम मत केलं होतं. त्यांची पहिली भेटही चित्रपटाच्या सेटवरती झाली होती. त्यांना जान्हवी आणि खुशी दोन मुली आहेत. त्यानंतर काही काळ या चित्रपट सृष्टीपासून दूर राहिल्या. खुशी आणि जान्हवी या आपल्या मुलींच्या पालनपोषणात त्या रमल्या.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत बॉलिवूडची हवा हवाई गर्ल अर्थात आपल्या लाडक्या श्रीदेवी। श्रीदेवी काही वर्षांनी मालिनी अय्यर या छोट्या पडद्यावरील या मालिकेतील भूमिकेनंतर गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश या चित्रपटामधून त्यांनी पुनरागमन केलं। त्यांनी साकारलेली शशी गोडबोले ही भूमिका अनेक भारतीय गृहिणींशी संबंधित होती। इंग्रजी भाषा बोलण्याचं कौशल्य नसल्यामुळं संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळूनही सतत अपमान होणाऱ्या गृहिणीची व्यक्तिरेखा त्यांनी उत्तम निभावली। बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर पदार्पण करून देखील श्रीदेवी यांच्या अभिनयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला। या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअरचं नामांकन

त्यानंतर श्रीदेवी यांनी त्यांच्या निर्मित असलेला मॉम हा चित्रपट केला. या थरारपटामध्ये त्यांची आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विविध डावपेच रचणारी आई अशी भूमिका केली होती. यातील श्रीदेवी यांच्या अभिनयाचं भरभरून कौतुक झालं. भारतीय चित्रपट सृष्टीमधील प्रथम महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांना 2013 मध्ये भारत सरकारनं पद्मश्रीनं सन्मानित केलं.

श्रीदेवी म्हणजे साक्षात अभिनयाचा आविष्कार. त्यांचा पडद्यावरचा वावर आनंदित रोमांचित करत राहतो. श्रीदेवी या खऱ्या अर्थानं पूर्ण नायिका म्हणून पडद्यावर वावरल्या. एक आधुनिक स्त्री ते संसारात रमणारी आणि संघर्षातून उभी राहणारी अशा सर्वच भूमिका त्या जगल्या आणि रसिकांना मंत्रमुग्ध करून गेल्या. त्यांचं अकाली जाणं हे खरंच चटका लावणार आहे, पण अभिनयातून आणि आठवणीतून त्या नेहमीच चांदणी म्हणून चमकत राहतील एवढं मात्र नक्की. मी आरजे प्रगती बिग स्टार शो मध्ये आज इथेच थांबते. पुन्हा भेटूयात पुढील नवीन बिग स्टार सोबत. आजच्या आपल्या बिग स्टार कार्यक्रमात आजच्या आपल्या बिग स्टार होत्या बॉलिवूडची चांदणी अर्थात आपल्या लाडक्या श्रीदेवी यांच्यावरती. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे तुम्ही आम्हाला सांगू शकता 9970500900 वरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर, मोबाईल 82 91 21 87 35, प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उतेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं।

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद. गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग. हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज. ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV मानेसर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर। मोबाईल 82 91 21 87 35। प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10।
1: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
5: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, खरं तर सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं, म्हणजे ह्या गेल्या 1-3 वर्षाच्या कालावधीमध्ये, तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच वेळेस विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाटा शोधत असतो। काही जणांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असतं, काही जणांना मेडिकल फील्ड, म्हणजे त्यातल्या त्या डॉक्टर्स होणं। आणि आजही आपला मराठवाडा रिजन असेल किंवा आपल्या धाराशिव जिल्हा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात जर पाहिलं तर डॉक्टर आणि इंजिनियर होणं हे खूप मोठं स्वप्न म्हटलं जातं। आणि त्यातल्या त्यात डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्यासाठीच्या ज्या एक्झाम्स असतात, म्हणजे नीटची एक्झाम जी म्हटली जाते, NEET नीटची एक्झाम, ती अतिशय कठीण, भारतातली सर्वात एक कठीण परीक्षा मानली जाते। आणि त्यासाठी आपले आजकालचे पालक तर 8वी 9वी 10वीपासूनच त्या पद्धतीचा फाउंडेशन कोर्स लावणं किंवा त्या पद्धतीच्या ट्युशन्स लावणं, एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला लावणं आणि त्या पद्धतीनं नीट या एका एंट्रन्स एक्झामची तयारी करायला लावणं, अशा पद्धतीचं चित्र आपण सर्व ठिकाणी पाहतो। आणि अशा वेळेस मग बरेच जण पालक जे असतात ते आपल्या जीवनातला काही भाग सॅक्रिफाईस करून आपल्या मुलांच्या या भवितव्य घडवण्यासाठी आणि नीटची एक्झाम क्रॅक करून त्यांचा मेडिकलला नंबर लागावा, ते एक यशस्वी डॉक्टर व्हावेत यासाठी प्रयत्न करत असतात। आणि याच अनुषंगानं जर पाहायला गेलं तर ही नीटची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन यश संपादन करणारे जे विद्यार्थी असतात ते खूप तुरळक असतात, आपल्या भागातले पण खूप तुरळक असतात। अगदी त्याच पद्धतीनं नीट एक्झाममध्ये 720 मार्कांपैकी 662 मार्क घेऊन अतिशय खूप चांगलं यश संपादन केलेला एक आपला युवा मित्र आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे. तो मूळता राहणारा सास्तूर तालुका लोहाऱ्याचा आहे, पण गेली अनेक वर्ष तो धाराशिव शहरामध्ये स्थायिक आहे. त्याचं नाव आहे पारस महावीर कनले आणि त्यानं नुकतीच नीटची एक्झाम दिलेली आहे. तो लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि त्याच ठिकाणी त्यानं संपूर्ण त्याची तयारी केली आणि आज नीट या एक्झाममध्ये 720 पैकी 662 मार्क घेऊन तो अतिशय उत्तम असं यश त्यानं संपादन केलेलं आहे. आता नीटच्या एक्झामनंतर प्रवेश प्रक्रिया पण आता सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशनची, आणि त्याच्यानंतर ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल. पण साधारणतः 662 मार्कला त्याला एम्समध्ये सुद्धा नंबर लागण्याची संधी निर्माण झालेली आहे. तेव्हा आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. त्याच्या या यशाचा नेमका टप्पा कसा त्यानं गाठला याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पारस, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
6: थँक्यू सर, नमस्कार. मला इथं बोलवण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
5: तर पारस, ज्या पद्धतीनं मी आत्ता थोडंसं तुझं इंट्रोडक्शन करताना सांगितलं की तो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये तो शिक्षण घेत होता आणि आता नीटच्या एक्झाममध्ये तुला साधारणतः 720 पैकी 662 मार्क पडलेले आहेत, तर ह्याची या रँक पण असते, तर ती रँक काय ते अगोदर आम्हाला सांग.
6: ऑल इंडिया रँक म्हणजेच AIR 807 आहे आणि कॅटेगरी OBC होती माझी, त्या OBC रँक 247 होती.
5: 247 म्हणजे समजा आपण साधारणतः असा जर विचार केला, म्हणजे जे मला थोडंसं नॉलेज आहे त्याप्रमाणे किंवा जे मला माहिती मिळाली त्यानुसार, साधारणतः एक 20-25 लाख विद्यार्थी नीटच्या एक्झामला बसतात. किती बसले
6: यावर्षी? 24 लाख होते.
5: 24 लाख होते. मग हे 24 लाख विद्यार्थ्यांनी जी नीटची एक्झाम दिली त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी पास झाले म्हणजे एलिजिबल झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुझा रँक जो आहे तो 807
6: आहे,
5: म्हणजे ऑल इंडिया लेवलला. म्हणजे साधारणतः जे पहिले 1000 विद्यार्थी असणार त्याच्यामध्ये तुझा 807 क्रमांक आहे.
6: हो,
5: तर हे एक आहे. आणि OBC मध्ये 247, म्हणजे OBC मध्ये काही 1000 विद्यार्थी पास झाले असेल मग त्यामध्ये सुद्धा तुझा 247. तर या पद्धतीचं जर यश पाहायला गेलं तर आज ज्यावेळेस तुला हा नीटचा रिझल्ट लागला त्या दिवसापर्यंत तुझी मानसिक अवस्था कशी होती ते सांग. म्हणजे मग तो अभ्यास कसा केला ते नंतर आपण ते समजून घेऊया.
6: परीक्षा झाल्यानंतर तरी मी थोडासा लो कॉन्फिडंट स्वतःला समजत होतो, कारण पेपर मला फिजिक्स थोडंसं टफ गेलं होतं आणि केमिस्ट्री बायो जसं कॉलेजच्या पेपरमध्ये येतं तसंच होतं पूर्ण. मग मी स्वतःला थोडंसं डिप्रेस्ड असल्यासारखं समजत होतो. मग घरी गेल्यानंतर जेव्हा पेपर चेक केला तर मार्क्स तर चांगले होतेच, पण फिजिक्स जो माझा सर्वात फेवरेट विषय असून देखील त्यात सर्वात कमी मार्क्स होते माझे, 147 होते 180 पैकी. तर ते मला वाटत होतं की आपलं कदाचित एम्स दिल्ली जाईल आणि तसंच होत आहे थोडस.
5: अच्छा, म्हणजे तुला मग किती मार्क्स मिळाले फिजिक्स मध्ये?
6: फिजिक्स मध्ये 180 out of 147.
5: म्हणजे जेवढे तू काढले होते तेवढेच
6: आले.
5: अच्छा, म्हणजे तुला जर त्याच्यामध्ये तुझा आवडता विषय होता त्याच्यामध्ये अजून जर एक 10-15-20 मार्क्स जर मिळाले असते अधिकचे तर तुला दिल्ली एम्सला ऍडमिशन मिळू शकला असता. आणि जे प्रत्येक नीटची एक्झाम देणारं किंवा ज्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी ते स्वप्न असतं की दिल्ली एम्सला जायचं. अच्छा, तर हा जो नीटची एक्झाम दिल्यानंतरचा जो तुझा विषय होता तो एक तू सांगितला की तू थोडंसं नर्वसनेस फील करत होता की तुला तेवढे मार्क्स मिळतील का नाही ते, पण त्याच्यासोबत अजून एक असा विषय झालेला होता यावर्षी की नीटची एक्झाम दोनदा द्यावी लागली होती. आता काही कारण असं आपल्याला माहित होतं की नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि बऱ्याच घडामोडी घडलेल्या होत्या. तर ज्यावेळेस तू पहिल्यांदा नीटची एक्झाम दिली होती त्यावेळेसची काय मानसिकता होती आणि ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की आता परत एकदा एक्झाम द्यावी लागणार आहे?
6: ज्यावेळेस 3 मेला पहिली एक्झाम दिली आम्ही त्यावेळेस मला वाटत होतं की पेपर फार सोपा आहे, पण मी फिजिक्समध्ये परत तिथं तेच केलं की माझ्या सिली मिस्टेक खूप झाल्या त्या पेपरमध्ये. सिली मिस्टेक्स म्हणून माझा परत तिथंही फिजिक्समध्ये स्कोर खूप कमी आला आणि सोप्या पेपरमध्ये मला 665 येत होते 3 मेच्या परीक्षेला. तो सर्वात सोपा पेपर असेल होता तरी देखील मला 665 येत होते आणि जे माझ्या सोबत माझे क्लासमेट्स होते त्यांना सर्वांना 700, 690 असे स्कोर्स येत होते. तर तेव्हा मी थोडा स्वतःला म्हणलं की एवढ्या सिली मिस्टेक्स करणं काही योग्य नव्हतं.
5: तर म्हणजे पहिली एक्झाम तू दिल्यानंतर सुद्धा तुला म्हणजे कमीच मार्क मिळत होते असं तुझं म्हणणं आहे? सोपा
6: सिली मिस्टेक्स केल्या होत्या मी फर्स्ट एक्झामला, पण जेव्हा कळलं की पेपर लीक झालाय आणि एक सेकंड चान्स आहे तर मी स्वतःला इम्प्रूव्ह करायचा एक महिन्यात, तेव्हा एक महिन्यात मी जेवढा 2 वर्ष सिरियस नसेन त्याच्या 10 पट सिरियस एक महिन्यासाठी होतो मी.
5: अच्छा, मग तू असं निगेटिव्हली नाही घेतलं का की अरे मी पहिली एक्झाम दिली आहे पुन्हा असं? कारण बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची पहिली एक्झाम जे 3 मेची झाली आहे ती दिल्यानंतर स्वतःना नर्वसनेस आला असं तसं काही विषय?
6: पहिल्या 2-3 दिवस असं वाटलं, पण मी जेव्हा विचार केला की पहिला पेपर सोपा आला म्हणजे नक्कीच दुसरा पेपर एकदम अवघड येणार, तर कदाचित आपल्याला सिली मिस्टेक्स जे आधी केल्या त्याला इम्प्रूव्ह करण्याची एक संधी मिळाली, मग ती तसा विचार करून मी अभ्यास करायला सुरुवात केली.
5: तुझ्यासोबतचा जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये काय डिस्कशन व्हायचं तुझ्या मित्रांमध्ये जे ही सगळ्या गोष्टी तयारी करत होते आणि त्यांनी पहिले एक्झाम दिल्यानंतर सुद्धा त्यांना काय असं म्हणजे काय असं डिस्कशन म्हणजे मला ते काय जाणून घ्यायचं आहे की या नीट पेपरच्या लीकच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ते इतकं गाजलं की जे नीटच्या एक्झाम देणारे विद्यार्थी होते त्यांच्या मानसिकतेचा काय भाग होता ते समजून घ्यायचं.
6: त्यांच्यावर असं काही विशेष नव्हतं, म्हणजे जेवढे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे मित्र होते माझे ते सर्वच पॉझिटिव्हलीच विचार करत होते की आपल्याला अजून काहीतरी बेटर करताच येईल. मागच्या वेळेस सोपा होता तर होता, पण
5: त्यातल्या त्यात तू लातूरमध्ये होतात, लातूर पॅटर्नचा एवढा गवगवा झाला होता, पुन्हा लातूरमध्येच म्हणण्यामुळे असं काही
6: नाही,
5: तसं काही चर्चेचा विषय झाला नाही. बरं, पण तू हे पॉझिटिव्हली घेतला आणि मग सेकंड एक्झाम. मग आता ज्यावेळेस तू दुसऱ्या वेळेस नीटची एक्झाम देत होता आणि तुला हे कुठं ना कुठंतरी माइंड बॅक ऑफ माइंड चालूच होतं की दुसऱ्या वेळेस परीक्षा देत असताना एवढी काय सोपी असणार नाही, अवघड असणार. तर मग ती एक्झाम दिल्यानंतर तुला काय अनुभव आला किंवा पहिल्या आणि दुसऱ्याचं जर कम्पॅरिझन केलं तर?
6: म्हणजे पहिल्यामध्ये एकदम नॉर्मल पेपर होता की जर तुम्ही 2 वर्ष नॉर्मल स्टडी केली तरी पण तुम्हाला 600 मार्क पडू शकतात. पण सेकंड पेपरमध्ये फिजिक्स एकदम लेवलच्या अप गेलता, एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण कॅल्क्युलेटिव्ह टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स जास्त होते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेमरी ओरिएंटेड क्वेश्चन त्यांनी एकदम ट्विस्ट करून विचारलेले होते. बायो दोन्हीत सेमच होतं पहिल्या पेपरमध्ये पण आणि दुसऱ्यात पण, पण फिजिक्स केमिस्ट्रीत फार प्रमाणात व्हेरिएशन्स होत्या त्यामुळे दोन्ही पेपरची लेवल एकदम डिफरंट होती.
5: तर मित्रांनो, आपण ही जे चर्चा करत आहोत ते पारस महावीर कंदले याच्याशी. त्यांना नीटच्या एक्झाममध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की 662 मार्क मिळवलेले आहेत 720 पैकी, ऑल इंडिया लेवलची रँक जी आहे ती 807 आहे आणि OBC मधली रँक जी आहे ती 247 आहे आणि त्याने हे सगळं अचीव्ह केलेलं आहे. पण एकूणच नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये जे काही आपण वादळं गेल्या 2 महिन्यामध्ये पाहिली अनुभवली त्यानुसार विद्यार्थ्याची काय मानसिकता असू शकते हे पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला एक सांग की पारस, आता पारसची थोडीशी पार्श्वभूमी पण अशी आहे की पारसचा मोठा भाऊ जो आहे तोही मेडिकल म्हणजे MBBSच करतो आणि त्याचं फायनल इयर सुरू आहे, ते कुठं आहे ते एक सांग.
6: दिल्लीजवळील हापूर गावात तो MBBSची डिग्री कम्प्लीट करत आहे आणि आता त्याचं फायनल इयर झालं आहे.
5: अच्छा, तर विषय असा आहे पारस की जसा तुझा मोठा भाऊ त्याचं नाव काय?
6: तेजस महावीर कंदले.
5: अच्छा, तर तेजस महावीर कंदले म्हणजे त्याचा एक तुला तुझ्यासमोर एक आदर्श होता किंवा एक इन्स्पिरेशन होतं की चला माझा मोठा भाऊ डॉक्टर होतोय म्हणून तुला पण डॉक्टर व्हायचं आहे, असा काही विषय होता की कसं होतं? म्हणजे तुला हे कधी रिअलायझेशन झालं की मला MBBS किंवा या क्षेत्रामध्येच करिअर करायचं?
6: हे आधीपासूनच होतं, म्हणजे भावाला पाहिलं असं नाही पण आधीपासूनच मला
5: डॉक्टर, आधी म्हणजे कधी किती कितवीत असल्यापासून किंवा असं काय
6: 4थी 5वीपासूनच मला वाटायचं की आपण डॉक्टर व्हावं आणि त्यावेळेसच माझ्या भावाने प्रिपरेशन चालू केली होती. पण त्याला ते 11वी 12वीला तेवढं परफेक्टली जमलं नाही आणि त्याला ड्रॉप्स घ्यावे लागले, तर त्याच्यावरून मला लक्षात आलं की पुढची एक्झाम्सची जी एवढी मोठी
5: लेवल
6: आहे ते आपल्याला क्रॉस करण्यासाठी आधीच तयारी चालू करावं लागेल.
5: अच्छा, असं काय घडलं होतं 4थी 5वीमध्ये असताना की तुला वाटलं की नाही मला मेडिकल फील्डमध्ये जायला हवं किंवा डॉक्टर व्हायला हवं?
6: म्हणजे डॉक्टर्स हे कसं आहे की देवानंतर त्यांनाच असं मानतो की जीवन देण्याचं त्यांच्याकडे एक
5: डॉक्टर्स पाहतात असं काही विषय होता.
6: आणि माझे वडील पण मेडिकल फील्डमध्येच आहेत, तर त्यांच्या
5: काय करतात वडील?
6: वडील आरोग्य खात्यात MPW आहेत आणि त्यांचे सिनियर सर्व डॉक्टर्स असतात, तर तेही माहिती.
5: त्यामुळे ते घरामध्ये तसं थोडंसं वातावरण होतं आणि बाकीचा विषय होता. बरं, मग आता हे ज्यावेळेस तू 4थी 5वीला तुला कुठेतरी रिअलाइज झालं की नाही मला आता याच सेक्टरमध्ये मेडिकलमध्ये जायचं पुढे आणि तू भावाचं प्रिपरेशन पण पाहत होता, मग तुझं हे 4थी 5वीपासूनचं असेल किंवा इयत्ता 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये तू तुझ्या स्वतःची मानसिक आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशी तयारी करत होता ते सांग.
6: 4थी 5वीत तर मी पूर्ण म्हणजे जे स्कूलमध्ये शिकवतात
5: तेवढ्यापुरतंच
6: करत होतो, पण कोविडच्या नंतर आणखीन सिरियसनेस वाढली कारण त्यावेळेस कोविडच्या नंतरची जी एक्झाम होती 2021ची ती माझ्या भावाची लास्ट अटेम्प्ट होती. त्या अटेम्प्टमध्ये त्याला सेमी गव्हर्नमेंट मिळेल एवढे मार्क्स आले होते, तर तिथून जास्त सिरियसनेस आली आणि चालू केलं की मी तेव्हा 7वीत असेन त्यावेळेसपासून जास्त
5: असं काय करत होता सातवी आठवीत असल्यानंतर की म्हणजे जे रेग्युलर आता जे मुलं सातवी आठवी नववीत जाणार आहेत ते स्कूलची स्टडी करत असणार आहेत किंवा त्यांच्यापेक्षा तू असं वेगळं काय करत होता?
6: मी जास्त करून एनसीआरटीत असे काही बायोलॉजीत स्पेसिफिकली की कोणत्या डेप्थपर्यंत आपल्याला जाऊन एनसीआरटी किती चांगल्या प्रमाणे समजता येतील, जेणेकरून अकरावी बारावीला जेव्हा तुम्ही ती एनसीआरटी वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीत काय डिफरन्स आहे, कसे लेवल्सचा डिफरन्स आहे आणि तुम्ही आधी काय कन्सेप्ट शिकल्यात आणि अकरावी बारावीला त्या कन्सेप्ट कशा त्यांनी एक्सप्लेन केल्या एनसीआरटीत, या गोष्टी बायोच्या बाबतीत केल्या होत्या. आणि फिजिक्समध्ये तेव्हापासूनच छोटे मोठे असे साधे सुधे न्युमेरिकल्सचा प्रयत्न मी करायचो.
5: बर, माता मला एक सांग अजून, तू तुझा आठवी नववी दहावी कुठं झालेला आहे?
6: आठवी नववी दहावी मी कुलधाराशिव येथे केली.
5: अच्छा, मग आता स्कूलला केलं म्हणजे अर्थात ते सीबीएसईचा विषय होता, तर असा काय डिफरन्स असतो का की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही फरक आहे असं तुला वाटतं का?
6: नाही, एवढा नाही. कदाचित मी म्हणेन की स्टेट बोर्ड थोडस वास्ट राहील सीबीएसई पेक्षा.
5: बर बर, मग आता हे तू सीबीएसईची सगळी स्टडी करत असताना जे काय तुझ्या स्कूलमधले टीचर्स असणार, जे काय तुला सिलेबस देत असणार किंवा शिकवत असणार आहे तो एक भाग असणार आहे. सेकंड थिंग म्हणजे तुझी सेल्फ स्टडीचा आणि तुझं स्वतःचं अंडरस्टँडिंग होतं. तर धाराशिव सारख्या ठिकाणी राहून तू असं कधी ट्युशन्स लावलेल्या होत्या का किंवा काय असा काय विषय होता का? 8, 9, 10 मोस्टली.
6: हो, ट्युशन्स केलेले आहेत मी.
5: अच्छा, कुठे केलेले?
6: धाराशिव मधील सायन्स अकॅडमी, तिथं आठवी नववी दहावी केले स्पेसिफिकली, आठवी तर नाहीये.
5: बर, मग आता ते ट्युशन्स लावण्याची काय गरज पडली तुला असं वाटतं की का तुझं अंडरस्टँडिंग त्याच्यामुळे वाढलं, कन्सेप्ट क्लिअर झाले, काय काय विषय नेमका होता?
6: ऍक्च्युली मी असं ट्युशन लावण्यात असा माझा पर्सनल विचार नव्हता, ही ओपिनियन माझ्या भावाचंच होतं. त्यांनीच मला म्हटलेलं की तू ऍटलीस्ट डेमो करून बघ, तुला लक्षात येईल, कारण माझ्यासोबत जे झालं ते तुझ्यासोबत नको व्हायला. तर या गोष्टीला मी थोडंसं सिरियसली घेऊन पाहिले डेमो वगैरे, जे मला पर्सनली चांगले वाटले कारण पुढे त्याचा फायदा नक्कीच होईल वाटलं, त्यामुळे मी केलं ते.
5: अच्छा अच्छा, बर. मग आता ही जे तुझी स्टडीची पद्धत होती किंवा हे तू दहावीपर्यंतच्या ज्या सगळ्या काही गोष्टी करत होता, मग त्याच्यानंतर दहावीनंतर एक मोड येतो तो म्हणजे आपल्या भागातले बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की आपण लातूरच्या शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट पास करावी आणि त्याच्या पुढचं जे त्यांचं क्रीम विद्यार्थी घेतात आणि त्याच्यावर पूर्ण वर्क करतात तर तो एक भाग असतो. असं काय डोक्यात होतं अगोदरपासूनच की तू धाराशिवमध्ये राहून सुद्धा नीटचं क्रॅक करू शकला असता, असं काय विषय होतं?
6: ऍक्च्युली आमचं असं होतं की जर शाहूला आमचा नंबर नाही लागला तर आम्ही इथूनच धाराशिवमधून प्रिपरेशन करणार होतो.
5: अच्छा, हे कसं ठरवलं तुम्ही की लातूरला जायचं म्हणून, किंवा त्याच्यासाठी काय मग वेगळं काही केलं का? म्हणजे शाहूची स्क्रीनिंग टेस्ट हे करावं म्हणून, क्रॅक करावं म्हणून, त्याच्यासाठी काय वेगळं?
6: जे 2 वर्षात मी 9वी 10वीत फाउंडेशन कोर्स केला होता मी तेच पूर्ण प्रेफर केला, आणि आमची जी एनसीआरटी होती स्टेट बोर्डचे 10वीचे पुस्तक होते तेच अजून डिटेल वाचण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका त्यांच्या प्रिव्हियस इयरच्या ते सोडवायचा प्रयत्न केला, तर फिजिक्समध्ये न्युमेरिकलचे पॅटर्न समजण्याचा प्रयत्न केला, अशा गोष्टीतून समजलो.
5: बरं, मग आता असा जर आपण विचार केला समजा की तुझं 10वीपर्यंत जे शिक्षण आहे ते पूर्ण धाराशिवमध्ये झालं, ठीक आहे, तो शाहूची एक्झाम पण क्रॅक केली आणि त्याच्यानंतर तुझा शाहूला नंबर लागला हे लक्षात आलं, मग आता तिथून पुढचा प्रवास कसा होता? कारण जसं मला माझ्या नॉलेजमध्ये आहे की तू तिथं तुझ्या आईवडिलांसोबत राहिलेला होता, तुझे आई वडील तर इथं सर्व्हिस करतायत धाराशिवमध्ये, तर हे कसा डिसिजन झाला की म्हणजे तू लातूरमध्ये कसं राहायला गेला, काय नेमकं फर्स्ट फेज कसा होता, ऍडमिशन घेतल्यानंतरचा फर्स्ट फेज कसा होता?
6: ऍडमिशन घेतल्यानंतर मी पहिले 2 महिने हॉस्टेलवरच होतो ऍक्च्युली, पण तिथं असं पर्टिक्युलर स्टडीचं वातावरण मला वाटलं नाही.
5: कुठे? हॉस्टेल.
6: हॉस्टेलवर. मला असं एकांत मध्ये अभ्यास करायची आधी पूर्वीपासूनच सवय होती, मग ती तिथं होत नव्हतं माझ्याशी तेवढं बेटर हॉस्टेलवर. तर मी आई वडिलांना या गोष्टीबद्दल सांगितलं तर त्यांनी केलं माझ्यासाठी घर. त्यांनी म्हटलंय की थोडी प्रॉब्लेम होईल पण पाहून घेऊ म्हटलं.
5: नाही थोडी नाही, कशी प्रॉब्लेम झाली ते सांग, म्हणजे नेमकं काय झालं? तुझे आई वडील लातूरला राहायला आले म्हणजे नेमकं काय झालं?
6: आता दोघं पण सर्व्हिसला आहेत, आई शिक्षिका आहे आणि वडील आरोग्य खात्यात आहेत, तर दोघांना पण रोज 70-75 किलोमीटरची अपडाऊन करायला लागणार होती हे त्यांना माहीत होतं, तरी देखील त्यांनी म्हटलं की आपण करूच, काय त्यात प्रॉब्लेम नाही म्हटले, आपण करूया.
5: बर, मग आता हे जाणीव तुला कुठेतरी होती की तुझे आई वडील दररोज 70-75 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटरचा प्रवास दररोजचा करणार आहेत आणि तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत, तर मग हे तुझं डेली रुटीन जे आहे ते कसं होतं? म्हणजे आता तो हॉस्टेल तर सोडलं होतं, तर कॉलेजचं रुटीन कसं असायचं आणि तुझी सेल्फ स्टडी असेल किंवा काय असेल त्याचं एक थोडंसं सांग.
6: कॉलेज आमचं 7 वाजता चालू व्हायचं सकाळी आणि ते दुपारी 3 वाजेपर्यंत असायचं. तर 7 ते 10 मध्ये पहिलं आमचं 3 लेक्चर्स व्हायचे आणि 10 वाजता आमचा ब्रेक असायचा. मग पुढे 11 ते 3 पर्यंत पूर्ण कंटिन्यू 3-4 लेक्चर्स व्हायचे आणि त्यानंतर 3 कॉलेज सुटलं की 3:30 पर्यंत मी घरी येत होतो आणि परत फ्रेश वगैरे होऊन काय मला नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर ते करून मी लगेच 4 पर्यंत अभ्यासाला बसत होतो. आणि जे कॉलेजमध्ये आज शिकवले आधी तर मी तेच रिवाईज करायचो. जे फिजिक्समध्ये आधी सर्वात पहिलं तर मी फिजिक्सच चालू करत होतो घरी गेल्या गेल्या. तर आधी ज्या कन्सेप्ट त्यांनी सांगितल्यात कॉलेजमध्ये त्या रिवाईज करणं, त्याचे सॉल्व्ह प्रॉब्लेम पाहणं आणि मग त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं, एवढं मी 2.5 तासात करत होतो. 2.5 ते 3 तास फिजिक्सला मी डेली देतच होतो.
5: मग आता हे फिजिक्सचं झालं आणि बाकीच्या सब्जेक्टचं
6: हे करून मग मी मला 7 वाजायचे एवढं करून मग तोपर्यंत माझे आई वडील आलेले असायचे 6:30 पर्यंत. मग ते जेवण वगैरे करून मला 7:30 होत होते, लवकरच जेवण करत होतो मी. मग पुढे 7:30 स्टार्ट करत होतो केमिस्ट्री, त्यात पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे मेमरी ओरिएंटेड पण आहे आणि थोडंसं आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर असलं पाहिजे. तर मी ते माझं केमिस्ट्रीत फेवरेट पार्ट असल्यामुळे सगळ्यात आधी मी तेच करून घेत होतो आणि मग त्यानंतर फिजिकलकडे जाऊन डायरेक्ट न्यूमेरिकल्स करत होतो. कारण जास्तीत जास्त मी प्रयत्न करायचो की फिजिकलच्या कन्सेप्ट वर्गातच क्लिअर व्हायच्या, घरी जास्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज पडू नये. आणि शेवटी मग इनऑर्गॅनिकला मी वेळ देत असतो. असं मला होत होते 10-10:30 वाजत होते हे दोन करण्यातच.
5: अच्छा, मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक मिसिंग गोष्ट आहे ती म्हणजे मॅथमॅटिक्स विषय. मग आता तू एवढं CBSEचं शिक्षण घेतलं होतं, सगळं होतं, मग तू असा मॅथमॅटिक्सचा असा काही विषय नाही केला होता का, डोक्यामध्ये घेतला नव्हता का, की इंजिनिअरिंग किंवा अशा काही गोष्टीमध्ये काहीतरी पाहावं म्हणून?
6: नाही, आधीपासूनच म्हणजे बायोलॉजीत रुची होती तर मी मॅथ्सकडे तेवढं लक्ष
5: जास्त लक्ष नाही दिलं. आणि 11th 12th ग्रुप कसा होता, म्हणजे जनरल
6: PCB
5: होता आणि मॅथमॅटिक्सचा विषय ठेवलाच नव्हता. तर मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं की 7 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत तुझे क्लासेसचा विषय होता, त्याच्यानंतर तू घरची स्टडी करायचा, मी एवढं सगळं केल्यानंतर तुला पुन्हा मग जसं काही एक्स्ट्रा ट्युशन्स म्हणा असं काही अशाची आवश्यकता नाही भासली काय?
6: जास्तीत जास्त मी सेल्फ स्टडीवर कुठं क्लास केलेच नाही मी.
5: म्हणजे हे कशामुळे, की शाहूचा पॅटर्नच तसा होता की काय? कारण आपण लातूर म्हणलं की पाहतो की अनेक तिथं क्लासेस आहेत, अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, अनेक जण ट्युशन्स लावतात तिथं विद्यार्थी, अर्थात त्याच्यातून सुद्धा त्यांना सक्सेस मिळतच नाही असं नाही, पण असा काय विषय होता की शाहूचा तसा पॅटर्नच तसा होता की तुझा वैयक्तिक काय विषय होता? असं
6: शाहूचा पॅटर्नच ॲक्च्युली तसा आहे, ते तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या सेल्फ स्टडीतच गुंतवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला इनडायरेक्टली असं म्हणतात की तुम्ही सेल्फ स्टडीच करा, आम्ही शिकवणार आणि तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुम्हाला इतर क्लासेसची काही आवश्यकताच नाही, असाच तो पॅटर्न आहे, त्यालाच ते लातूर पॅटर्न म्हणतात ॲक्च्युली.
5: अच्छा, म्हणजे आता तू एक असं बोलताना म्हटलं की तू काहीतरी 10:30-11 पण झोपायचा असा विषय आहे, आणि म्हणजे हे कसं असायचं, म्हणजे आम्ही तर असं बऱ्याच वेळेस ऐकलं होतं की ओव्हरनाईट स्टडी करायची असं बरंचसं काय काय असायचं, असं काय विषय
6: नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं आहे की मी मॉर्निंग स्टडीला जास्त प्रेफरन्स देत होतो, की सकाळी 4-4:30 जर तुम्ही उठून प्रयत्न केला 6:30 पर्यंत चांगल्या स्टडीचा, तर ते मला चांगलं ग्रास्प होत होतं, तर ती माझा पॅटर्न.
5: अच्छा, म्हणजे ते तुझा तसा वैयक्तिक होता, पण असं अशी गरज नाही आहे की तू म्हणजे समजा ज्यांना पहाटे तर सगळ्यांनीच 5:30-4:30 उठावा असा काही विषय नाही.
6: नाही, तुम्ही जर ओव्हरनाईट करू शकता तर तेही चांगलंच आहे.
5: तर म्हणजे जसं तुला पहाटे उठून अभ्यासाला तुला चालना मिळायची तशी सगळ्यांनाच होईल असं आपण
6: असं काही नाही.
5: पण समजा तुझा जो विषय होता म्हणजे साधारणतः 10-10:30 स्टडी करणं किंवा 7:30 उठून कॉलेजला जाणं, त्याच्यामुळे जर रात्रभर स्टडी केलं तर पुन्हा मग ह्या पण एक तुला विषय महत्वाचा होता की दिवसभर कॉलेजमध्ये तुला विथ अटेंड राहायचं, व्यवस्थित राहायचं आहे. तर आता हा सगळा जर भाग पाहिला तर असा काय डिफरन्स असतो कॉमन विद्यार्थ्यामध्ये, कारण तू आता जसं स्कूलला इथं होता म्हणला तर तुझ्यासोबत सुद्धा 10-15-20-5-25 क्लासमेट तुझे असणारच आहेत पुन्हा ते, तर असा काय डिफरन्स असतो की जे यश तुला मिळतं ते इतर विद्यार्थ्यांना मिळत नाही, असं काय असतं नेमकं, काय बेसिक डिफरन्स तुला जाणवला?
6: माझ्या मते डिसिप्लिननी हार्डवर्क करणं हाच सर्वात मोठा डिफरन्स.
5: अंडरस्टँडिंगचा काय विषय येतो का?
6: अंडरस्टँडिंग, हां, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं हे सगळ्यात बेसिक आहे, ते पण आहे. की तुम्ही जर म्हटलं की मला हे यायला लागलंय पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना येत नाही तर मग तुम्हाला ते येत नाही. म्हणणं वेगळं आणि सॉल्व्ह करताना कळणं हे दोन्हीत जमीन आसमानचा फरक आहे. ते बेसिक तर आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं ते आहे, मग त्याच्यापुढे सर्व आहे की तुमचं सेल्फ स्टडी, हार्डवर्क, डिसिप्लिनने हार्डवर्क, या सर्व गोष्टी डिपेंड करतात.
5: अच्छा, तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत किंवा जे अतिशय इन्साइटफुल असे आपल्याला जे काही पॉईंट्स मिळत असणार आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण आपण पारस महावीर कनल्या याच्याशी बोलत आहोत आणि त्यानं 720 पैकी 662 मार्क त्यानं नीटमध्ये मिळवलेले आहेत आणि त्याला आता एम्स मिळण्याची खूप चांगली शाश्वती आणि ते आपण त्यासाठी शुभेच्छा पण देणार आहोत. तर याच अनुषंगानं हा एक प्रश्न होता की मग तुला असा डिस्ट्रक्शनचा काही असा विषय नव्हता का, कारण आम्ही जनरली पाहतो की 8-9 आजकाल मुलांकडे मोबाईल आहे, टी व्ही आहे, एवढं मोठं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, तर तसं म्हणजे तुझं काही नाही आहे का?
6: म्हणजे माझ्या केसमध्ये आणि माझ्या मोठ्या भावाच्या केसमध्ये पण सेम आहे की आम्हाला 12th मोबाईलच मिळालेला नाही आहे.
5: अच्छा, हां.
6: तर त्यामुळं असं म्हणजे सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शनचा प्रश्न काही उद्भवत नाही.
5: तुझ्यासोबतचे मित्र म्हणा किंवा असं काही म्हणा असा काही विषय नव्हता का?
6: म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाकडे असा मोबाईल पर्टिक्युलर स्वतःचा मोबाईल नव्हताच, कोणाकडेच नव्हता.
5: मग तुला काय वाटतं की त्याचा तुला बेनिफिट झाला की काय विषय झाला? असं म्हणजे
6: बेनिफिटच झाला, कारण मी मला जर काही वाटलं की काही पाहायचंय थोडं बहुत तर मी ते पप्पांच्या किंवा आईच्या मोबाईलवरच पाहत होतो, तर त्याच्या व्यतिरिक्त नाही, जास्त पाहणं नव्हतंच मोबाईलचं माझ्याकडे.
5: बरं, मग याचा जर विचार केला तर मला अजून एक थोडासा असा प्रश्न पडतो की जे कॉमन विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे त्यांनी मूळच त्यांच्याकडे ते टॅलेंट नसल्यामुळे त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांनी प्रॅक्टिसमध्ये कमी पडतात का, त्यांचे पॅरेंट्स कमी त्यांना पडतात का, टीचर्स कमी पडतात, असं तुला काय जाणवलं ह्या 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या आणि 11वी, 12वीच्या जर्नीमध्ये?
6: म्हणजे सर्वात बेसिक प्रॉब्लेम मला वाटते की विद्यार्थी सिरियस नसतो मॅक्सिमम गोष्टीत, आणि कधी कधी असं होतं की जरी विद्यार्थी सिरियस असला तर तो स्वतःला खोटी अशा दाखवत राहतो की मला कन्सेप्ट कळायला, पण त्याला कळालेलं
5: नसतं. तर म्हणजे ते स्वतःच रिअलायझेशन करणं गरजेचं आहे की सेल्फ रिअलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे जाता येत.
6: हो,
5: अच्छा, म्हणजे हे स्वतःलाच खोटं नाही बोलताय, जगाला बोलताय. अच्छा, बरं. तर पारस, आता एक असा एक प्रश्न येतो की सध्याचं युग कसं आहे की तीन प्रकारे स्टडी करता येऊ शकते, म्हणजे असं एक तुझी पद्धत आहे की तुझा फॉर्च्युनेटली शाहूला नंबर लागला आणि फॉर्च्युनेट म्हणजे अर्थात ते तू तेवढे म्हणजे कष्ट घेतलेले होते, तेवढा अभ्यास केला आणि तू ते एक्झाम त्यांची स्क्रीनिंग टेस्ट क्रॅक केल्यामुळे त्यांची जी एलिट बॅच असते त्या बॅचमध्ये तुझा नंबर लागला आणि त्यांनी त्या पद्धतीने तुझ्याकडून काम करून घेतलं, पण ते सगळं तुझ्याकडून स्टडी करून घेत असताना सुद्धा तू सेल्फ स्टडीला पण महत्त्व दिलं आणि त्याप्रमाणे तुझे कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे तो तुझ्याकडे आज एक सक्सेस आहे. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कॉलेज तर करायचं पण त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावायच्या, म्हणजे समजा कॉलेजला कुठेतरी एका ठिकाणी राहायचं पण लातूरमध्ये जायचं किंवा कुठेतरी जायचं दुसऱ्या सिटीमध्ये आणि जे काय सब्जेक्ट असतात ते वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावणं किंवा एकाच क्लासला अटेंड करून त्या ठिकाणी क्लास करणं आणि त्याप्रमाणे मग यश मिळणं न मिळणं शेवटी त्याच्यावर डिपेंड राहणार. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन सिस्टीम. आजकाल ऑनलाईन पण बऱ्याच फॅसिलिटी अवेलेबल झाल्या आहेत, वेगवेगळे या ठिकाणी कंपनी आहेत की जे एज्युकेशन देतात, मग IIT असेल, मेडिकलचं असेल किंवा कुठल्याही स्ट्रीमचं असेल. या तिन्हीमधला जर आपल्याला थोडासा डिफरन्स समजून घ्यायचा म्हणला तर तुला काय वाटतं की नेमकं काय असं चांगलं असू शकतं किंवा काय असतं असं, किंवा जो विद्यार्थी आता समजा 10th आहे आणि यावर्षी 11th, 12th जाणार आहे, त्यांना पुढचे 2 स्टडी करणार आहे, तर त्याच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीचं एखादे चांगले पॉईंट्स मिळू शकतील ॲज अ गायडन्स.
6: आता हे आपल्या स्वतःवर डिपेंड करते की कोणता मोड ऑफ एज्युकेशन तुम्हाला चूज करायचा. आता माझा कम्प्लीट जो मोड ऑफ एज्युकेशन होता तो कम्प्लिटली ऑफलाईन होता, त्यात ऑनलाईनचं काहीच म्हणजे असं 1% पण इंटरफरन्स नव्हता त्यात ऑनलाईनचा. तर तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणतं चूज कराल. आता ऑफलाईनमध्ये तर पूर्ण 1-to-1 इंटरॅक्शन असतं, टीचर समोर आहे, तुम्ही आहेत, तर माझ्यामध्ये तर सर्वात बेस्ट मोड तोच असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर सेकंड तुम्ही म्हणला की कॉलेज एक क्लासेस केले, तेही एक चांगला उपाय असू शकतो, पण जर तुमच्याकडे करण्याची ॲबिलिटी आहे तर तुम्ही कुठूनही करू शकता, तसं काही नाही. की आणि थर्ड मोडमध्ये ऑनलाईनमध्ये पण मी हेच म्हणेन, पण कदाचित माझ्या मते फर्स्ट आणि सेकंड मोडच बेटर आहे ऑनलाईनपेक्षा माझ्या मते.
5: अच्छा, आता हे तुझं मत झालं, पण आता असं आपण थोडंसं इमॅजिन करूयात की तुला जेवढे मार्क्स पडले शाहूला क्रॅक करण्यासाठी, म्हणजे ते त्यांची स्क्रीन टेस्ट क्रॅक करण्यासाठी, तुझ्यापेक्षा फक्त ज्यांना 1-2 मार्कच कमी पडलेले आहेत पण ते आता शाहू कॉलेजला लागू शकत नाही आहेत, मग असं थोडंच म्हणता येऊ शकतं की त्यांच्याकडे ते टॅलेंट नाही आहे, 1-2 मार्क बाय अनफॉर्च्युनेटली त्यांना नाही मिळाले. मग त्यांनी जर अशा वेळेस जर समजा ऑनलाईनचं चूज केलं, त्यांचे कन्सेप्ट तर क्लिअर होत आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी मग काय काळजी घेतली पाहिजे?
6: त्यांनी सर्वात बेसिक काळजी घ्यावी की तुम्हाला मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन येऊ नये.
5: अच्छा,
6: आणि त्याला सोडून त्यांनी लेक्चर्स पूर्ण करावे, मॉक टेस्ट एक मिस करू नये आणि रिव्हिजन कंटिन्युअसली करत राहावं. फिजिक्स आणि केमिस्ट्री तर कंटिन्युअसली रिव्हिजन असलीच पाहिजे. बायोत तरी तुम्ही थोडासा गॅप घेऊन करू शकता, पण फिजिक्स केमिस्ट्री अशा आहेत की प्युअरली कन्सेप्च्युअल आहेत, त्याला कंटिन्युअस रिव्हिजन करणं, मॉक टेस्ट, जास्तीत जास्त प्रश्न करणं आणि लेक्चर्स, क्लास नोट्स ह्या सर्व गोष्टी रिवाइज करणं, तर ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच कदाचित.
5: अच्छा, मग आता ही जी तुमची नीटची किंवा कुठलीही अशी जी ऑफलाईन एक्झाम होते, तर त्या ऑफलाईन एक्झाममध्ये तुम्हाला काय नेमकं असं जाणवलं की जर समजा कुणी ऑनलाईन जर स्टडी करत असेल आणि ऑनलाईन स्टडी करत असताना त्यांना दिवसभर जे आहे ते समजा आपल्या घरी करत असेल, समजा एका रूममध्ये करत असेल सेपरेट, तर तो ठीक आहे ना, ऑनलाईन करतंय, सेल्फ स्टडी करतंय, आयसोलेट पण झालेला आहे. पण ज्यावेळेस तो ऑफलाईन एक्झामसाठी जातोय, कारण 6 महिने, वर्ष, 2 वर्ष त्यांना ऑनलाईनच केलेले आहेत, आणि अचानक जर तो समजा ऑफलाईनच्या एक्झामला जात असेल, तर सायकोलॉजिकली आणि बाकीच्या सगळ्या दृष्टिकोनातून त्याला काय गोष्टी फेस कराव्या लागू शकत असतील? म्हणजे समजा तुला तर ते कदाचित तुझ्या आजूबाजूला जर कोण ऑनलाईनवाले आले असतील किंवा तुझे जर कोण मित्र कंपनी असतील की ज्यांनी ऑनलाईनच केलेलं आहे पण त्यांनी सक्सेस मिळवलेला आहे, तर अशांशी जर कधी तुझी चर्चा झाली असेल, म्हणजे नंतर म्हणतो एक्झाम नंतर किंवा अगोदर पण, तर तुला काय वाटतं
6: असं त्यांना काही विशेष प्रॉब्लेम फेस करायची गरज जाणवणार नाही, कारण शेवटी बबलिंग करणं एक काय लय मोठं टास्क नाही
5: आहे,
6: म्हणून त्यामुळून केवढी काय प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही. जर त्यांनी महिनाभर आधी जरी 3-4 मॉक टेस्ट जर ऑफलाईन दिले असतील तरी त्यांच्यासाठी पुष्कळ होईल.
5: अच्छा,
6: काही जास्त गरज नाही.
5: बरं. मग आता जसं की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं होतं, दुसरी गोष्ट अशी होती की तुझा मोठा भाऊ पण MBBS कम्प्लीट करत आहे, त्याचं पण स्ट्रगल तू पाहिलेलं होतं, आणि त्या स्ट्रगलनंतर तुला एक इन्स्पिरेशन मिळालं की तुला जास्त अधिकची मेहनत करावी लागणार आहे. जसं पहिली नीटची एक्झाम दिल्यानंतर सुद्धा तुला असं वाटलं की नाही, आपल्याला एक महिना तू अजून जास्त सिरियस झाला, आणि त्या पद्धतीनं तू सेकंड एक्झामचं प्रिपरेशन केलं. आणि तुला एक्सपेक्टेड होतं का की असं काहीतरी तुला एवढे मार्क्स मिळू शकतील, म्हणजे अर्थात तू पेपर चेक केलेले होते, तुला माहीत होते की एवढेच मार्क्स मिळणार आहेत, तरीसुद्धा आम्ही काही वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या होत्या की त्यांनी ते काय आन्सर सीट जी मिळाली होती त्याच्यावर केलं, पण त्यांना भरपूर मार्क मिळालेले होते, पण ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस कमी मार्क्स मिळाले, असं काही मनामध्ये फिअर होतं काय होतं नेमकं असं काही?
6: नाही, म्हणजे मी एक्झामच्या जस्ट नंतर जेव्हा मार्क्स कॅल्क्युलेट केले होते, माझे अक्युरेट तेवढेच मार्क्स आले होते, मी 662 कॅल्क्युलेट केले होते आणि रिझल्टमध्ये पण तेवढेच आले होते. माझ्या बाबतीत तर तसं नाही,
5: तसं नाही घडलं. मग ज्यावेळेस तू हे तुझ्या आईवडिलांशी चर्चा केली की मी आन्सर की चेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे मार्क्स मिळत आहेत आणि असं, आणि ते तर ते ठीक आहे म्हणून सांगितलं, पण शेवटी ॲक्च्युअल रिझल्ट हातात येणं तर गरजेचं होतं. त्यावेळेस मग तुझ्या आईवडिलांचं काय म्हणणं होतं की ओके ठीक आहे किंवा काय असं?
6: असं काही विशेष नाही, त्यांना चांगलंच वाटलं की आपण 2 वर्ष अपडाऊन केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळालंय आणि एम्स कदाचित आपल्याला चांगलं मिळणार.
5: आणि ज्यावेळेस ॲक्च्युअली नीटचा रिझल्ट आला त्यावेळेस मग
6: त्यावेळेस जास्त आनंद झाला त्यांना की चांगलं झालं आता मिळणार एम्स.
5: बर. मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं तू जितक्या पॉझिटिव्हली घ्यायला लागला, म्हणजे आता जेवढी आपण तुझी जर्नी आता जवळपास गेले एक अर्धा तास ऐकत आहोत, तर त्या जर्नीमध्ये म्हणजे असा एकही क्षण मला जाणवला नाही की जिथं तू कुठं असं डिप्रेस झालेला आहेस किंवा तुला कुठं काहीतरी असं खूप अडचणी आल्या आहेत किंवा तुला वाटलं की नाही असं असं काही जाणवलं. तू खूप पॉझिटिव्हली बोलला की नाही सगळं असं झालं, तू 7वी 8वीपासून सगळं तयारी करत होता, पुन्हा पॅटर्न पण लावला कुठला, त्याच्यानंतर तुझं शाहूचं क्रॅक पण झालं, एवढं सगळं झालं, पण कधीतरी एखादा क्षण असा आला असेल की बस झाला, एक भाऊ डॉक्टर होत आहे आता मला काय गरज आहे, मी आपलं उगं सगळं सोडून देतो, निवांत बसतो किंवा काहीतरी दुसरं करतो, असं कधी काय जाणवलं?
6: नाही असं नाही, पण जेव्हा कमी मार्क्स पडायचे तेव्हा वाटायचं की प्रिपेरेशन तर चांगले करायला तर मार्क्स काय येत नाहीत असं वाटायचं मनाला आणि थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटायचं, पण शेवटी ती मॉक टेस्ट होती आणि फायनल एक्झाम 2 वर्षानंतरच आहे, तर ते समजून मी स्वतःला त्यातून बाहेर काढत होतो. आणि परत
5: काय पद्धत असायची बाहेर काढण्याची स्वतःला, म्हणजे असं काय टूल्स यूज करायचं की ज्याच्यामुळे तो त्याच्यातून बाहेर पडायचा?
6: सर्वात बेसिक तर मी म्हणजे माझं फेवरेट तर मी 40 ऐकत होतो आणि
5: अच्छा बर
6: आणि कधी मध्ये मेडिटेशनही केले करत होतो. तर
5: अच्छा, म्हणजे 40 ऐकणं हा एक भाग तुझा होता,
6: म्हणजे ते माझं फेवरेट होतं.
5: अच्छा, मग असं कधी आता एवढे धुरंधर 1-2 आलं होतं, मग कधी असं त्या चित्रपटाला जायचं पाहायचं असं?
6: नाही, म्हणजे मी लिस्टच केलेली की एकदा एक्झाम झाली की हे सर्व पाहायचं मला.
5: अच्छा, म्हणजे जोपर्यंत एक्झाम किंवा 2 वर्ष हे जोपर्यंत स्टडी करायचं तोपर्यंत ह्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. अच्छा बर, तर आता मग नेक्स्ट काय? मग आता शेवटी झालं, नीटची एक्झाम झाली, त्याचा रिझल्ट लागला, तुला जे हवं आहे ते यश मिळालं, तू जे इमॅजिन केलं ते, आता इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे? म्हणजे आज तर आपण मुलाखत घेतोय ती म्हणजे 5 ऑगस्टला घेतोय, तर काय नेमकं आता म्हणजे पुढची प्रोसेस काय असणार आहे?
6: आता आजपासून तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली आहे 5 ते 13 तारखेपर्यंत आणि 14 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होणार आहे. तर मग आपले चॉईसेस भरून त्यांना लॉक करणं आणि मग मला वाटतंय 23 तारखेला अलॉटमेंट लेटर येते. मग त्याच्यानंतर सप्टेंबर मिड किंवा ऑक्टोबर पासून कॉलेज चालू होईल.
5: अच्छा बर. मग आता हे तुझं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुला काय हो म्हणजे आमची तर म्हणजे तुला खूप शुभेच्छा आहेत की तुझं जे स्वप्न होतं दिल्ली एम्स तुला मिळावं म्हणून, पण ठीक आहे समजा. तर तुला काय वाटतं की तुझं आता नीटच्या एक्झाममध्ये तुला किती मार्क्स पडणार आहेत हे तू कॅल्क्युलेट केलं होतं, ते तुला मिळालेले आहेत सगळं, तर तू असं काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन केलेलंच असणार ना, तर तुला काय वाटतं?
6: कदाचित एम्स भोपाल मी प्रेफर करेन. आता एम्स दिल्ली
5: एम्स असे किती एम्स कॉलेज आहेत भारतात?
6: 18 ते 19 आहेत.
5: अच्छा हा
6: डॉट. तर त्यातलं
5: टॉप मोस्ट
6: दिल्ली आणि सेकंडचं जोधपूर आहे. तर जोधपूर किंवा भोपाल ट्राय करेन मी.
5: बर. आपल्या महाराष्ट्रात नागपूर पण आहे?
6: नागपूर पण आहे. हा ते 5th नंबरचं कॉलेज आहे ते, तर तेही ट्राय करून.
5: अच्छा मग पण तुला भोपाल किंवा जोधपूर असं मिळावं अशी अपेक्षा आहे तुझ्या ॲज पर द रँक आणि याच्यानुसार. बरं. तर आता हे झालं, मग आता त्याच्यापुढे एम बी बी एस झाल्यानंतर आता ठीक आहे डॉक्टर झाला, पण असं कोणीतरी एम्सला जाऊन फक्त एम बी बी एस करून तर कोण थांबणार नाही, त्याच्यापुढे काही ना काहीतरी विचार करणार असतं. असं काही तू विचार केलेला की एखादं स्पेशलायझेशन करायचं आहे किंवा असं काही? म्हणजे हे खूप अर्ली स्टेज आहे, तरी पण तुला असं काही असा विचार केलेला आहे का?
6: असं जर मी स्पेशलायझेशन करायचं ठरवलंच तर माझी फेवरेट ब्रांच असेल कार्डिओ सर्जरी, तर मी तिथं जायचा प्रयत्न करेन.
5: अच्छा हृदयरोग तज्ञ असं जे म्हणतात ते. अच्छा बर. आणि असं एवढंच आहे का याच्यापेक्षा अजून काय वेगळं स्वप्न पाहिलेलं पण आहे?
6: म्हणजे सगळ्यात प्रायमरी तर मला सध्या माझे पॅरेंट्स पण हेच म्हणतात की तू यू पी एस सी का ट्राय करत नाही, आता मोठा भाऊ करणार आहे पी जी वगैरे, तर तू UPSC ट्राय केली तर बेटर होईल. तर मग त्या दोन्ही आणखीन मी थोडासा कन्फ्युज आहे, पण त्यापैकी एकच मार्ग निवडन पीजी
5: किंवा UPSC. अच्छा UPSC असं का म्हणजे घरच्यांनी म्हटले म्हणून की असं तुझ्या पण डोक्यामध्ये असं कुठं तर आहे बेसिक इन्स्टिंक्ट जो म्हणतात असं, म्हणजे असं काय नेमकं असं?
6: म्हणजे पॅरेंट्स मला म्हटले की तुझी स्टडी करण्याची आणि एक ठिकाणी बसून एकदम स्टेबल राहून अभ्यास करण्याची ॲबिलिटी आहे, तर तू UPSC केलं पाहिजे. घरातून कोणतरी एक क्लास 1 अधिकारी असावं असं त्यांचं म्हणणं.
5: सुपर क्लास 1. अच्छा बर. म्हणजे ते पण एक स्वप्न आहे. तर पारस खरं तर आम्हाला म्हणजे खूप म्हणजे छान वाटलं की तू एवढ्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडला. खरं तर तुझ्या आईवडिलांनी पण खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं याच्यासाठी आणि त्यांनी म्हणजे तुझ्यासाठी 2 वर्ष एवढं देणं आणि ते पण त्याला पण तू पूरक असं यश मिळून दाखवलेलं आहे. पुढे पण तुझ्या ॲडमिशनच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणारच आहेत. पण जसं तू म्हटला होता की तुला तुझ्या थोडंसं डिप्रेशन किंवा लो फील झालं की तू हनुमान चालीसा ऐक ना असा एक तो भाग असायचा, पण नीटचे एक्झाम झाल्यानंतर किती चित्रपट पाहिले मग?
6: आता सध्या तर खूप पाहिले आहेत. असं काय म्हणजे जेवढी लिस्ट होती ती 50% पेक्षा जास्त.
5: कुठे पाहिले चित्रपट? हे सगळे
6: OTT वर थिएटरला असे
5: पाहिले. असं एकट्याने जाऊन?
6: नाही मित्र होते.
5: मित्र म्हणजे असं मित्रांसोबत असं पण आहे विषय. अच्छा अच्छा बर. तर मग असे हे सगळे चित्रपट मग तुला असे जेवढे काय आत्ता चित्रपट पाहिलेले असणार आहेत किंवा साईड बाय साईड कधी तर कानावर असं गाणे वगैरे कुठले तर चित्रपटातले पडलेलेच असणार आहेत किंवा असं तुला असं कुठलं असं एखादं गाणं तुझ्या सध्या डोक्यात चालू आहे की जे आपण ह्या मुलाखतीच्या नंतर प्ले करू शकतो, असं कुठलं गाणं आहे?
6: ते धुरंधरमधलं अक्षय खन्ना वाला.
5: अच्छा अच्छा बर. अच्छा ठीक आहे. हा ते ह्याच्यामधलं बलुचिस्तान काहीतरी गाणं ते लोकल फोक सॉंग येतं ते त्या पद्धतीचं ते सॉंग. अच्छा त्या एंट्रीचं. तर ही खूप चांगलं असं आपलं डिस्कशन झालेलं आहे. मी तुझ्या पुढच्या या सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा देतो, तुझ्या आईवडिलांना शुभेच्छा देतो आणि तुझ्या ह्या म्हणजे सासूरचं पण सगळे जे कनले फॅमिली आहे ते पण ऑब्व्हियस आहे की त्यांनी पण ते खूप आनंदी झालेले असणार तुझ्या ह्या सगळ्या यशाला बघून. तर तुला निश्चितच एम्स मिळावं, टॉप मोस्टचं एम्स मिळावं ही रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. तू कार्डिओमध्ये तुला स्पेशलायझेशन करायचं असंही म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये पण मिळावं आणि UPSC जो विचार केलेला आहे 100% त्याच्यामध्ये पण यश मिळावं, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव तू पुढे करत राहावं अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो पारसला जर तुम्हाला काही विचारायचं असेल की नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये किंवा अजून कशा पद्धतीने सेल्फ स्टडी करायला हवी, कारण बरेच जण आपण ट्युशन्स क्लासेस ऑनलाईनचा पण विचार करतो, तर त्याला जे अनुभव आलेले त्याविषयी तुम्हाला पण मार्गदर्शन करू शकेल. पण अर्थात फोन करत असताना शक्यतो अगोदर व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तो तुम्हाला रिप्लाय करू शकेल. तर तुझा नंबर पण सांग.
6: 74-98-60-70-10
5: 74-98-60-70-10 हा क्रमांक आहे आणि या क्रमांकावर आपण शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या पद्धतीनं तो तुम्हाला रिप्लाय पण करेल. तर पारस मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तू रेडी करण्याबद्दल.
6: थँक्यू सर. थँक्यू.
5: धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपल्यावर. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: खुश राहायचं.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

त्या सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
0: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन। ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेची पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध। भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता, तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे। स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव। संपर्क प्राध्यापक जगताप सर, मोबाईल 82 91 21 87 35, प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10।

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आलीये क्लासिक रेडिओ शो घेऊन. नमस्कार, नवा शो नवी थीम. मला आठवतंय लहानपणी आई रेडिओ सुरू करायची, त्यावरती आकाशवाणीची धून झाली की वंदे मातरम लागायचं आणि बऱ्याच अनाउन्समेंट व्हायच्या. आजही त्यातली एक अनाउन्समेंट ना अगदी कानात घुमते असं म्हणता येईल. सादर करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमाने मला वेगळीच देण दिली, कारण या कार्यक्रमाने एका गायकाचं नाव दर दिवसाआड ऐकू यायचं आणि ते नाव होतं पंडित भीमसेन जोशी यांचं. भीमसेन जोशी यांच्या नावातच आणि त्यांच्या आवाजाची एक वेगळीच जादू होती बरं का. कारण हा आवाज काही सर्वसामान्यासारखा नव्हता, किंवा इतर गायक मंडळींसारखा हलका कोमल वगैरे अजिबात नव्हता. हा आवाज होता अगदी भारदस्त आणि पहाडी. परंतु हा आवाज कितीही भारदस्त असला तरीही त्यातला गोडवा कुठेही कमी पडत नसे. कधी आणि का पंडित भीमसेन जोशींचे अभंग ऐकावेसे वाटू लागले ना, याचं उत्तर आज माझ्याकडे नाहीये. मात्र नकळतपणे पंडित भीमसेन जोशींच्या अभंगवाणीचा लढा लागला आणि तो आजही कायम आहे, हे मात्र खरे. आणि हा लढा तुम्हालाही असणारच आहे. त्यामुळं क्लासिक रेडिओ शो मधून आज आपण ऐकणार आहोत भीमसेन जोशी यांची सुरेल आणि अप्रतिम गाणी. हा नजराणा पेश करतीये. मला काय वाटतं माहितीये का, की विठ्ठलाचा भक्तीचा मार्ग अनेकांनी सांगितला, संत श्रेष्ठांनी त्यांच्यावरती उपदेशपर व्याख्यान दिली, अनेक लोकांनी गीतमय रचना सुद्धा केल्या, पण या वाणीला कुणी अभंग बनवले असेल ना तर ते भीमसेन जोशींनीच. भीमसेन जोशींच्या आवाजातलं राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं आणि संत एकनाथांचा अभंग माझे माहेर पंढरी ऐकून आजची सुरुवात करूयात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण ऐकतोय भीमसेन जोशी यांची अप्रतिम गाणी. भीमसेन जोशी म्हणजे गायनाचं विद्यापीठ होतं. भीमसेन म्हणजे काही लेखक किंवा भाष्यकार नव्हते, पण भीमसेनी गाणं म्हणजे 100% स्वच्छ शास्त्र. आणि तेही फक्त नियमांचं नुसतं रवंद नव्हता, तर शास्त्राच्या चौकटीला धरून भला मोठा महाल उभा केल्यासारखं ते असायचं. अनेक रेकॉर्डिंग्स व्हिडिओच्या माध्यमातून भीमसेन जोशी आपल्या सोबतच आहेत असं आपल्याला वाटतं. कर्नाटक मधल्या धारवाड जिल्ह्यातल्या गदक येथे त्यांचा जन्म झाला होता. भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. वडील शिक्षक होते तर आजोबा त्यावेळचे प्रसिद्ध गायक होते. घरी संगीत शिकवण्यासाठी ठेवलेल्या शिक्षकांकडून भीमसेन जोशींचं काही समाधान झालं नाही, त्यामुळं गुरुजींच्या शोधार्थ त्यांनी घर सोडलं होतं. धारवाड, पुणे, ग्वालेर, कोलकाता, दिल्ली, लखनौ, रामपूर अशी त्यांनी बरीच भटकंती केली आणि संगीतात ते तयार झाले. 1936 मध्ये गाण्याची आवड, आपल्या मुलाला असलेली आवड त्यांच्या वडिलांनी समजून घेतली आणि त्यांनी त्यांना पुन्हा घरी आणलं. 22व्या वर्षी त्यांनी गाण्याचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. अचूक सूर लावणे, लांब लचक पल्लेदार ताना आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि याच बरोबरीनं तालावरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीची खास वैशिष्ट्ये होती. मला आठवतंय की बालभारतीनं दरवर्षी पुस्तकातून तुकोबा, ज्ञानोबा, एकनाथ, जनाबाईंची ओळख आपल्याला करून दिली, मात्र त्याला स्वर रूपानं जिवंत करून आपल्या मनात पोहोचवलं ते भीमसेन जोशींनीच. केवळ शब्दांना आपल्या भारदस्त पण गोड स्वरांचा साज चढवून नव्हे तर त्या अभंगात अवघा जीव ओतून त्यांनी त्यांना जिवंत केलं होतं आणि त्यांची ही कला न्यारीच होती. चला तर पुन्हा निघूयात पंढरीच्या वाटेला. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. संत नामदेव यांनी ही काव्यरचना केली आहे तर श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले आणि आवाज अर्थात भीमसेन जोशी यांचा. क्लासिक रेडिओ शो मधून येते हेच गाणं तुमच्या भेटीला. ऐकूयात आरजे प्रगती सोबत.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि भीमसेन जोशींची सुरेल मैफिल आज आपण अनुभवतोय. भीमसेनजींबद्दल मगाशीच मी सांगितलं की त्यांचे वडील हे पेशानं शिक्षक होते आणि भीमसेनजींचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना फारसा आवडत नसे. हे कळल्यानंतर भीमसेनजींनी मात्र गुरुजींच्या शोधार्थ प्रवास सुरू केला. करीम खा, वसेबुवा, केसराबाई केरकर यांच्यासारख्या अन्य उस्तादांकडून त्यांनी गायन आणि वाद्य शिकून घेतली. नंतर त्यांच्या वडिलांना संगीतातला ओढा लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांना पुन्हा राहत्या घरी बोलवून घेतलं. रामभाऊ कुनगुळ यांच्याकडे शिकवणी चालू केली. रामभाऊ हे सवाई गंधर्व होते. जेव्हा भीमसेनजींनी पुण्यामध्ये कार्यक्रम करण्यास सुरुवात केली तेव्हा कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरातील मैफिली घेण्यासाठी ते दोन दोनदा विमान प्रवास करत असायचे. त्यामुळं जेव्हा पु ल देशपांडे यांनी त्यांच्या मैफिलीला हजेरी लावली तेव्हा गमतीनं हा हवाई गंधर्व ही पदवी पुलंनी भीमसेनजींना बहाल केली होती. भीमसेन जोशी जरी शास्त्रीय गायक असले तरीही त्यांनी भजन, चित्रपट गीतं, ठुमरी अगदी वेगळ्या शैलीत गाऊन लोकप्रियता मिळवली. पद्मश्री, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. केवळ मराठीतच नाही तर संपूर्ण देशासह विदेशातही रसिक सुद्धा भीमसेन जोशी यांच्या आवाजानं मंत्रमुग्ध झाले. भीमसेनजींनी आपल्या गायनानं सगळ्यांनाच भुरळ घातली होती आणि आजही त्यांची गाणी ऐकताना ही भुरळ पडतेच. सुखाचे हे नाम आवडीने गावे राम फाटक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलंय. तर सोयराबाई यांची ही रचना, पंडित भीमसेन जोशींचं हे गाणं येतंय क्लासिक रेडिओ शो मधून, ऐकूयात.

आजची मैफिल आज आपल्याला वेगळाच अनुभव देते. पंडित भीमसेन जोशी यांनी स्वरसात चढवलेली गाणी आज आपण ऐकतोय क्लासिक रेडिओ शो मधून. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. भीमसेनजींबद्दल बोलावं तितकं कमी आहे असंच मला वाटतं, कारण कळत नकळत भीमसेन जोशींचा आवाज आपल्या मनात कोपऱ्यात अभंगवाणी रूपानं का होईना पण चिरकाल कोरलाय. म्हणजेच ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी असं भीमसेन जोशींच्या गाण्याबद्दल मला वाटतं. त्यांच्या आवाजाशी मैत्री होऊन जाते. मला वाटतं की भीमसेन जोशी म्हणजे जादूगार असावेत किंवा त्यांच्याकडे परिस्तरी असावा. त्यांच्या आवाजाचा स्पर्श व्हावा आणि तो शेकडो वर्ष जुना अभंग साक्षात उभा ठाकावा. मराठी मधून भीमसेन जोशींनी विठ्ठलाला साकडं घालत प्रसन्न केलंय, पण कन्नड भाषेतील पुरंदासाच्या भजनांनाही आवाजाचा साथ चढवलाय. भीमसेन जोशींनी प्रत्येक अभंगातून विठोबाला आपल्या पुढ्यात उभं केलंय आणि त्याच्या समोर लोटांगण घालून मागणं मागावं हेची जन्म माझ्या जन्माजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही दुजे असं म्हणावंसं वाटतं. ऐकणार आहोत राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं आणि भीमसेन जोशी यांनी आवाज दिलेलं हे गाणं विठ्ठलाचे पायी. क्लासिक रेडिओ शो मधून येते हेच गाणं आपल्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण भीमसेन जोशी यांनी स्वरसात चढवलेली गाणी आपण अनुभवतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ म्हणून 1952 साली सवाई गंधर्व संगीत महोत्सव त्यांनी सुरू केला होता. भीमसेन जोशींनी सुरुवात जरी क्लासिकल गाऊन केली असली तरीही त्यांना गायनाचे प्रत्येक प्रकार आवडायचे आणि त्यामुळेच जयपूर येथील गंधर्व महाविद्यालयाने संगीताचार्य ही पदवी त्यांना बहाल केली होती. एका ठिकाणी त्यांचा एक प्रसंग सांगितलाय, सो मी तुमच्या बरोबर तो शेअर करते. वसंत बहार नंतर भीमसेन जोशींनी पुन्हा एकदा हिंदीत ठसा उमटवण्यासाठी अमोल पालेकर यांच्या अनकही फिल्म मधली दोन गाणी गायली. यामध्ये दोन भजन गाण्यासाठी पंडितजींना बोलवण्यात आलं होतं, पण त्याआधी हे ठरत नसताना अमोल पालेकर यांनी संगीतकार जयदेव यांच्यात चर्चा चालली होती की ही गाणी नेमकी कोणत्या गायकाकडे गाऊन घ्यावी. या भूमिकेसाठी विचार करता करता या गाण्यांना भीमसेन जोशी यांच्यासारखा गायक हवा, भीमसेन जोशी यांच्यासारखा हवा तर मग भीमसेन जोशीच का नको. त्याच वेळी पालेकरांनी पंडितजींना फोन लावला आणि दुसऱ्या दिवशी त्यांची भेटही झाली. दोघही गाडीत बसून याविषयी बोलायला लागले. दोन भजनं आपण गावीत अशी आमची इच्छा आहे, हे ऐकताच पंडितजींनी लगेच होकार दिला. पालेकर यांच्या सोबत असलेले म्युझिक कंपोजर जयदेव देखील त्यावेळी भावनाशील झाले होते. प्रत्येकच अभंगाला भीमसेन जोशींनी आपल्या नजाकतीनं जिवंतपणा दिलाय. भीमसेन जोशींनी विठ्ठल गीती गावा आणि गाता गाता तो ऐकणाऱ्याच्या चित्ती गोड लागावा, सावळा सुंदर मनोहर रूपाचे गुणगाण गाताना तुझे नाम गोड पांडुरंगा मधून तो इतका गोड झालाय की आता शो ऐकताना सुद्धा तुमच्या डिव्हाइस जवळ मुंग्या येतील का असा प्रश्न पडावा.

काय मग, पंढरीच्या वारीला जाऊन आल्याचा भास झाला ना, भीमसेन जोशींनी गायलेली गाणी ऐकताना असंच दंग होऊन जायला होतं. काया ही पंढरी हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. क्लासिक रेडिओ शो मध्ये पंडित भीमसेन जोशी म्हणलं की सवाई गंधर्व, अभंगवाणी, रागदारी यातलं काही ना काही तुमच्या डोळ्यासमोर नक्कीच येत असणार आहे. पण आता जर मी का ऑटोमोबाईल म्हणलं तर कसं वाटेल? एकदा सुधीर घाडगे यांनी सांगितलं होतं की पंडितजींना गाड्यांची खूप आवड होती. गाड्यांविषयी जशी त्यांची आवड होती तशीच गाडी दुरुस्त करण्यातही. भरधाव गाडी ते कायम चालवायचे. ते गाणे इतकेच तज्ज्ञ होते ते इंजिनिअरिंग मध्ये. इंजिन सह प्रत्येक पार्ट ची माहिती पंडितजींना कळायची. गाडीत नेमकं काय बिघडलंय, ती कधी दुरुस्त होईल, किती वेळ होईल, ही माहिती गॅरेजवाल्याला जितकी नसेल तितकी पंडितजींना असायची. या सगळ्या गोष्टीतलं त्यांचं ज्ञान आगाध होतं आणि कधी गाडी बिघडली तर काय बिघाड झालाय हे ते बिनचूक सांगायचे. पंडितजी माणूस म्हणूनही अत्यंत साधे होते. इतकं कर्तृत्व गाजवून सुद्धा अहंभावाचा त्यांना स्पर्श झालेला नव्हता. याबद्दलचीच एक आठवण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सांगितली होती की एकदा कामानिमित्त तो मुंबईवरून कलकत्त्याला विमानानं निघाला होता. सगळी मंडळी स्थिरस्त झाली होती. साधारण 1.5 तासाचा प्रवास झाला आणि त्याला असं वाटलं की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आलंय. कारण सचिनला डुलकी लागली होती. त्याला जाणीव झाली आणि त्यांनी डोळे उघडले तर साक्षात समोर भीमसेन जोशी उभे होते. दोघांचीही नजरानजर झाली आणि आपला हात हातात घेऊन भीमसेन जोशी म्हणाले की नमस्कार, आपला खेळ मला प्रचंड आवडतो. माझं नाव भीमसेन जोशी, मी तुमचा चाहता आहे. आज अशी अचानक विमानात आपली भेट झाली याचा मला खूप आनंद वाटतो. त्या आठवणीत सचिननी सांगितलं की भीमसेन जोशी दिसल्यानंतर दिसल्या जागीच तो उडाला होता आणि इतका मोठा माणूस तरी इतका साधा आणि नम्र हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं. यावरून भीमसेन जोशी हे माणूस म्हणून किती संवेदनशील होते आणि एखाद्या कलेचा आदर करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. ऐकूयात पुढचं गाणं भीमसेन जोशींच्या आवाजातलं.

सुरांचा जादूगार आणि संगीतातला आविष्कार म्हणजे पंडित भीमसेन जोशी. आज त्यांच्याच गाण्याची ही मैफिल आपण ऐकतोय क्लासिक रेडिओ शो मध्ये. आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्या सोबत. पंडित भीमसेन जोशींच्या बाबतीतल्या अनेक आठवणी अनेक दिग्गजांनी सांगितल्या, ज्यामध्ये अब्दुल कलामांनीही एक आठवण सांगितली होती की संशोधनाच्या क्षेत्रात जेव्हा जेव्हा अडचण यायची तेव्हा तेव्हा ते भीमसेनजींची गाणी ऐकायचे आणि त्यांना मार्ग मिळायचा. अहो एवढंच काय, पंढरीच्या वारीला जाणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांना तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल अशा एकापेक्षा एक सरस अभंगवाणीमध्ये बळ देण्याचं काम कोणी केलंय ना, तर ते केलंय अर्थात पंडित भीमसेन जोशींनीच. लताबाईंनी भीमसेन जोशींबद्दलची एक आठवण सांगितली होती की लताबाईंना जेव्हा भारतरत्न मिळाला त्याच्यानंतर या भारतरत्न असे ते कायम म्हणायचे, किंवा अहो लताबाई एकदा घरी या, मस्त गरम थालीपीठ आणि लोण्याचा बेत करू असा आग्रह करणारे पंडित भीमसेन जोशी. त्यांचं नाव झालं नव्हतं तेव्हापासून लताबाई त्यांना ओळखत होत्या. त्या जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जायच्या तेव्हा तेव्हा ते फक्त संगीताविषयी बोलत असत. इतर विषयांचा समावेश त्यांच्या बोलण्यात कधीच नव्हता. गाण्यावरच त्यांची निस्सीम भक्ती आणि प्रेम होतं. जागतिक कीर्तीचा कलावंत असूनही पंडित भीमसेनजींना अहंकाराचा स्पर्शही झाला नाही. पंडितजींनी लहान असताना आई वडिलांनी त्यांच्यावर दिलेले सल्ले ते अत्यंत मोलाचे ठरले. पंडितजींनी आपल्या आयुष्यात सर्वात जास्त प्रेम केलं असेल तर ते फक्त आणि फक्त गायनावरच केलं. आणि विविध संगीत मैफिलीतून त्यांनी संगीताला चालना दिली. त्यांनी केलेल्या संगीत सेवेमुळे भारतीय शास्त्रीय संगीतात पंडित भीमसेन जोशीचं स्थान अजरामर झालंय. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार देते. या महान गायकाचं 24 जानेवारी 2011 रोजी निधन झालं, पण आपल्या गाण्यातून ते आजही आपल्या सोबतच आहेत. ताळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, या गाण्यातच आपण रंगून जाऊया. पंडित भीमसेन जोशी आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे गीत तर राम कदम यांनी हे संगीतबद्ध केले, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे. आज आपण इथेच थांबतोय. संगीत क्षेत्रातील पंडित भीमसेन जोशींनी केलेल्या या योगदानाबद्दल त्यांना रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा. पुढील भागात आपण भेटणारच आहोत, तेव्हा भेटू लवकरच. पण तोपर्यंत नमस्कार.

वेळ झाली आता तुम्हाला टाटा बाय बाय म्हणायची, पण जर वेळी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगत मी येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर आम्हाला व्हॉट्सअप करून नक्की सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. क्लासिक रेडिओ शो मधून अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत, तेव्हा हा शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. ITR, डिप्लोमा, कुठल्याही शाखेचे पदवीधर, फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV मानेसर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन. आयटीआय डिप्लोमा कुठल्याही शाखेचे पदवीधर फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध. भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता. तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी केलं आहे. स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव. संपर्क प्राध्यापक जगताप सर. मोबाईल 82 91 21 87 35. प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
2: ऐका ना तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है
2: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं म्हणजे वीज बिल शून्य आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता मग बसलात काय आताच रजिस्टर करा PMsuryaghar.gov.in वर
4: हर घर सूर्यघर
1: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन ITR डिप्लोमा कुठल्याही शाखेचे पदवीधर फार्मसी अशा सर्वांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध भव्य नोकरी महोत्सव मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता तरी सर्व युवक युवतींनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन माननीय प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे स्थळ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव संपर्क प्राध्यापक जगताप सर मोबाईल 82 91 21 87 35 प्राध्यापक चिवटे सर 70 200 966 10

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, खरं तर सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं म्हणजे ह्या गेल्या 1-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच वेळेस विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाटा शोधत असतो। काही जणांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असतं, काही जणांना मेडिकल फील्ड म्हणजे त्यातल्या त्या डॉक्टर्स होणं, आणि आजही आपला मराठवाडा रिजन असेल किंवा आपल्या धाराशिव जिल्हा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात जर पाहिलं तर डॉक्टर आणि इंजिनियर होणं हे खूप मोठं स्वप्न म्हटलं जातं, आणि त्यातल्या त्यात डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्यासाठीच्या ज्या एक्झाम्स असतात म्हणजे नीटची एक्झाम जी म्हटली जाते, NEET नीटची एक्झाम, ती अतिशय कठीण, भारतातली सर्वात एक कठीण परीक्षा मानली जाते, आणि त्यासाठी आपले आजकालचे पालक तर 8वी 9वी 10वीपासूनच त्या पद्धतीचा फाउंडेशन कोर्स लावणं किंवा त्या पद्धतीच्या ट्युशन्स लावणं, एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला लावणं आणि त्या पद्धतीनं नीट या एका एंट्रन्स एक्झामची तयारी करायला लावणं, अशा पद्धतीचं चित्र आपण सर्व ठिकाणी पाहतो। आणि अशा वेळेस मग बरेच जण पालक जे असतात ते आपल्या जीवनातला काही भाग सॅक्रिफाईस करून आपल्या मुलांच्या या भवितव्य घडवण्यासाठी आणि नीटची एक्झाम क्रॅक करून त्यांचा मेडिकलला नंबर लागावा, ते एक यशस्वी डॉक्टर व्हावेत यासाठी प्रयत्न करत असतात। आणि याच अनुषंगानं जर पाहायला गेलं तर ही नीटची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन यश संपादन करणारे जे विद्यार्थी असतात ते खूप तुरळक असतात, आपल्या भागातले पण खूप तुरळक असतात। अगदी त्याच पद्धतीनं नीट एक्झाममध्ये 720 मार्कांपैकी 662 मार्क घेऊन अतिशय खूप चांगलं यश संपादन केलेला एक आपला युवा मित्र आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे। तो मूळता राहणारा सास्तूर तालुका लोहाऱ्याचा आहे, पण गेली अनेक वर्ष तो धाराशिव शहरामध्ये स्थायिक आहे। त्याचं नाव

0: आपण जाणून घेणार आहोत. पारसमितोचं स्वागत करतो रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू सर, नमस्कार. मला इथं बोलण्यासाठी बोलवण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
0: तर पारस, ज्या पद्धतीने मी आता थोडासा तुझं इंट्रोडक्शन करताना सांगितलं की तो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये तो शिक्षण घेत होता आणि आता नीटच्या एक्झाममध्ये तुला साधारणतः 720 पैकी 662 मार्क पडलेले आहेत, तर ह्याची AI रँक पण असते, तर ती रँक काय ते अगोदर आम्हाला सांग.
1: ऑल इंडिया रँक म्हणजेच AIR 807 आहे आणि कॅटेगरी OBC होती माझी, त्या OBC रँक 247 होती.
0: 247 म्हणजे समजा आपण साधारणतः असा जर विचार केला, म्हणजे जे मला थोडंसं नॉलेज आहे त्याप्रमाणे किंवा जे मला माहिती मिळाली त्यानुसार, साधारणतः एक 20-25 लाख विद्यार्थी नीटच्या एक्झामला बसतात. किती बसले होते
1: यावर्षी? 24 लाख होते.
0: 24 लाख होते. मग हे 24 लाख विद्यार्थ्यांनी जी नीटची एक्झाम दिली त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी पास झाले म्हणजे एलिजिबल झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुझा रँक जो आहे तो 807
1: आहे,
0: म्हणजे ऑल इंडिया लेवलला. म्हणजे साधारणतः जे पहिले 1000 विद्यार्थी असणार त्याच्यामध्ये तुझा 807 क्रमांक आहे.
1: हो,
0: तर हे एक आहे. आणि OBC मध्ये 247, म्हणजे OBC मध्ये काही 1000 विद्यार्थी पास झाले असेल मग त्यामध्ये सुद्धा तुझा 247. तर या पद्धतीचं जर यश पाहायला गेलं तर आज ज्यावेळेस तुला हा नीटचा रिझल्ट लागला त्या दिवसापर्यंत तुझी मानसिक अवस्था कशी होती ते सांग. म्हणजे मग तो अभ्यास कसा केला ते नंतर आपण ते समजून घेऊया.
1: परीक्षा झाल्यानंतर तरी मी थोडासा लो कॉन्फिडंट स्वतःला समजत होतो, कारण पेपर मला फिजिक्स थोडंसं टफ गेलं होतं आणि केमिस्ट्री बायो जसं कॉलेजच्या पेपरमध्ये येतं तसंच होतं पूर्ण. मग मी स्वतःला थोडंसं डिप्रेस्ड असल्यासारखं समजत होतो. मग घरी गेल्यानंतर जेव्हा पेपर चेक केला तर मार्क्स तर चांगले होतेच, पण फिजिक्स जो माझा सर्वात फेवरेट विषय असून देखील त्यात सर्वात कमी मार्क्स होते माझे, 147 होते 180 पैकी. तर ते मला वाटत होतं की आपलं कदाचित एम्स दिल्ली जाईल आणि तसंच होत आहे थोडंसं.
0: अच्छा, म्हणजे तुला मग किती मार्क्स मिळाले फिजिक्समध्ये?
1: फिजिक्समध्ये 180 out of 147.
0: म्हणजे जे जेवढे तू काढले होते तेवढेच
1: आले.
0: अच्छा, म्हणजे तुला जर त्याच्यामध्ये तुझा आवडता विषय होता त्याच्यामध्ये अजून जर एक 10-15-20 मार्क्स जर मिळाले असते अधिकचे तर तुला दिल्ली एम्सला ऍडमिशन मिळू शकलं असतं. आणि जे प्रत्येक नीटची एक्झाम देणारं किंवा ज्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी ते स्वप्न असतं की दिल्ली एम्सला जायचं. अच्छा, तर हा जो नीटची एक्झाम दिल्यानंतरचा जो तुझा विषय होता तो एक तू सांगितला की तू थोडंसं नर्वसनेस फील करत होता की तुला तेवढे मार्क्स मिळतील का नाही ते. पण त्याच्यासोबत अजून एक असा विषय झालेला होता यावर्षी की नीटची एक्झाम दोनदा द्यावी लागली होती. आता काही कारणास्तव आपल्याला माहित होतं की नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि बऱ्याच घडामोडी घडलेल्या होत्या. तर ज्यावेळेस तू पहिल्यांदा नीटची एक्झाम दिली होती त्यावेळेसची काय मानसिकता होती आणि ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की आता परत एकदा एक्झाम द्यावी लागणार आहे?
1: ज्यावेळेस 3 मेला पहिली एक्झाम दिली आम्ही त्यावेळेस मला वाटत होतं की पेपर फार सोपा आहे, पण मी फिजिक्समध्ये परत तिथं तेच केलं की माझ्या सिली मिस्टेक खूप झाल्या त्या पेपरमध्ये. सिली मिस्टेक्स म्हणून माझा परत तिथंही फिजिक्समध्ये स्कोअर खूप कमी आला आणि सोप्या पेपरमध्ये मला 665 येत होते 3 मेच्या परीक्षेला. तो सर्वात सोपा पेपर असेल होता तरी देखील मला 665 येत होते आणि जे माझ्या सोबत माझे क्लासमेट्स होते त्यांना सर्वांना 700-690 असे स्कोअर्स येत होते. तर तेव्हा मी थोडा स्वतःला म्हणलं की एवढ्या सिली मिस्टेक्स करणं काही योग्य नव्हतं.
0: तर म्हणजे पहिली एक्झाम तू दिल्यानंतर सुद्धा तुला म्हणजे कमीच मार्क मिळत होते असं तुझं म्हणणं आहे? सोपा सोपा
1: सिली मिस्टेक्स केल्या होत्या मी फर्स्ट एक्झामला, पण जेव्हा कळलं की पेपर लीक झालाय आणि एक सेकंड चान्स आहे तर मी स्वतःला इम्प्रूव्ह करायचा एक महिन्यात. तेव्हा 1 महिन्यात मी जेवढा 2 वर्ष सिरियस नसेन त्याच्या 10 पट सिरियस 1 महिन्यासाठी होतो मी.
0: अच्छा, मग तू असं निगेटिव्हली नाही घेतलं का की अरे मी पहिली एक्झाम दिली आहे पुन्हा असं? कारण बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची पहिली एक्झाम जे 3 मेची झाली आहे ती दिल्यानंतर स्वतः त्यांना नर्वसनेस आला असं तसं काही विषय?
1: पहिल्या 2-3 दिवस असं वाटलं, पण मी जेव्हा विचार केला की पहिला पेपर सोपा आलाय म्हणजे नक्कीच दुसरा पेपर एकदम अवघड येणार. तर कदाचित आपल्याला सिली मिस्टेक्स जे आधी केल्या त्याला इम्प्रूव्ह करण्याची एक संधी मिळाली. मग ती तसा विचार करून मी अभ्यास करायला सुरुवात केली.
0: तुझ्यासोबतचा जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये काय डिस्कशन व्हायचं तुझ्या मित्रांमध्ये जे ही सगळ्या गोष्टी तयारी करत होते आणि त्यांनी पहिले एक्झाम दिल्यानंतर सुद्धा त्यांना काय असं म्हणजे काय असं डिस्कशन? म्हणजे मला ते काय जाणून घ्यायचं आहे की या नीट पेपरच्या लीकच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ते इतकं गाजलं की जे नीटच्या एक्झाम देणारे विद्यार्थी होते त्यांच्या मानसिकतेचा काय भाग होता ते समजून घ्यायचं.
1: त्यांच्यावर असं काही विशेष नव्हतं, म्हणजे जेवढे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे मित्र होते माझे ते सर्वच पॉझिटिव्हलीच विचार करत होते.

0: वाटतं की आपल्याला अजून काहीतरी बेटर करताच येईल. मागच्या वेळेस सोपा होता तर होता, पण
1: त्यातल्या त्यात तू लातूरमध्ये होतात, लातूर पॅटर्नचा एवढा गवगवा झालेला होता, पुन्हा लातूरमध्येच म्हणण्यामुळे असं काही
0: नाही,
1: तसं काही चर्चेचा विषय झाला नाही. बरं, पण तू हे पॉझिटिव्हली घेतलं आणि मग सेकंड एक्झाम. मग आता ज्या वेळेस तू दुसऱ्या वेळेस नीटची एक्झाम देत होता आणि तुला हे कुठं ना कुठंतरी माइंड बॅक ऑफ माइंड चालूच होतं की दुसऱ्या वेळेस परीक्षा देत असताना एवढी काय सोपी असणार नाही, अवघड असणार आहे, तर मग ती एक्झाम दिल्यानंतर तुला काय अनुभव आला किंवा पहिल्या दुसऱ्याचं जर कम्पॅरिझन केलं तर?
0: म्हणजे पहिल्यामध्ये एकदम नॉर्मल पेपर होता की जर तुम्ही 2 वर्ष नॉर्मल स्टडी केली आहे तरी पण तुम्हाला 600 वर मार्क पडू शकतात. पण सेकंड पेपरमध्ये फिजिक्स एकदम लेवलच्या अप गेलता, एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण कॅल्क्युलेटिव्ह टाईम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स जास्त होते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेमरी ओरिएंटेड क्वेश्चन त्यांनी एकदम ट्विस्ट करून विचारलेले होते. बायो दोन्हीत सेमच होतं पहिल्या पेपरमध्ये पण आणि दुसऱ्यात पण, पण फिजिक्स केमिस्ट्रीत फार प्रमाणात व्हेरिएशन्स होत्या, त्यामुळे दोन्ही पेपरची लेवल एकदम डिफरंट होती.
1: तर मित्रांनो, आपण ही जी चर्चा करत आहोत ते पारस महावीर कंदले याच्याशी. त्यांना नीटच्या एक्झाममध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की 662 मार्क मिळवलेले आहेत 720 पैकी. ऑल इंडिया लेवलची रँक जी आहे ती 807 आहे आणि OBC-मधली रँक जी आहे ती 247 आहे आणि त्याने हे सगळं अचीव केलेलं आहे. पण एकूणच नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये जे काही आपण वादळं गेल्या 2 महिन्यामध्ये पाहिली अनुभवली त्यानुसार विद्यार्थ्याची काय मानसिकता असू शकते हे पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला एक सांग की पारस, आता पारसची थोडीशी पार्श्वभूमी पण अशी आहे की पारसचा मोठा भाऊ जो आहे तोही मेडिकल म्हणजे MBBSच करतो आणि त्याचं फायनल इयर सुरू आहे, ते कुठं आहे ते एक सांग.
0: दिल्ली जवळील हापूर गावात तो MBBSची डिग्री कम्प्लीट करत आहे आणि आता त्याचं फायनल इयर चालू आहे.
1: अच्छा, तर विषय असा आहे पारस की जसा तुझा मोठा भाऊ त्याचं नाव काय?
0: तेजस महावीर कंदले.
1: अच्छा, तर तेजस महावीर कंदले म्हणजे त्याचा एक तुला तुझ्यासमोर एक आदर्श होता किंवा एक इन्स्पिरेशन होतं की चला माझा मोठा भाऊ डॉक्टर होतोय म्हणून तुला पण डॉक्टर व्हायचं आहे, असा काही विषय होता की कसं होतं? म्हणजे तुला हे कधी रिअलायझेशन झालं की मला MBBS किंवा या क्षेत्रामध्येच करिअर करायचं?
0: हे आधीपासूनच होतं, म्हणजे भावाला पाहिलं असं नाही पण आधीपासूनच मला डॉक्टर,
1: आधी म्हणजे कधी किती कितवीत असल्यापासून किंवा असं काही
0: 4थी 5वीपासूनच मला वाटायचं की आपण डॉक्टर व्हावं आणि त्यावेळेसच माझ्या भावाने प्रिपरेशन चालू केली होती. पण त्याला ते 11वी 12वीला तेवढं परफेक्टली जमलं नाही आणि त्याला ड्रॉप्स घ्यावे लागले, तर त्याच्यावरून मला लक्षात आलं की पुढची एक्झाम्सची जी एवढी मोठी
1: लेवल
0: आहे ते आपल्याला क्रॉस करण्यासाठी आधीच तयारी चालू करावं लागेल.
1: अच्छा, असं काय घडलं होतं 4थी 5वीमध्ये असताना की तुला वाटलं की नाही मला मेडिकल फील्डमध्ये जायला हवं किंवा डॉक्टर व्हायला हवं?
0: म्हणजे डॉक्टर्स हे कसं आहे की देवानंतर त्यांनाच असं मानतो की जीवन देण्याचं त्यांच्याकडे एक
1: असं आहे. आजूबाजूला असे डॉक्टर्स पाहत होतो ना, असं काही विषय होता?
0: आणि माझे वडील पण मेडिकल फील्डमध्येच आहेत, तर त्यांच्या
1: काय करतात वडील?
0: वडील आरोग्य खात्यात MPW आहेत आणि त्यांचे सिनियर सर्व डॉक्टर्स असतात, तर तेही माहिती.
1: अच्छा, त्यामुळे ते घरामध्ये तसं थोडंसं वातावरण होतं आणि बाकीचा विषय होता. बरं, मग आता हे ज्यावेळेस तू 4थी 5वीला तुला कुठेतरी रिअलाइज झालं की नाही मला आता याच सेक्टरमध्ये मेडिकलमध्ये जायचं पुढे आणि तू भावाचं प्रिपरेशन पण पाहत होता, मग तुझं हे 4थी 5वीपासूनचं असेल किंवा आता 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये तू तुझ्या स्वतःची मानसिक आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशी तयारी करत होता ते सांग.
0: 4थी 5वीत तर मी पूर्ण म्हणजे जे स्कूलमध्ये शिकवतात
1: तेवढ्यापुरतंच
0: करत होतो. पण कोविडच्या नंतर आणखीन सिरियसनेस वाढली, कारण त्यावेळेस कोविडच्या नंतरची जी एक्झाम होती 2021ची ती माझ्या भावाची लास्ट अटेम्प्ट होती. त्या अटेम्प्टमध्ये त्याला सेमी गव्हर्नमेंट मिळेल एवढे मार्क्स आले होते, तर तिथून जास्त सिरियसनेस आली आणि चालू केलं की मी तेव्हा 7वीत असेन त्यावेळेसपासून जास्त.
1: असं काय करत होता 7वी 8वीत असल्यानंतर की म्म्हणजे जे रेग्युलर आता जे मुलं 7वी 8वी 9वीत जाणार आहेत ते स्कूलची स्टडी करत असणार आहेत किंवा बघा, त्यांच्यापेक्षा तू असं वेगळं काय करत होता?
0: मी जास्त करून NCERT असे काही बायोलॉजीत स्पेसिफिकली की कोणत्या डेप्थपर्यंत आपल्याला जाऊन NCERT किती चांगल्या प्रमाणे समजता येतील, जेणेकरून 11वी 12वीला जेव्हा तुम्ही ती NCERT वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीत काय डिफरन्स आहे, कसे लेवल्सचा डिफरन्स आहे आणि तुम्ही आधी काय कन्सेप्ट शिकल्यात आणि 11वी 12वीला त्या कन्सेप्ट कशा त्यांनी एक्सप्लेन केल्या NCERT या गोष्टी बायोच्या बाबतीत केल्या होत्या. आणि फिजिक्समध्ये तेव्हापासूनच छोटे मोठे असे साधे सुधे न्युमेरिकल्सचा प्रयत्न मी करायचो.
1: बर, मग आता मला एक सांग अजून, तू तुझा 8वी 9वी 10वी कुठं झालेला आहे?
0: 8वी 9वी 10वी मी कुलधाराशिव येथे केली.
1: अच्छा, मग आता स्कूलला केलं म्हणजे अर्थात ते CBSEचा विषय होता, तर असा काय डिफरन्स असतो का की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही फरक आहे असं तुला वाटतं का?
0: नाही, एवढा नाही. कदाचित मी म्हणेन की स्टेट बोर्ड थोडस वास्ट राहील सीबीएसई पेक्षा.
1: बर बर. मग आता हे तू सीबीएसईची सगळी स्टडी करत असताना जे काय तुझ्या स्कूलमधले टीचर्स असणार, जे काय तुला सिलेबस देत असणार किंवा शिकवत असणार आहे, तो एक भाग असणार आहे. सेकंड थिंग म्हणजे तुझी सेल्फ स्टडीचं आणि तुझं स्वतःचं अंडरस्टँडिंग होतं. तर धाराशिवसारख्या ठिकाणी राहून तू असं कधी ट्युशन्स लावलेल्या होत्या का किंवा काय असा काय विषय होता का 8, 9, 10 मोस्टली?
0: हो, ट्युशन्स केलेले आहेत मी.
1: अच्छा, कुठे केलेले?
0: धाराशिवमधील सायन्स अकॅडमी, तिथं 8वी 9वी 10वी केले, स्पेसिफिकली 8वी तर नाही.
1: बर, मग आता ते ट्युशन्स लावण्याची काय गरज पडली तुला असं वाटतं की का तुझं अंडरस्टँडिंग त्याच्यामुळे वाढलं, कन्सेप्ट क्लिअर झाले, काय काय विषय नेमका होता?
0: ॲक्च्युली मी असं ट्युशन लावण्यात असं माझा पर्सनल विचार नव्हता, ही ओपिनियन माझ्या भावाचंच होतं. त्यांनीच मला म्हटलेलं की तू ॲटलीस्ट डेमो करून बघ, तुला लक्षात येईल, कारण माझ्यासोबत जे झालं ते तुझ्यासोबत नको व्हायला. तर या गोष्टीला मी थोडंसं सिरियसली घेऊन पाहिले डेमो वगैरे, जे मला पर्सनली चांगले वाटले, कारण पुढे त्याचा फायदा नक्कीच होईल वाटलं, त्यामुळे मी केलं ते.
1: अच्छा अच्छा. बर, मग आता ही जे तुझी स्टडीची पद्धत होती किंवा हे तू 10वीपर्यंतच्या ज्या सगळ्या काही गोष्टी करत होता, मग त्याच्यानंतर 10वीनंतर एक मोड येतो, तो म्हणजे आपल्या भागातले बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की आपण लातूरच्या शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट पास करावी आणि त्याच्या पुढचं जे त्यांचं क्रीम विद्यार्थी घेतात आणि त्याच्यावर पूर्ण वर्क करतात, तर तो एक भाग असतो. असं काय डोक्यात होतं अगोदरपासूनच की तू धाराशिवमध्ये राहून सुद्धा नीटचं क्रॅक करू शकला असता, असं काय विषय होता?
0: ॲक्च्युली आमचं असं होतं की जर शाहूला आमचा नंबर नाही लागला तर आम्ही इथूनच धाराशिवमधूनच प्रिपरेशन करणार होतो.
1: अच्छा, हे कसं ठरवलं तुम्ही की लातूरलाच जायचं म्हणून, किंवा त्याच्यासाठी काय मग वेगळं काही केलं का, म्हणजे शाहूची स्क्रीनिंग टेस्ट हे करावं म्हणून, क्रॅक करावं म्हणून, त्याच्यासाठी काय वेगळं?
0: जे 2 वर्षात मी 9वी 10वीत फाउंडेशन कोर्स केला होता मी तेच पूर्ण प्रेफर केला, आणि आमची जी NCERT होती, स्टेट बोर्डचे 10वीचे पुस्तक होते, तेच अजून डिटेल वाचण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका त्यांच्या प्रिव्हियस इयरच्या ती सोडवायचा प्रयत्न केला. तर फिजिक्समध्ये न्यूमेरिकलचे पॅटर्न समजण्याचा प्रयत्न केला, अशा गोष्टीतून समजलं.
1: बरं, मग आता असा जर आपण विचार केला समजा की तुझं 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते पूर्ण धाराशिवमध्ये झालं, ठीक आहे, तो शाहूची एक्झाम पण क्रॅक केली आणि त्याच्यानंतर तुझा शाहूला नंबर लागला हे लक्षात आलं, मग आता तिथून पुढचा प्रवास कसा होता? कारण जसं मला माझ्या नॉलेजमध्ये आहे की तू तिथं तुझ्या आईवडिलांसोबत राहिलेला होता, तुझे आईवडील तर इथं सर्व्हिस करतायत धाराशिवमध्ये, तर हे कसा डिसिजन झाला की म्हणजे तू लातूरमध्ये कसा राहायला गेला, काय नेमकं फर्स्ट फेज कसा होता, ॲडमिशन घेतल्यानंतरचा फर्स्ट फेज कसा होता?
0: ॲडमिशन घेतल्यानंतर मी पहिले 2 महिने हॉस्टेलवरच होतो ॲक्च्युली, पण तिथं असं पर्टिक्युलर स्टडीचं वातावरण मला वाटलं नाही.
1: कुठे? हॉस्टेल.
0: हॉस्टेलवर. मला असं एकांतमध्ये अभ्यास करायची आधी पूर्वीपासूनच सवय होती, मग ती तिथं होत नव्हतं माझ्याशी तेवढं बेटर हॉस्टेलवर. तर मी आईवडिलांना या गोष्टीबद्दल सांगितलं, तर त्यांनी केलं माझ्यासाठी घर. त्यांनी म्हटलं की थोडी प्रॉब्लेम होईल पण पाहून घेऊ म्हटलं.
1: नाही थोडी नाही, कशी प्रॉब्लेम झाली ते सांग, म्हणजे नेमकं काय झालं, तुझे आई वडील लातूरला राहायला आले म्हणजे नेमकं काय झालं?
0: आता दोघं पण सर्व्हिसला आहेत, आई शिक्षिका आहे आणि वडील आरोग्य खात्यात आहेत, तर दोघांना पण रोज 70-75 किलोमीटरची अपडाऊन करायला लागणार होती हे त्यांना माहीत होतं. तरी देखील त्यांनी म्हटलं की आपण करूच, काय त्यात प्रॉब्लेम नाही म्हटले, आपण करूया.
1: बर, मग आता हे जाणीव तुला कुठेतरी होती की तुझे आई वडील दररोज 70-75 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटरचा प्रवास दररोजचा करणार आहेत आणि तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत, तर मग हे तुझं डेली रुटीन जे आहे ते कसं होतं? म्हणजे आता तो हॉस्टेल तर सोडलं होतं, तर कॉलेजचं रुटीन कसं असायचं आणि तुझी सेल्फ स्टडी असेल किंवा काय असेल त्याचं एक थोडंसं सांग.
0: कॉलेज आमचं 7 वाजता चालू व्हायचं सकाळी आणि ते दुपारी 3 वाजेपर्यंत असायचं. तर 7 ते 10 मध्ये पहिलं आमचं 3 लेक्चर्स व्हायचे आणि 10 वाजता आमचा ब्रेक असायचा. मग पुढे 11 ते 3 पर्यंत पूर्ण कंटिन्यू 3-4 लेक्चर्स व्हायचे आणि त्यानंतर 3 कॉलेज सुटलं की 3:30 पर्यंत मी घरी येत होतो आणि परत फ्रेश वगैरे होऊन काय मला नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर ते करून मी लगेच 4 पर्यंत अभ्यासाला बसत होतो. आणि जे कॉलेजमध्ये आज शिकवले आधी तर मी तेच रिवाईज करायचो, जे फिजिक्समध्ये आधी सर्वात पहिलं तर मी फिजिक्सच चालू करत होतो घरी गेल्या गेल्या. तर आधी ज्या कन्सेप्ट त्यांनी सांगितल्यात कॉलेजमध्ये त्या रिवाईज करणं, त्याचे सॉल्व प्रॉब्लेम पाहणं आणि मग त्याचे क्वेश्चन सॉल्व करणं, एवढं मी 2.5 तासात करत होतो. 2.5 ते 3 तास फिजिक्सला मी डेली देतच होतो.
1: मग आता हे फिजिक्सचं झालं आणि बाकीचे सब्जेक्टचं
0: हे करून मग मी मला 7 वाजायचे एवढं करून मग तोपर्यंत माझे आई वडील आलेले असायचे 6:30 मग ते जेवण वगैरे करून मला 7:30 होत होते लवकरच जेवण करत होतो मी मग पुढे 7:30 स्टार्ट करत होतो केमिस्ट्री त्यात पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे मेमरी ओरिएंटेड पण आहे आणि थोडंसं आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर असलं पाहिजे तर मी ते माझं केमिस्ट्रीत फेवरेट पार्ट असलं म्हणून सगळ्यात आधी मी तेच करून घेत होतो आणि मग त्यानंतर फिजिकलकडे जाऊन डायरेक्ट न्यूमेरिकल्स करत होतो कारण जास्तीत जास्त मी प्रयत्न करायचो की फिजिकलच्या कन्सेप्ट वर्गातच क्लिअर व्हायच्या घरी जास्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज पडू नये आणि शेवटी मग इनऑर्गॅनिकला मी वेळ असतो असं मला होत होते 10:30 वाजत होते हे दोन करण्यातच.
1: अच्छा मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक मिसिंग गोष्ट आहे ती म्हणजे मॅथमॅटिक्स विषय. मग आता तू एवढं CBSEचं शिक्षण घेतलं होतं सगळं होतं मग तू असा मॅथमॅटिक्सचा असा काही विषय नाही केला होता का डोक्यामध्ये घेतला नव्हता का की इंजिनिअरिंग किंवा अशा काही गोष्टीमध्ये काहीतरी पाहावं म्हणून?
0: नाही आधीपासूनच म्हणजे बायोलॉजीत रुची होती तर मी मॅथ्सकडे तेवढं लक्ष
1: जास्त लक्ष नाही दिलं. आणि 11th-12th ग्रुप कसा होता म्हणजे जनरल
0: PCB
1: होता आणि मॅथमॅटिक्सचा विषय ठेवलाच नव्हता. तर मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं की 7 तर 3 तुझे क्लासेसचा विषय होता त्याच्यानंतर तू घरची स्टडी करायचा मी एवढं सगळं केल्यानंतर तुला पुन्हा मग जसं काही एक्स्ट्रा ट्युशन्स म्हणा असं काही अशाची आवश्यकता नाही भासली का?
0: जास्तीत जास्त मी सेल्फ स्टडीवर कुठं क्लास केलेच नाही मी.
1: म्हणजे हे कशामुळे की शाहूचा पॅटर्नच तसा होता की काय? कारण आपण लातूर म्हणलं की पाहतो की अनेक तिथं क्लासेस आहेत अनेक बऱ्याच गोष्टी आहेत अनेक जण ट्युशन्स लावतात तिथं विद्यार्थी अर्थात त्याच्यातून सुद्धा त्यांना सक्सेस मिळतच नाही असं नाही पण असा काय विषय होता की शाहूचा तसा पॅटर्नच तसा होता की तुझा वैयक्तिक काय विषय होता? असं
0: शाहूचा पॅटर्नच ॲक्च्युली तसा आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या सेल्फ स्टडीतच गुंतवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला इनडायरेक्टली असं म्हणतात की तुम्ही सेल्फ स्टडीच करा आम्ही शिकवणार आणि तुम्ही सेल्फ स्टडी करा तुम्हाला इतर क्लासेसची काय आवश्यकताच नाही असाच तो पॅटर्न आहे त्यालाच ते लातूर पॅटर्न म्हणतात ॲक्च्युली.
1: अच्छा म्हणजे आता तू एक असं बोलताना म्हटलं की तू काहीतरी 10:30-11 पण झोपायचा असा विषय आहे आणि म्हणजे हे कसं असायचं म्हणजे आम्ही तर असं बऱ्याच वेळेस ऐकलं होतं की ओव्हरनाईट स्टडी करायची असं बरंच काय काय असायचं असं काही
0: नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं आहे की मी मॉर्निंग स्टडीला जास्त प्रेफरन्स देत होतो की सकाळी 4:30 जर तुम्ही उठून प्रयत्न केला 6:30 चांगल्या स्टडीचा तर ते मला चांगलं ग्रास्प होत होतं तर ती माझा पॅटर्न त्या.
1: अच्छा म्हणजे ते तुझा तसा वैयक्तिक होता पण असा अशी गरज नाही आहे की तू म्हणजे समजा ज्यांना पहाटे तर सगळ्यांनीच 5:30-4 उठावा असा काही विषय
0: नाही. तुम्ही जर ओव्हरनाईट करू शकता तर तेही चांगलंच आहे.
1: तर म्हणजे जसं तुला पहाटे उठून अभ्यासाला तुला चालना मिळायची तशी सगळ्यांनाच होईल असं आपण
0: असं काही नाही.
1: पण समजा तुझा जो विषय होता म्हणजे साधारणतः 10:30 स्टडी करणं किंवा 7:30 उठून कॉलेजला जाणं त्याच्यामुळे जर रात्रभर स्टडी केलं तर पुन्हा मग दिवस तर ह्या पण एक तुला विषय महत्वाचा होता की दिवसभर कॉलेजमध्ये तुला विथ अटेंड राहायचं व्यवस्थित राहायचं आहे. तर आता हा सगळा जर भाग पाहिला तर असा काय डिफरन्स असतो कॉमन विद्यार्थ्यामध्ये? कारण तू आता जसं स्कूलला इथं होता म्हटला तर तुझ्यासोबत सुद्धा 10-15-20-25 क्लासमेट तुझे असणारच आहेत पुन्हा ते तर असा काय डिफरन्स असतो की जे यश तुला मिळतं ते इतर विद्यार्थ्यांना मिळत नाही असं काय असतं नेमकं काय बेसिक डिफरन्स तुला जाणवला?
0: माझ्या मते डिसिप्लिननी हार्डवर्क करणं हाच सर्वात मोठा डिफरन्स.
1: अंडरस्टँडिंगचा काय विषय येतो का?
0: अंडरस्टँडिंग हां कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं हे सगळ्यात बेसिक आहे ते पण आहे की तुम्ही जर म्हटलं की मला हे यायला लागलंय पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना येत नाही तर मग तुम्हाला ते येत नाही. म्हणणं वेगळं आणि सॉल्व्ह करताना कळणं हे दोन्हीत जमीन आसमानचा फरक आहे. ते तर ते बेसिक तर आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं ते आहे. मग त्याच्या पुढे सर्व आहे की तुमचं सेल्फ स्टडी हार्डवर्क डिसिप्लिन हार्डवर्क या सर्व गोष्टी डिपेंड करतात.
1: अच्छा तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत किंवा जे अतिशय इन्साइटफुल असे आपल्याला जे काही पॉईंट्स मिळत असणार आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत कारण आपण पारस महावीर कंदले याच्याशी बोलत आहोत आणि त्यानं 720 मार्क त्यानं नीटमध्ये मिळवलेले आहेत आणि त्याला आता एम्स मिळण्याची खूप चांगली शाश्वती आहे आणि ते आपण त्यासाठी शुभेच्छा पण देणार आहोत. तर याच अनुषंगानं हा एक प्रश्न होता की मग तुला असा डिस्ट्रक्शनचा काही असा विषय नव्हता का? कारण आम्ही जनरली पाहतो की 8-9 आजकाल मुलांकडे मोबाईल आहे टी व्ही आहे एवढं मोठं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे तर तसं म्हणजे तुझं काही नाही आहे का?
0: म्हणजे माझ्या केसमध्ये आणि माझ्या मोठ्या भावाच्या केसमध्ये पण सेम आहे की आम्हाला 12th मोबाईलच मिळालेला नाही
1: आहे. अच्छा हां
0: तर त्यामुळं असं म्हणजे सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शनचा प्रश्न काय उद्भवत नाही.
1: तुझ्यासोबतचे मित्र म्हणा किंवा असं काही म्हणा असा काही विषय नव्हता का?
0: म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाकडे असा मोबाईल पर्टिक्युलर स्वतःचा मोबाईल नव्हताच कोणाकडेच नव्हता.
1: हां हां मग तुला काय वाटतं की त्याचा तुला बेनिफिट झाला की काय विषय झाला असं? म्हणजे
0: बेनिफिटच झाला, कारण मी मला जर काही वाटलं की काही पाहायचंय थोडं बहुतसं तर मी ते पप्पांच्या किंवा आईच्या मोबाईलवरच पाहत होतो, तर त्याच्या व्यतिरिक्त तर नाही, जास्त पाहणं नव्हतंच मोबाईलचं माझ्याकडे.
1: बरं, मग याचा जर विचार केला तर मला अजून एक थोडासा असा प्रश्न पडतो की जे कॉमन विद्यार्थी असतात त्यांना, म्हणजे त्यांनी मूळच त्यांच्याकडे ते टॅलेंट नसल्यामुळे त्यांना यश मिळत नाही, किंवा त्यांनी प्रॅक्टिसमध्ये कमी पडतात का, त्यांचे पॅरेंट्स कमी त्यांना पडतात का, टीचर्स कमी पडतात, असं तुला काय जाणवलं ह्या सातवी आठवी नववी दहावीच्या आणि अकरावी बारावीच्या जर्नीमध्ये?
0: म्हणजे सर्वात बेसिक प्रॉब्लेम मला वाटते की विद्यार्थी सिरियस नसतो मॅक्सिमम गोष्टीत, आणि कधी कधी असं होतं की जरी विद्यार्थी सिरियस असला तर तो स्वतःला खोटी अशा दाखवत राहतो की मला कन्सेप्ट कळायला, पण त्याला कळालेलं
1: नसतं. म्हणजे ते स्वतःच रिअलायझेशन करणं गरजेचं आहे की सेल्फ रिअलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे जाता येत. अच्छा, म्हणजे हे स्वतःलाच खोटं नाही बोलताय, जगाला बोलताय. अच्छा बर, तर पारस आता एक असा एक प्रश्न येतो की सध्याचं युग कसं आहे की तीन प्रकारे स्टडी करता येऊ शकते. म्हणजे जसं एक तुझी पद्धत आहे की तुझा फॉर्च्युनेटली शाहूला नंबर लागला आणि फॉर्च्युनेट म्हणजे अर्थात ते तू तेवढे म्हणजे कष्ट घेतलेले होते, तेवढा अभ्यास केला आणि तू ते एक्झाम त्यांची स्क्रीनिंग टेस्ट क्रॅक केल्यामुळे त्यांची जी एलिट बॅच असते त्या बॅचमध्ये तुझा नंबर लागला आणि त्यांनी त्या पद्धतीने तुझ्याकडून काम करून घेतलं. पण ते सगळं तुझ्याकडून स्टडी करून घेत असताना सुद्धा तू सेल्फ स्टडीला पण महत्त्व दिलं आणि त्याप्रमाणे तुझे कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे तो तुझ्याकडे आज एक सक्सेस आहे. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कॉलेज तर करायचं पण त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावायच्या. म्हणजे समजा कॉलेजला कुठेतरी एका ठिकाणी राहायचं पण लातूरमध्ये जायचं किंवा कुठेतरी जायचं दुसऱ्या सिटीमध्ये आणि जे काही सब्जेक्ट असतात ते वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावणं किंवा एकाच क्लासला अटेंड करून त्या ठिकाणी क्लास करणं आणि त्याप्रमाणे मग यश मिळणं न मिळणं शेवटी त्याच्यावर डिपेंड राहणार. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन सिस्टीम. आजकाल ऑनलाईन पण बऱ्याच फॅसिलिटी अवेलेबल झाल्या आहेत, वेगवेगळे या ठिकाणी कंपनी आहेत की जे एज्युकेशन देतात, मग आय आय टीचं असेल, मेडिकलचं असेल किंवा कुठल्याही स्ट्रीमचं असेल. तर ह्या तिन्हीमधला जर आपल्याला थोडासा डिफरन्स समजून घ्यायचा म्हणला तर तुला काय वाटतं की नेमकं काय असं चांगलं असू शकतं किंवा काय असतं असं, किंवा जो विद्यार्थी आता समजा टेंथला आहे आणि यावर्षी इलेवन ट्वेल्थला जाणार आहे त्यांना पुढचे दोन वर्ष स्टडी करणार आहे तर त्याच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीचं एखादे चांगले पॉईंट्स मिळू शकतील ॲज अ गायडन्स?
0: आता हे आपल्या स्वतःवर डिपेंड करते की कोणता मोड ऑफ एज्युकेशन तुम्हाला चूज करायचा. आता माझा कम्प्लीट जो मोड ऑफ एज्युकेशन होता तो कम्प्लिटली ऑफलाईन होता, त्यात ऑनलाईनचं काहीच म्हणजे असं 1% पण इंटरफरन्स नव्हता त्यात ऑनलाईनचा. तर तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणतं चूज कराल. आता ऑफलाईनमध्ये तर पूर्ण 1-to-1 इंटरॅक्शन असतं, टीचर समोर आहे तुम्ही आहेत, तर माझ्यामध्ये तर सर्वात बेस्ट मोड तोच असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर सेकंड तुम्ही म्हणला की कॉलेज एक क्लासेस केले तेही एक चांगला उपाय असू शकतो, पण जर तुमच्याकडे करण्याची ॲबिलिटी आहे तर तुम्ही कुठूनही करू शकता, तसं काही नाही. आणि थर्ड मोडमध्ये ऑनलाईनमध्ये पण मी हेच म्हणेन, पण कदाचित माझ्या मते फर्स्ट आणि सेकंड मोडच बेटर आहे ऑनलाईनपेक्षा माझ्या मते.
1: अच्छा, आता हे तुझं मत झालं, पण आता असं आपण थोडंसं इमॅजिन करूयात की तुला जेवढे मार्क्स पडले शाहूला क्रॅक करण्यासाठी, म्हणजे ते त्यांची स्क्रीन टेस्ट क्रॅक करण्यासाठी, तुझ्यापेक्षा फक्त ज्यांना 1-2 मार्कच कमी पडलेले आहेत पण ते आता शाहू कॉलेजला लागू शकत नाही आहेत, मग असं थोडंच म्हणता येऊ शकतं की त्यांच्याकडे ते टॅलेंट नाही आहे, 1-2 मार्क बाय अनफॉर्च्युनेटली त्यांना नाही मिळाले. मग त्यांनी जर अशा वेळेस जर समजा ऑनलाईनचं चूज केलं, त्यांचे कन्सेप्ट तर क्लिअर होत आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी मग काय काळजी घेतली पाहिजे?
0: त्यांनी सर्वात बेसिक काळजी घ्यावी की तुम्हाला मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन येऊ नये.
1: अच्छा,
0: आणि त्याला सोडून त्यांनी लेक्चर्स पूर्ण करावे, मॉक टेस्ट एक मिस करू नये आणि रिव्हिजन कंटिन्युअसली करत राहावं. फिजिक्स आणि केमिस्ट्रीत तर कंटिन्युअसली रिव्हिजन असलीच पाहिजे, बायोत तरी तुम्ही थोडासा गॅप घेऊन करू शकता, पण फिजिक्स केमिस्ट्री अशा आहेत की प्युअरली कन्सेप्च्युअल आहेत, त्याला कंटिन्युअस रिव्हिजन करणं, मॉक टेस्ट, जास्तीत जास्त प्रश्न करणं आणि लेक्चर्स, क्लास नोट्स ह्या सर्व गोष्टी रिवाईज करणं, तर ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच कदाचित.
1: अच्छा, मग आता ही जी तुमची नीटची किंवा कुठलीही अशी जी ऑफलाईन एक्झाम होते, तर त्या ऑफलाईन एक्झाममध्ये तुम्हाला काय नेमकं असं जाणवलं की जर समजा कुणी ऑनलाईन जर स्टडी करत असेल आणि ऑनलाईन स्टडी करत असताना त्यांना दिवसभर जे आहे ते समजा आपल्या घरी करत असेल, समजा एका रूममध्ये करत असेल सेपरेट, तर तो ठीक आहे ना, ऑनलाईन करतंय, सेल्फ स्टडी करतंय, आयसोलेट पण झालेला आहे. पण ज्यावेळेस तो ऑफलाईन एक्झामसाठी जातोय, कारण 6 महिने, वर्ष, 2 वर्ष त्यांना ऑनलाईनच केलेले आहेत, आणि अचानक जर तो समजा ऑफलाईनच्या एक्झामला जात असेल तर सायकोलॉजिकली आणि बाकीच्या सगळ्या दृष्टिकोनातून त्याला काय गोष्टी फेस कराव्या लागू शकत असतील, म्हणजे समजा तुला तर ते कदाचित तुझ्या आजूबाजूला जर कोण ऑनलाईनवाले आले असतील किंवा तुझे जर कोण मित्र कंपनी असतील की ज्यांनी ऑनलाईनच केलेलं आहे पण त्यांनी सक्सेस मिळवलेला आहे, तर अशांशी जर कधी तुझी चर्चा झाली असेल, म्हणजे नंतर म्हणतो एक्झाम नंतर

0: किंवा अगोदरपण. तर तुला काय वाटतं
1: असं त्यांना काही विशेष प्रॉब्लेम फेस करायची गरज जाणवणार नाही, कारण शेवटी बबलिंग करणं एक काय लय मोठं टास्क नाहीये, म्हणून त्यामुळून एवढी काय प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही. जर त्यांनी महिनाभर आधी जरी 3-4 मॉक टेस्ट जर ऑफलाईन दिले असतील तरी त्यांच्यासाठी पुष्कळ होईल.
0: अच्छा,
1: काही जास्त गरज नाही.
0: बर बर. मग आता जसं की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं होतं, दुसरी गोष्ट अशी होती की तुझा मोठा भाऊ पण MBBS कम्प्लीट करत आहे, त्याचं पण स्ट्रगल तू पाहिलेलं होतं, आणि त्या स्ट्रगलनंतर तुला एक इन्स्पिरेशन मिळालं की तुला जास्त अधिकची मेहनत करावी लागणार आहे. जसं पहिली नीटची एक्झाम दिल्यानंतर सुद्धा तुला असं वाटलं की नाही, आपल्याला एक महिना तो अजून जास्त सिरियस झाला, आणि त्या पद्धतीनं तू सेकंड एक्झामचं प्रिपरेशन केलं. आणि तुला एक्सपेक्टेड होतं का की असं काहीतरी तुला एवढे मार्क्स मिळू शकतील, म्हणजे अर्थात तू पेपर चेक केलेले होते, तुला माहीत होते की एवढेच मार्क्स मिळणार आहेत. तरी सुद्धा आम्ही काही वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या होत्या की त्यांनी ते काय आन्सर शीट जी मिळाली होती त्याच्यावर केलं, पण त्यांना भरपूर मार्क मिळालेले होते, पण ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस कमी मार्क्स मिळाले. असं काही मनामध्ये फिअर होतं काय होतं नेमकं असं काही?
1: नाही, म्हणजे मी एक्झामच्या जस्ट नंतर जेव्हा मार्क्स कॅल्क्युलेट केले होते माझे अक्युरेट तेवढेच मार्क्स आले होते. मी 662 कॅल्क्युलेट केले होते आणि रिझल्टमध्ये पण तेवढेच आले होते. माझ्या बाबतीत तर तसं नाही,
0: तसं नाही घडलं. मग ज्यावेळेस तू हे तुझ्या आईवडिलांशी चर्चा केली की मी आन्सर की चेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे मार्क्स मिळत आहेत आणि असं, आणि ते तर ते ठीक आहे म्हणून सांगितलं, पण शेवटी ॲक्च्युअल रिझल्ट हातात येणं तर गरजेचं होतं. त्यावेळेस मग तुझ्या आईवडिलांचं काय म्हणणं होतं की ओके ठीक आहे किंवा काय? असं
1: असं काही विशेष नाही, त्यांना चांगलंच वाटलं की आपण 2 वर्ष अपडाऊन केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळालं आणि एम्स कदाचित आपल्याला चांगलं मिळणार.
0: आणि ज्यावेळेस ॲक्च्युअली नीटचा रिझल्ट आला त्यावेळेस मग
1: त्यावेळेस जास्त आनंद झाला त्यांना की चांगलं झालं आता मिळणार एम्स.
0: बर बर. मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं तू जितक्या पॉझिटिव्हली घ्यायला लागला, म्हणजे आता जेवढी आपण तुझी जर्नी आता जवळपास गेले एक अर्धा तास ऐकत आहोत, तर त्या जर्नीमध्ये म्हणजे असा एकही क्षण मला जाणवला नाही जिथं तू कुठं असं डिप्रेस झालेला आहेस किंवा तुला कुठं काहीतरी असं खूप अडचणी आल्या आहेत किंवा तुला वाटलं की नाही असं असं काही जाणवलं. तू खूप पॉझिटिव्हली बोलला की नाही सगळं असं झालं, तू 7वी 8वीपासून सगळं तयारी करत होता, पुन्हा पॅटर्न पण लावला कुठला, त्याच्यानंतर तुझं शाहूचं क्रॅक पण झालं, एवढं सगळं झालं, पण कधीतरी एखादा क्षण असा आला असेल की बस झालं, एक भाऊ डॉक्टर होता आहे आता मला काय गरज आहे, मी आपलं उगं सगळं सोडून देतो निवांत बसतो किंवा काहीतरी दुसरं करतो, असं कधी काय जाणवलं?
1: नाही असं नाही, पण जेव्हा कमी मार्क्स पडायचे तेव्हा वाटायचं की प्रिपेरेशन तर चांगले करायलो तर मार्क्स काय येत नाहीत असं वाटायचं मनाला, आणि थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटायचं. पण शेवटी ती मॉक टेस्ट होती आणि फायनल एक्झाम 2 वर्षानंतरच आहे, तर ते समजून मी स्वतःला त्यातून बाहेर काढत होतो. आणि परत
0: काय पद्धत असायची बाहेर काढण्याची स्वतःला, म्हणजे असं काय टूल्स यूज करायचं की ज्याच्यामुळे तो त्याच्यातून बाहेर पडायचा?
1: सर्वात बेसिक तर मी म्हणजे माझं फेवरेट तर मी हनुमान चालीसा ऐकत होतो आणि
0: अच्छा बरं,
1: आणि कधी मध्ये मेडिटेशनही केले करत होतो. तर
0: अच्छा, म्हणजे हनुमान चालीसा ऐकणं हा एक भाग तुझा
1: म्हणजे ते माझं फेवरेट होतं.
0: अच्छा, मग असं कधी आता एवढे धुरंधर 1-2 आलं होतं, मग कधी असं त्या चित्रपटाला जायचं पाहायचं असं?
1: नाही, म्हणजे मी लिस्टच केलेली की एकदा एक्झाम झाली की हे सर्व पाहायचंय मला.
0: अच्छा, म्हणजे जोपर्यंत एक्झाम किंवा 2 वर्ष हे जोपर्यंत स्टडी करायचं तोपर्यंत ह्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. अच्छा बर. तर आता मग नेक्स्ट काय? मग आता शेवटी झालं, नीटची एक्झाम झाली, त्याचा रिझल्ट लागला, तुला जे हवं आहे ते यश मिळालं, तू जे इमॅजिन केलंय ते, आता इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे? म्हणजे आज तर आपण मुलाखत घेतोय ती म्हणजे 5 ऑगस्टला घेतोय, तर काय नेमकं आता म्हणजे पुढची प्रोसेस काय असणार आहे?
1: आता आजपासून तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली आहे 5 ते 13 तारखेपर्यंत आणि 14 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होणार आहे. तर मग आपले चॉईसेस भरून त्यांना लॉक करणं आणि मग मला वाटतंय 23 तारखेला अलॉटमेंट लेटर येते, मग त्याच्यानंतर सप्टेंबर मिड किंवा ऑक्टोबरपासून कॉलेज चालू होईल.
0: अच्छा बर. मग आता हे तुझं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुला काय हो, म्हणजे आमची तर म्हणजे तुला खूप शुभेच्छा आहेत की तुझं जे स्वप्न होतं दिल्ली एम्स तुला मिळावं म्हणून, पण ठीक आहे समजा, तर तुला काय वाटतं की तुझं आता नीटच्या एक्झाममध्ये तुला किती मार्क्स पडणार आहेत हे तू कॅल्क्युलेट केलं होतं ते तुला मिळालेले आहेत सगळं, तर तू असं काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन केलेलंच असणार, तर तुला काय वाटतं?
1: कदाचित एम्स भोपाल मी प्रेफर करेन, आता एम्स दिल्ली.
0: एम्स असे किती एम्स कॉलेज आहेत भारतात?
1: 18 ते 19 आहेत.
0: अच्छा हां,
1: डॉट. तर त्यातलं
0: टॉप मोस्ट
1: दिल्ली आणि सेकंडच जोधपूर आहे, तर जोधपूर किंवा भोपाल ट्राय करेन मी.
0: बरं. आणि आपल्या महाराष्ट्रात नागपूर पण आहे?
1: नागपूर पण आहे, हां, ते 5th नंबरचं कॉलेज आहे ते, तर तेही ट्राय करून.
0: अच्छा, मग पण तुला भोपाल किंवा जोधपूर असं मिळावं अशी अपेक्षा आहे तुझ्या ॲज पर द रँक आणि याच्यानुसार. बरं. तर आता हे झालं, मग आता त्याच्या पुढे MBBS झाल्यानंतर आता ठीक आहे डॉक्टर झालं, पण असं कोणीतरी एम्स

0: जाऊन फक्त MBBS करून तर कोण थांबणार नाही, त्याच्या पुढे काही ना काहीतरी विचार करणारच. तर असं काही तू विचार केलेला की एखादं स्पेशलायझेशन करायचं आहे किंवा असं काय, म्हणजे हे खूप अर्ली स्टेज आहे तरी पण तुला असं काही असा विचार केलेला आहे का?
1: असं जर मी स्पेशलायझेशन करायचं ठरवलंच तर माझी फेवरेट ब्रांच असेल कार्डिओ सर्जरी, तर मी तिथं जायचा प्रयत्न करेन.
0: अच्छा, हृदयरोग तज्ञ असं जे म्हणतात ते. अच्छा बर. आणि असं एवढंच आहे का याच्यापेक्षा अजून काय वेगळं स्वप्न पाहिलेलं पण आहे?
1: म्हणजे सगळ्यात प्रायमरी तर मला सध्या माझे पॅरेंट्स पण हेच म्हणतात की तू UPSC का ट्राय करत नाही, आता मोठा भाऊ करणार आहे PG वगैरे, तर तू UPSC ट्राय केली तर बेटर होईल. तर मग त्या दोन्हीत आणखीन मी थोडासा कन्फ्यूज आहे, पण त्यापैकी एकच मार्ग निवडन PG
0: किंवा UPSC. अच्छा, UPSC असं का म्हणजे घरच्यांनी म्हटले म्हणून की असं तुझ्या पण डोक्यामध्ये असं कुठं तर आहे बेसिक इन्स्टिंक्ट जो म्हणतात असं, म्हणजे असं काय नेमकं असं?
1: म्हणजे पॅरेंट्स मला म्हटले की तुझी स्टडी करण्याची आणि एक ठिकाणी बसून एकदम स्टेबल राहून अभ्यास करण्याची ॲबिलिटी आहे, तर तू UPSC केलं पाहिजे, घरातून कोणतरी एक Class 1 अधिकारी असावं असं त्यांचं म्हणणं.
0: सुपर क्लास वन. अच्छा बर, म्हणजे ते पण एक स्वप्न आहे. तर पारस, खरं तर आम्हाला म्हणजे खूप म्हणजे छान वाटलं की तू एवढ्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडला. खरं तर तुझ्या आईवडिलांनी पण खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं याच्यासाठी, आणि त्यांनी म्हणजे तुझ्यासाठी 2 वर्ष एवढं देणं, आणि ते पण त्याला पण तू पूरक असं यश मिळून दाखवलेलं आहे. पुढे पण तुझ्या ॲडमिशनच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणारच आहेत. पण जसं तू म्हटला होता की तुला तुझ्या थोडंसं डिप्रेशन किंवा लो फील झालं की तू हनुमान चालीसा ऐक ना, असा एक तो भाग असायचा. पण नीटचे एक्झाम झाल्यानंतर किती चित्रपट पाहिले मग?
1: आता सध्या तर खूप पाहिले आहेत, असं काय म्हणजे जेवढी लिस्ट होती ती 50% पेक्षा जास्त.
0: कुठे पाहिले चित्रपट? हे सगळं
1: OTT वर, थिएटरला असे
0: पाहिले. असं एकट्याने जाऊन?
1: नाही, मित्र होते.
0: मित्र म्हणजे असं मित्रांसोबत असं पण आहे विषय. अच्छा अच्छा बर. तर मग असे हे सगळे चित्रपट तुला असे जेवढे काय आत्ता चित्रपट पाहिलेले असणार आहेत किंवा साईड बाय साईड कधीतर कानावर असं गाणे वगैरे कुठले तर चित्रपटातले पडलेलेच असणार आहेत किंवा असं असं तुला असं कुठलं असं एखादं गाणं तुझ्या सध्या डोक्यात चालू आहे की जे आपण ह्या मुलाखतीच्या नंतर प्ले करू शकतो, असं कुठलं गाणं आहे?
1: ते धुरंधरमधलं अक्षय खन्ना वालं.
0: अच्छा अच्छा बर. अच्छा ठीक आहे. हां, ते ह्याच्यामधलं बलुचिस्तान मध्ये काहीतरी गाणं, ते लोकल फोक सॉंग येतं ते, त्या पद्धतीचं ते सॉंग. अच्छा, त्या एंट्रीचं. तर ही खूप चांगलं असं आपलं डिस्कशन झालेलं आहे. मी तुझ्या पुढच्या या सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा देतो, तुझ्या आईवडिलांना शुभेच्छा देतो, आणि तुझ्या ह्या म्हणजे सासूरचं पण सगळे जे कनले फॅमिली आहे ते पण ऑब्व्हियस आहे की त्यांनी पण ते खूप आनंदी झालेले असणार तुझ्या ह्या सगळ्या यशाला बघून. तर तुला निश्चितच एम्स मिळावं, टॉप मोस्टचं एम्स मिळावं ही रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. तू कार्डिओमध्ये तुला स्पेशलायझेशन करायचं असंही म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये पण मिळावं, आणि UPSC जो विचार केलेला आहे 100% त्याच्यामध्ये पण यश मिळावं, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव तू पुढे करत राहावं, अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, पारसला जर तुम्हाला काही विचारायचं असेल की नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये किंवा अजून कशा पद्धतीने सेल्फ स्टडी करायला हवी, कारण बरेच जण आपण ट्युशन्स क्लासेस ऑनलाईनचा पण विचार करतो, तर त्याला जे अनुभव आलेले त्याविषयी तुम्हाला पण मार्गदर्शन करू शकेल. पण अर्थात फोन करत असताना शक्यतो अगोदर व्हॉट्सअप मेसेज करा, जेणेकरून तो तुम्हाला रिप्लाय करू शकेल. तर तुझा नंबर पण सांग.
1: 74-98-60-70-10.
0: 74-98-60-70-10 हा क्रमांक आहे, आणि या क्रमांकावर आपण शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा, आणि त्या पद्धतीनं तो तुम्हाला रिप्लाय पण करेल. तर पारस, मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तू रेडिओ तेरणाबद्दल.
1: थँक्यू सर. थँक्यू.
0: धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe.usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमचे फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-9970-500-900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।